ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: एके काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
1: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार?
0: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आव्हान माननीय प्राचार्य डॉक्टर V.V. मानेसर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.
5: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा हा कार्यक्रम असा असतो की ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय असेल किंवा तेरणा नॉलेज सिटीच्या कॅम्पसमध्ये येऊन त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि ते शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांना यशाचा मार्ग गवसतो आणि त्याप्रमाणे ते पुढे मार्गक्रमण करतात आणि ज्या यशाला गवसणी घालतात तो यशाचा मार्ग जो आहे तो आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक असतो. अगदी याच पद्धतीनं आज आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सायली भारत साळुंके हिला. ती बी फार्मसीच्या फायनल इयरला आहे, म्हणजे नुकतीच तिची परीक्षा झालेली आहे आणि तिचं शालेय शिक्षण जे आहे ते छत्रपती हायस्कूल, त्यानंतर भोसले हायस्कूलला झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती तिची निवड झालेली आहे स्टार्टअपसाठी. म्हणजे स्टार्टअप म्हणजे आपल्याला माहिती आहे की आज भारत सरकारने स्टार्टअप करणारे अनेक जे युवक आहेत त्यांच्यासाठी मदत करत आहे, तर अगदी त्या पद्धतीनं तिने एक स्टार्टअप सुरू करणार आहे आणि त्यासाठी एक प्रायव्हेट कंपनी स्थापन करावी लागते आणि तीही ती करणार आहे. तर यासाठी तिने एक संशोधन केलं जे की आपल्याला माहिती आहे की जॉईंट नी पेन, म्हणजे आपल्या गुडघ्यामध्ये काही पेन होत असतात त्यावेळेस आपण बऱ्याच वेळेस गुडघ्यावर काहीतरी क्रीम लावणं किंवा काहीतरी गोळ्या औषधं घेणं अशा पद्धतीनं करतो, पण एक तिनं नाविन्यपूर्ण असा एक पॅच डेव्हलप केलेला आहे. जसं आपण एखादी चिकट पट्टी लावतो अगदी त्या पद्धतीनं, तर ती त्याची निर्मिती केलेली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच जॉईंट नी पेन जे आहे ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे. तिनं हे जे टेक्निकल भाषेत म्हणतात फॉर्म्युलेशन केलेलं आहे तर ते नेमकं काय आहे हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठीच तिला बाटू युनिव्हर्सिटीने त्यासाठी स्पॉन्सर केलेलं आहे, प्रमोट केलेलं आहे. आणि अर्थात हे जे आहे ते फंड आणि मेंटॉरिंग जे असणार आहे ते करणार आहे बाटू युनिव्हर्सिटी. आणि जे बाकीचं मग तिला जे काम करायचं त्यासाठी आपलं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाअंतर्गत फार्मसी इन्स्टिट्यूट जे आहे त्यांच्या वतीनं त्याला ते मदत मिळणार आहे. तर निश्चितच आणि यासोबतच सायलीचं आणखीन एक आहे की तिचं कॅम्पसमधून सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे एका कंपनीमध्ये, म्हणजे अशा सर्वच प्रकारे तिनं यशाला गवसणी घातलेली आहे. तर तेही आपण समजून घेणार आहोत आणि आज सायली भारत साळुंके सोबत तिला मेंटॉर करणाऱ्या आणि तिला मार्गदर्शन करणाऱ्या तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या HOD माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम याही या ठिकाणी आहेत. तेव्हा आपण सर्वप्रथम तर सायलीशी चर्चा करूया. सायली, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणा स्टुडिओमध्ये.
6: नमस्कार मित्रांनो, मी सायली भारत साळुंके. मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये फार्मसी डिपार्टमेंटमध्ये फायनल इयरची स्टुडंट आहे. नुकतीच माझी एक्झाम झालेली आहे आणि आत्ता माझं सिलेक्शन डी बाटू युनिव्हर्सिटी अंतर्गत DFIE म्हणजेच हे एक इनोव्हेशन सेंटर आहे. माझं एक नवीन इनोव्हेशन मी लाँच करायचा प्रयत्न करते, त्यासाठीच माझं स्टार्टअपसाठी जो काही फंड लागणार आहे आणि मेंटॉरिंग लागणार आहे ती मला प्रोव्हाइड करत आहे युनिव्हर्सिटी.
5: तर एकूणच सुरुवातीलाच म्हणजे ज्या पद्धतीनं तुमचा कॅम्पसला वगैरे इंटरव्ह्यू होतो, टेल अबाउट युअर सेल्फ म्हणले की माणूस सांगायला सुरुवात करते तशा पद्धतीनं तो केला. पण आम्हाला तुझ्या खरं तर हे यशाची जी माहिती आहे ती एका वाक्यात समजून घेण्याच्या ऐवजी पूर्ण तुझी जर्नी कशी राहिली हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम तर जसं मी अनाऊन्स केलेलं होतं अगोदरच तुझी ओळख करून देताना सांगितलेलं होतं आणि तूही आत्ता सांगितलं की एक स्टार्टअपसाठी तुला डीबाटो युनिव्हर्सिटीनं तुला प्रमोट केलेलं आहे. तर त्याच्या अगोदर मला हे जाणून घ्यायचं आहे सायली की तुझं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील फार्मसी करण्याचं हे जे हा जो विषय होता तो कधी तू ठरवला आणि तुला असं म्हणजे अगोदरपासूनच तू तू ठरवलेलं होतं का तुला फार्मसीच करायचं का असं काय विषय होता?
6: तर ऑनेस्टली सांगायचं झालं तर फार्मसी हे माझं अल्टिमेट गोल नव्हतं किंवा फार्मसीला ऍडमिशन घेणं हे माझं अल्टिमेट गोल नव्हतं. माझं अल्टिमेट गोल काहीतरी वेगळंच होतं, पण मला काही हेल्थ इश्यू होते. मी 9 इयर्सची असताना माझी हार्ट सर्जरी झाली आहे. देन आता रिसेंटली माझी गॉल ब्लॅडर रिमुव्हलची सर्जरी झाली आहे. देन मी अस्थमॅटिक पेशंट आहे. मला ब्रिदिंगला इशू होतात, अँझायटी इशू आहेत मला. आणि या सर्वातून जात असताना मला एक लक्षात आलं की जेव्हा मी फार्मसी वर्कमध्ये फार्मसी फील्डमध्ये वर्क करेन त्यावेळेस मला या गोष्टींचंही नॉलेज भेटेल. आणि मला करायचं होतं ऍक्च्युली मला आर्टिस्टिक गोष्टीमध्ये किंवा क्रिएटिव्हिटीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तरीही मी बी फार्मसी चूज केलं बिकॉज ऑफ या कंडिशन हेल्थ इश्यूजमुळे मी बी फार्मसी चॉईस केलं. अँड देन मला बिझनेस अॅनालिटिक्स किंवा स्टार्टअप या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे इनिशियलपासूनच. जसं मी माझं 12th पासआउट केलं त्यानंतर ज्यावेळेस मी करिअरबद्दल आपण नवीन असतो आपल्याला काही माहिती नसतं त्यावेळी मी खूप लोकांकडून गायडन्स घेतला. देन मी खूप त्याच्याबद्दल रिसर्च केला, स्टडी केला की मला नेमकं काय करायचं आहे. अँड देन मी बी फार्मसी चूज केलं आणि बी फार्मसीची 4 इयर्सची जी जर्नी होती यामध्ये माझं साईड बाय साईड एक वर्क चालूच होतं जे की मी पर्सनली करत होते. आणि देन जे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत ते माझ्या डोक्यात येत असतात सतत. म्हणजे आणि हा जो हर्बल पॅचेसचा आहे तो
5: त्याच्यावर जोयात आपण हर्बल पॅचेस.
6: ओके ओके.
5: तर ज्या पद्धतीनं तू सांगतेस की तुझी सुरुवात जी आहे ती हेल्थच्या रिलेटेड म्हणजे तुझं हार्टचं ऑपरेशन असेल किंवा बाकीच्या तू 2-3 ज्या इश्यू सांगितले ते ऍक्च्युली मी त्याच्यानं थोडंसं सरप्राइझिंग होतोय की तुला हे सांगताना सुद्धा भीती वाटत नाही. ऑलरेडी तू आता त्या प्रोसेसमधून गेलेली आहेस. तर हे नेमकं काय म्हणजे एखाद्याला कुणाला जरी इंजेक्शन जरी द्यायचं म्हटलं तर ते घाबरतात, तर हे काय नेमकं होतं हे अगोदर सांग आणि त्याला तू कसं टॅकल केलं ते सांग.
6: ओके. मी जन्मल्यापासूनच मला हा हर्टचा इश्यू होता. हर्टला होल होतं छोटं आणि लंग्सला इन्फेक्शन होतं. सो डॉक्टरांनी सर्वायवल चान्सेस किंवा हे या गोष्टी आहेत थोडं कॉम्प्लिकेटेड आहे असं माझ्या पॅरेंट्सला सांगितलं होतं. देन यांनी खूप माझ्यासाठी एफर्ट्स घेतले, ऑब्व्हियसली खूप घेतले, जे की नॉर्मल म्हणजे मी त्याच्यासाठी नेहमी ग्रेटफुल असणार आहे. देन माझं ओपन हर्ट सर्जरी झालं मुंबईला बालाजी हॉस्पिटल बायकाळा. तिथे माझी ओपन हार्ट सर्जरी झाली. त्याच्यानंतर मला थोडस एक वीक होती माझी इम्युनिटी, थोडं रिकव्हरीला टाइम लागला. त्याच्यानंतर मला अस्थमाचा इश्यू आहेच म्हणजे डस्ट ऍलर्जी किंवा जो काही वातावरणामध्ये चेंज झाला असतो, क्लायमेट चेंज झालं की मला लगेच कॅच होतं. आणि कोविडमध्ये पण मला ब्रिदिंग इश्यू होते. त्याच्यानंतर आता मी ज्यावेळेस बी फार्म जर्नी स्टार्ट केली त्यामध्ये मला अँझायटी किंवा एक मेंटल डिस्टर्बन्स होत असतो. मेंटल डिस्टर्बन्स यासाठी की मी हेल्थ कंडिशन मधून खूप हेल्थ कंडिशन मधून गेलेली आहे आणि यासोबतच माझे पर्सनल प्रॉब्लेम्स टॅकल करत करत मी इथंपर्यंत आली आहे. तर मला माझे हेल्थ इश्यूज हे माझा वीक पॉईंट बनवायचा नव्हता कधीच. त्यामुळे मी जनरली ह्या कोणाला नाही सांगत, पण तेरणा रेडिओ या माध्यमातून सांगायला मला आवडेल की मी या कंडिशनमध्ये जाऊनही आत्ता मी एक ठामपणे एक स्वतः मेंटली स्ट्रॉंग होऊन स्वतःच स्टार्टअप करण्याचं प्लॅन करते. आणि त्यानंतर
5: सायली एक मिनिट अजून एक विचारायचं, तू खूप बोलतेस कारण आयुष्यामध्ये तू अशा काही गोष्टी मधून तू सर्व्हाइव्ह केलेला आहे की जे ऐकणाऱ्या लोकांसाठी खूप इंटरेस्टिंग आहे किंवा त्यांना ते थोडस प्रेरणादायक वाटणार आहे की तू याच्याशी टॅकल कसं केलं. आता जोपर्यंत तुला लहानपणी तुझ्या हार्टचं ऑपरेशन होण्यापर्यंत किंवा बाकी सगळ्या गोष्टी माहिती होण्यापर्यंत तुझं वय लहान होतं, तुला कदाचित ते अंडरस्टँडिंग नसेल की तुला असं काहीतरी होतं, फक्त तुला त्याचा पेन जाणवत असणार आहे आणि त्याप्रमाणे तुझ्या घरच्यांनी तुला ह्या सगळ्या गोष्टीला मदत केलेली असणार आहे. पण ज्यावेळेस तू पुढे जसं जसं तुझं 10वीचं वर्ष असेल, 11-12 वर्ष असेल आणि तुला हे माहिती आहे की तुला हे हेल्थ इश्यू आहेत सगळे म्हणून, तरी सुद्धा तू त्या सगळ्या गोष्टीला टॅकल करत होती, तर त्यावेळेसची मेंटॅलिटी कशी असायची तुझी आणि तू मग कशा पद्धतीनं या सगळ्या, कारण आपल्याला तुला जे स्टार्टअपसाठीचं तुला जे बाटू युनिव्हर्सिटीनं मेंटरशिप दिलेली आहे, स्पॉन्सर दिलेला आहे, कॉलेज तुला एवढी हेल्प करत आहे, अर्थात तुझ्यामध्ये जे टॅलेंट आहे त्याच्यानुसारच ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यावर आपल्याला यायचं आहे. पण त्याच्या अगोदरचा हा जो संघर्ष आहे तो महत्वाचा आहे. तर तू तुला हे डोक्यामध्ये होतं बॅक ऑफ द माइंडला की अरे हे मला असे असे हेल्थ इश्यू, तर ते कसं टॅकल करायचीस तू किंवा तुला काय असतं?
6: यामध्ये मला फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा ठरला. मी लहानपणापासून घरामध्ये बघतीये की कुठलाही प्रॉब्लेम असू देत त्याला हसत हसत कसं फेस करायचंय, आणि आपलं कुठलंही हेल्थ कंडिशन असो किंवा कुठलीही सिच्युएशन असो, फायनान्शियल असो किंवा मग कुठलाही डिस्टर्बन्स असो, त्याचा अफेक्ट आपल्या करिअरवरती न होता कसं आपण एक रिप्रेझेंट करतोय स्वतःला, हे माझ्या फॅमिलीमधून बघितलंय. माझे पप्पा, माझी मम्मी, माझा दादा हे तिन्ही लोक माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि त्यांनी मला खूप मदत केली आहे मेंटली स्ट्रॉंग बनण्यासाठी.
5: अच्छा, तर मग हे सगळं मेंटली स्ट्रॉंग तुला बनवतं ते अर्थातच एखाद्या कुटुंबाचा सपोर्ट असल्यानंतर काय विषय असतो हे आपण आतापर्यंत जवळपास गेले 7-8 मिनिटं बोलत आहोत आणि सायली भारत साळुंके हिच्या वक्तव्यातून आपण हे सर्व समजून घेत आहोत की संघर्षाचे अनेकदा प्रसंग येतात, म्हणजे केवळ आर्थिक संघर्ष असतात असंच नाही तर शारीरिक संघर्षावर सुद्धा मात करता येऊ शकते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण सायली साळुंकेकडे पाहून आपण समजू शकतो. ती मूळता राहणारी धाराशिवची आहे आणि तेरणा इंजिनियरिंग कॉलेजच्या परिसरातच म्हणजे तू पॉलिटेक्निकच्या समोर तुझं घर आहे. अच्छा, तर आता मला सायली हे विचारायचं की तू 10वी 11वी 12वीला असताना तू जसं म्हणते की तुझा अल्टिमेट गोल नव्हतं की तुला फार्मसीलाच यायचं, पण हेल्थ इश्यूचा विषय होता, पण 12वीनंतर तू MBBSला पण जाऊ शकली असती किंवा असं काय विचार केला होता?
6: हो, ऍक्च्युली MBBS नाही बट मला बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये इंटरेस्ट होता.
5: बर,
6: हा, आणि क्रिएटिव्ह म्हणलं तर मला डान्सिंग स्किल्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्याच्यावर वर्क करते, बट डान्स मध्ये काय होतं आपल्याला ब्रीदिंग इश्यू होतं त्यामुळे मी तिथे जास्त करू नाही शकली आणि देन मग इथे जे काही कॉम्पिटिशन असतात तिथे मी पार्टिसिपेट करते आणि खुश आहे मी.
5: बरं, आता मग बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचा विषय आता तुला खरं तर तो मिळतोय म्हणजे फार्मसी कम्प्लीट झाल्यानंतर, पण मग तू फार्मसीमध्ये ऍडमिशन घेण्याचं कधी ठरवलं आणि तू ऍडमिशन तेरणाला घेण्याचं का ठरवलं ते सांग.
6: ओके, तेरणा महाविद्यालय हे ओव्हरऑल दृष्टिकोनाने मला योग्य वाटलं,
5: जवळ पण
6: जवळ आहे. फर्स्टली तर ते जवळ आहे, मी माझ्या फॅमिलीसोबत राहू शकते आणि साईड बाय साईड मी माझं काम देखील करू शकते. आणि देन मी इथे येऊन व्हिजिट केलं, प्रिन्सिपल सरांशी भेटले, HOD मॅमशी भेटले, हे दोन व्यक्तिमत्व असे आहेत की त्याच्यामधून मी इतकी इन्स्पायर झाले की ठीक आहे मला हेच कॉलेज घ्यायचं आहे, मी ठरवलं.
5: अच्छा अच्छा, मग आता प्राचार्य डॉक्टर VV माने सर असतील किंवा HOD डॉक्टर प्रीती मॅडम असतील, त्यांनी तुला एकूण पहिल्यांदा गायडन्स केलं आणि तुझी जर्नी सुरू झाली फार्मसीची की तू फायनली त्या डिसिजन पर्यंत आलं. 4 वर्षाची जी जर्नी होती फार्मसी मधली, म्हणजे एक तर तुला तुझे हेल्थ इश्यू माहित होते काय आहेत ते, त्याला तू टॅकल करत पुढे आली होती आणि अर्थातच तुझा कॉन्फिडन्स आणि तुला ह्या सर्व गोष्टीला पुढे जाण्याचा तर निश्चित ते आताच्या पण बोलण्यातून दिसून येत आहे. या 4 वर्षाच्या जर्नीमध्ये तू नेमकं काय काय शिकली किंवा कशा पद्धतीनं तू तुझ्या डोक्यातला जे इनोव्हेटिव्ह आयडिया होता त्याला तुला सपोर्ट कसा मिळाला या 4 वर्षाच्या जर्नीमध्ये?
6: आफ्टर 12th माझं सिलेक्शन झालं DBATO युनिव्हर्सिटीला थ्रू CET फार्मसीसाठी, बट देन मी आजारी पडले आणि माझा टाईम गेला, त्यानंतर मी ते कॉलेज अलॉट नाही केलं बिकॉज ऑफ माय पर्सनल रिझन्स आणि माझी हेल्थ कंडिशन, त्याच्यामुळे 1 इयर माझा गॅप होता. हा, 1 इयर गॅपमध्ये मी मेंटली डिप्रेस झाले, त्या 1 इयरमध्ये माझी मेंटल हेल्थ खूप खराब झाली जे की मी एक्सप्रेस नव्हते करू शकत किंवा आपल्या सोसायटीमध्ये मेंटल हेल्थबद्दल अवेअरनेस नाही आहे, अजूनही नाही आहे तितका, त्यामुळे मी मेंटल हेल्थमध्ये स्वतः डिप्रेस खूप झाली, पण त्यातून मी इतकं खूप काही शिकले की मेंटल हेल्थ सांभाळणं किती महत्वाचं आहे हे त्या 1 वर्षामध्ये मला कळालं आणि अदर स्किल्स रिसर्च म्हणा मी ते 1 इयरमध्ये केलं आणि मी कुठं कमी पडले. 11-12 जर्नीमध्ये मी थोडीशी लो झाले, जे मेंटेन केलं होता 10% परफॉर्मन्स तो माझा 11-12 कमी झाला बिकॉज ऑफ हेल्थ अँड मेंटल इलनेस. त्यानंतर 1 वर्ष गॅप घेतल्यानंतर मला खूप गोष्टी समजल्या, मला नेमकं काय करायचंय, कुठे कुठे युटिलाइज करायची माझी एनर्जी हे मी ठरवलं आणि देन 1 वर्षानंतर मी बी फार्मसीला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय चूज केलं.
5: अच्छा, म्हणजे 4 वर्षाच्या जर्नीमध्ये तुला जेवढे काय आतापर्यंतचे अनुभव आलेले होते हेल्थच्या रिलेटेड, करिअरच्या रिलेटेड सगळे, आता त्याला तो समराईज कुठेतरी केलेला होता, तो एक न्यू जर्नी स्टार्ट केलेली होती, तर ह्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुला काय काय अनुभव आले ते सांग, म्हणजे आपण थेट त्या 4 वर्षाच्या अनुभवाला लिंक करूनच पुन्हा मग तुझ्या इन्क्युबेशन सेंटरपर्यंत.
6: ओके, सो इनिशियली मी फर्स्ट इयरला जेव्हा कॉलेजमध्ये आले, कॉलेजचा पहिला दिवस होता, सगळ्यांनी नवीन नवीन क्वेश्चन्स विचारले, फ्युचर प्लॅन्स काय आहेत, कोणाचं हायर स्टडीज होतं, कोणाचे खूप काही प्लॅन्स होते, पण मी माझी जर्नी किंवा माझं अल्टिमेट गोल एका वाक्यात कधीच सांगू शकले नाही कारण मला मल्टीटास्किंग आणि खूप साऱ्या गोष्टी ॲट अ टाईम करायच्या होत्या आणि समोरचा व्यक्ती तो समजून घेताना नेहमी त्याचं एकच उत्तर असायचं, हे सगळं तू कशी करणार आहेस, तुला एकच अल्टिमेट गोल पाहिजे ना, असं होतं. बट मी त्यांना एक्सप्रेस नाही करू शकले की मला या गोष्टी सगळ्या करायच्यात कारण मला आयुष्यात प्रत्येक गोष्ट शिकायची जी मी ठरवली आहे आणि त्यासाठी माझी हेल्थ कंडिशन किंवा कुठलेही दुसरे रिझन्स मी कधीच समोर आणणार नाही आणि मी आणतही नाही. तर फर्स्ट इयरला पहिला दिवस जो होता त्यावेळेस प्रत्येक प्रोफेसर्सनी विचारलं, तुला तुमचं प्रत्येकाला विचारलं अल्टिमेट गोल काय आहे, आयुष्यात काय करायचं आहे. तेव्हा माझ्यासमोर असे प्रश्न उभा राहिले की तू एका टाईमला हे सगळं कसं करणार आहेस, एकच गोल पाहिजे आणि तू त्याच गोलच्या हिशोबाने प्रयत्न करशील. बट मी आयुष्यात इतक्या सगळ्या गोष्टी बघितल्यात ऍट अ टाइम, त्या लिंक केल्या मी माझ्या गोलसोबत, या गोष्टी ऍट अ टाइम माझ्यासोबत घडत आहेत तर माझ्या अचीवमेंट्स ही ऍट अ टाइम जास्ती असायला हव्यात असं माझं प्लॅन होतं. देन जेव्हा प्रत्येक एक्झाम्स जी होती आपली, फार्मसीला खूप साऱ्या एक्झाम्स द्यायला लागतात आणि खूप थेरॉटिकल म्हणजे बर्डन असतं. यासोबत जेव्हा मी प्रत्येक एक्झाममध्ये येत होती, प्रत्येक एक्झाममध्ये मला काहीतरी हेल्थ इश्यू होता, कधी ॲक्सिडेंट होता, कधी सर्जरी होती, कधी अस्थमॅटिक इश्यू होता, पण या सगळ्या इलनेसमध्ये माझ्या प्रोफेसर्सनी आणि स्पेशली डॉक्टर प्रीती माने मॅडमनी खूप सपोर्ट केला. याच्यामध्ये फॅमिलीमध्ये पण थोडासा डिस्टर्बन्स झाला, जसं की ॲक्च्युली मला नाही आवडणार हे बोलायला, बट ठीक आहे, म्हणजे काही गोष्टी झाल्या. मी माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला आणि जे मला इन्स्पायर करत होते त्यांना मी गमावलं, जे की खूप धक्कादायक होतं. हा
5: अच्छा, तर आता हे पण आता गोष्ट, म्हणजे मला असं वाटतंय की तुला जरी आता ते जाणवत असलं म्हणजे तुझ्या बोलण्यातून की तुला सर्वात मोठे ज्या सपोर्ट करणारं तुझं ते जो शक्तिस्थान होतं ते हरवलं, तरी पण तुझ्या आयुष्यामध्ये इतके प्रसंग आलेले होते की तू त्याच्यातून सुद्धा बाहेर पडली.
6: ते जितका वेळ माझ्यासोबत होते तितका वेळ त्यांनी मला इतकं सक्षम बनवलं की मी मेंटली कुठले डिसिजन घेताना, फायनान्शियल डिसिजन, लहानपणीच मी घरामध्ये फायनान्शियल स्टेबिलिटी आहे त्यामुळे फायनान्शियल कसे बॅलन्स ठेवायचं असतो, किती काय कसं कसं कसं डिस्ट्रीब्युट करायचं असतं, हे सगळं मी पप्पांकडून शिकले. घरातला कुठलाही मोठा डिसिजन असो, मी घरात सर्वात लहान आहे. मला एक मोठी दीदी आहे जी की प्रोफेसर आहे आणि मोठा दादा आहे जो की युनिसेफमध्ये काम करतो आणि पप्पा माझे प्रशासकीय अधिकारी नगर परिषदमध्ये होते. त्यामुळे यांच्या या लोकांकडे बघून मी नेहमी एकच ठरवलं होतं की कुठली कंडिशन आली तरी मला स्टेबल राहायचंय. आणि जे काही घरातले मोठे डिसिजन्स होते, फायनान्शियल असू देत किंवा कुठलाही डिसिजन, माझ्याशिवाय अपूर्ण राहायचा, ते फक्त पप्पा मम्मीमुळे, कारण ते मला प्रत्येक डिसिजनमध्ये इन्क्लूड करायचे. आणि या गोष्टीमधून मी खूप काही शिकले, माझे स्वतःचे डिसिजन्स कसे घ्यायचेत हे मी त्यातून शिकले. कारण घरामध्ये स्पेशली मुलींना, कमी मुलींना जास्त प्राधान्य मिळणं हे खूप कमी आहे, विचारत नाहीत घरामध्ये, त्यामुळे मुली कुठेतरी डिमोटिवेट होतात. मुली डिमोटिवेट व्हायचं मेन कारण म्हणजे त्यांचं घर. घरामध्ये त्यांनी अशा गोष्टी बघितल्या असतात ना की त्यांचं मत मांडणं हे काय असतं हे मुलींना अजूनही माहिती नाहीये. आणि त्याचं कारण मी नेहमी घराला देईल. घर ही अशी गोष्ट आहे ना जिथे तुम्ही मेंटल पीस एक्सेप्ट करत असता आणि तिथेच तुम्ही मत मांडू शकत नाही तर तुम्ही सोसायटीमध्ये मत कसं मांडणार, हे माझं मत आहे. त्यामुळे मी घरातून शिकले मत मांडणं काय असतं.
5: अरे मला तर असं वाटतं की साहिली तुझ्याशी बोलताना हा जो तुझा फॉर्म्युलेशनचा भाग आहे जॉईंट नी पेनच्या संदर्भातला असेल किंवा बाकी ते सोडून फिलॉसॉफीवर तुझ्यासोबत चर्चा करावी असेल पण त्याविषयी पण आपण चर्चा करूयात. कारण तू जे इन्स्पायरिंगली बोलत आहेस की आजचं जे जेन जे जनरेशन म्हणतात किंवा हे काय नेमकं त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे याचा एक थोडीशी झलक मला तुझ्या बोलण्यातून मिळते. पण आपण त्याविषयी खरंच चर्चा करूयात एक छानपैकी, मला ते आवडेल चर्चा करायला. पण आपण जसं हे तुझ्या बोलण्यातून जाणवतंय की तू फायटिंग स्पिरिट तुझ्यामध्ये ऑलरेडी इनबॉर्न असा विषय आहे तुझ्यामध्ये, तर ते आपण समजू शकतो. तर ह्या चार वर्षाच्या जर्नीमध्ये जसं तुला प्रत्येकजण मदत करत होता आणि तुला इनबिल्ट क्वालिटी असल्याना मग समोरचा व्यक्ती लगेच ओळखून त्यांना लगेच पुढे आणण्याचा प्रयत्न करतो, तर ते आता दिसून येत आहे. तर सगळ्यात महत्वाचा हा विषय आहे की हे सर्व चार वर्ष जर्नी चालू असताना तुझी, तुला हे कधी जाणवलं की तू अशा पद्धतीचं काहीतरी इनोव्हेशन करू शकते आणि मग जे तुझं जुनं स्वप्न होतं की बिझनेस मार्केटिंग करणं हे करणं आणि ते तुझ्या इनोव्हेशनला जोडू शकते, असं तुझ्या कधी डोक्यामध्ये आलं?
6: की मला आवडेल हे सांगायला की मला ह्युमन सायकोलॉजी आणि फिलॉसॉफी याच्याबद्दल खूप इंटरेस्ट आहे आणि त्याबद्दल मी स्टडी करत असते, ऑनलाईन माध्यम असू दे किंवा बुक्स रिडिंगमध्ये असू दे. आणि हे या गोष्टीसाठी इन्स्पायर केलं मला माझ्या दादाने, जो की एक उत्तम व्यक्तिमत्व आहे आणि नेहमी त्याने मला सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीमध्ये. मत कसं मांडायचं, काय करायचं, हे जे सिबलिंगचं जे रिलेशन असतं ना ते खूप महत्त्वाचं ठरतं आयुष्यामध्ये आणि त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला कुठल्याही फेजमध्ये. त्याच्यामुळे मी माझी मेंटल हेल्थ सांभाळणं खूप शिकली आहे, कारण तो एकदम रिलॅक्स माणूस आहे, म्हणजे त्याला कुठलेही पुढे कितीही संकट येऊ दे तो ठामपणेच उभा राहणार आणि त्याने मला ते शिकवलं.
5: त्यांनी जे शिकवलं ते, आणि आता मी त्या पॉईंटवर येतोय की तुला हे इनोव्हेशन करावं, म्हणजे हे जे तुझं फॉर्म्युलेशनचं आहे ज्याला तुला इन्क्युबेशनचं मिळालं, ते तुझ्या माइंडमध्ये कधी आलं आणि त्याच्यावर तू कधीपासून वर्क करायला सुरुवात केली?
6: ओके, आपला जो तेरणा अभियांत्रिकीचा स्टाफ आहे किंवा प्रिन्सिपल सर आहेत आणि एचओडी मॅडम आहेत, यांचे जी कामं आहेत ती मी त्यांच्याकडून कम्युनिकेट करत असायचे. एक्सेप्ट जे थिअरॉटिकल नॉलेज आहे ते आपल्याला ऑनलाईन मोडवरती कुठंही मिळतं, असं नाही की ते परफेक्ट असतं बट कुठंही मिळतं. पण हे जे आहे ना की कसं सर्व्हाइव्ह करायचं, कुठं बॅटल करायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही प्रोफेसरशी कनेक्ट असणं खूप महत्वाचं आहे आणि मी ते होते. जे माझे गुड थिंकर्स आहेत किंवा नॉलेज वाईज आणि जे लोक जेन्युइन आहेत त्यांच्याशी मी कनेक्टेड होते, त्यामुळे त्यांनी मला ते गाईड केलं की कसं असतं इनोव्हेशन वर्किंग. देन मी पर्सनली रिसर्च केलं की मला जे ऑलरेडी करायचं होतं बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्याशी हे सगळं कोरिलेट करून नोट डाऊन करून स्टडी करून जाणून घेतलं की मला इनोव्हेशनमध्ये काय करता येईल. आणि सेव्हन्थ सेममध्ये आपल्याला प्रोजेक्ट असतो, मग कॉलेज बी फार्मसीला डीबाटो युनिव्हर्सिटी अंडर एक प्रोजेक्ट असतो ज्यावरती तुम्हाला वर्क करायचं असतं. मग त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट चूज केला मी हर्बल बॅचेसचा. आणि त्याच्यानंतर मी जे रिसर्च चालू केलं त्यानंतर मला कळालं, नंतर मी मार्केटिंग बघितलं, मार्केट स्ट्रॅटेजी काय आहे, कॉम्पिटिटर्स कोण आहेत, तर हर्बलमध्ये अवेअरनेस नाही आहे. मला काही लोकांनी असं सजेस्ट केलं की हर्बल प्रोडक्ट्स नाही, पण जी आपली भारतीय संस्कृती आहे ती आयुर्वेदिकवरती त्यांचं म्हणजे मास्टरी आहे. आणि आता हे आपलं जे नॉलेज आहे ते बाहेर जाऊन लॉन्च होत आहे, मोठ्या मोठ्या अब्रॉड कंट्रीज ज्या आहेत तिथं ते हे यूज करतात, युटिलाइज करतात, पण आपलेच लोक म्हणतात की हर्बलला मार्केट नाही आहे. त्यामुळे मी हर्बलवरती स्टडी केला आणि नंतर मला लक्षात आलं की हे जे कॉम्पिटिटर्स आहेत,
5: गुड मार्केटिंग स्ट्रॅटेजी,
6: येस थँक्यू, आणि ते कॉम्पिटिटर्स खूप कमी आहेत ऍक्च्युली. आणि त्यांचा जो फॉर्म्युलेशन आहे तो मी कम्पेअर केलं माझ्या फॉर्म्युलेशन सोबत आणि नंतर मला लक्षात आलं की आपल्याला यावरती काम करायचं.
5: अच्छा, आणि तू काम हे म्हणजे आता तुझं तर फायनल इयर झालंय म्हणून मी विचारतोय की हे कधी कधी घडलं, म्हणजे याचा कालावधी किती आहे, कधी हे तू ठरवलं आणि किती वर्षाचा कालावधी लागला,
6: म्हणजे गेले एक वर्ष दोन वर्ष, म्हणजे इनोव्हेशन रिलेटेड,
5: इनोव्हेशन पासून ते आताच्या इन्क्युबेशन पर्यंत,
6: थर्ड इयर पासून,
5: थर्ड इयर पासून सुरू केलं. अच्छा, म्हणजे हे दोन वर्ष तू याच्यावर वर्कआउट
6: केलं.
5: अच्छा, मग समजा आता आपण असा विचार करूयात मित्रांनो, परत एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जी चर्चा करत आहोत ते सायली भारत साळुंके हिच्याशी, ती बी फार्मसीची फायनल इयर म्हणजे नुकतीच तिनं एक्झाम दिलेली आहे. ही एक्झाम दिल्यानंतर तिला जे आहे ते जॉईंट नी पेनच्या संदर्भात तिनं जे आत्ता सांगते त्या पद्धतीनं तिनं ते हर्बल फॉर्म्युलेशन जे आहे ते निर्माण केलं, त्याच्यासाठी डी बाटू युनिव्हर्सिटीनं तिला मेंटॉरशिप दिलेली आहे, म्हणजे ते फंड्स अवेलेबल करून देणार आहेत आणि वर्कप्लेस जे आहे ते कॉलेज अवेलेबल करून देणार आहे. तर एवढी सगळी अचीवमेंट तिनं मिळवलेली आहे. सोबत या ठिकाणी जर पाहिलं तर तिचं कॅम्पसमधून सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे निप्रो फार्मा लिमिटेडमधून. तर हे जे इन्क्युबेशन असतं ते नेमकं काय असतं, म्हणजे आता ज्या नवीन विद्यार्थीने समजा ज्या फार्मसी करणाऱ्या आहेत, आपल्या तेरणामधल्याच नाही आहे, रेडिओ तेरणाच्या माध्यमातून ऐकणारे अनेक जण आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात, म्हणजे शिक्षण घेत असतात, फार्मसीमध्ये असतील किंवा असलेल्या अनेक क्षेत्रामध्ये असतील, तर त्या मुली मुलं असतील, तर त्यांना हे लक्षात यायला हवं की असं इन्क्युबेशनसाठीची तयारी काय करावी लागते आणि काय काय नेमकं असतं याच्यामध्ये.
6: मला नेहमी एकच डोक्यात होतं की जे आपण नॉलेज घेतोय मी मोठी होणार आणि मी माझ्या लोकांना घेऊन पुढे चालणार.
5: बरोबर आहे.
6: हा, हे जी हेल्प आहे ती मला लोकांना करण्याऐवजी जे की अननोन पर्सन्स आहेत त्या व्यक्तीपेक्षा मी धाराशिवमधले जे स्टुडंट्स आहेत, माझे कलिग्ज आहेत, माझे प्रोफेसर्स आहेत आणि माझी फॅमिली आहे, या लोकांना पुढे नेलेलं कधीही चांगलं राहील. कारण धाराशिव सिटीमध्ये इतकं अवेअरनेस नाही आहे इन्क्युबेशन काय असतं. इवन दो ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये इन्क्युबेशन काय असतं याच्याबद्दल अवेअरनेस खूप कमी आहे. तर मित्रांनो, मला आवडेल सांगायला की आपल्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे. एक्झाम्पल देऊन सांगू शकते मी. ओके, आपण स्पेक्स यूज करतो. स्पेक्स यूज करताना नेहमी आपल्याला एक इश्यू येतो की पाऊस पडत असतो, त्याच्यानंतर जे आईजवरती एक पावसाचे जे बारीक बारीक ड्रॉपलेट्स आहेत, थेंब आहेत, ते पडत राहतात. त्याने प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला ॲक्सिडेंटचा इश्यू होतो, दिसायला त्रास होतो आणि मेजॉरिटी ॲक्सिडेंट पावसामध्ये होत राहतात. तर आयडिया एक आहे आपल्याकडे, ज्यावेळेस गाडीमध्ये जो ग्लास असतो त्याच्यावर आपण स्टार्च अप्लाय केलं तर पाण्याचे जे ॲक्युमुलेशन आहे ते होत नाही आणि क्लॅरिटी विजिबल राहतं आपल्याला समोरचं. तसंच आपण एक असं केमिकल यूज केलं जे की चष्म्याच्या कोटिंगवरती असेल तर आपल्याला पुढचं विजिबल दिसेल. ही एक बेसिक आयडिया आहे, ही फक्त माझ्या डोक्यात आहे. तर मी ही लॉन्च कशी करणार? पहिलं तर मी रिसर्च करेल की काय यूज करता येईल. मला जेव्हा कळेल की काय यूज करता येईल त्यावेळेस मी लगेच डिस्क्लोज नाही करणार आहे. डिस्क्लोज नाही करणार आणि त्याच्यावरती जेव्हा रिसर्च होईल ती फक्त मेंटली आयडिया आहे डोक्यात. त्याच्याबद्दल किती बजेट लागणार आहे, कुठलं केमिकल किंवा ऍक्च्युली ही वर्क करणार आहे का नाही हेही मला माहिती नाही आहे. पण जेव्हा ही आयडिया मी प्रॉपरली रिप्रेझेंट करते आहे इन्क्युबेशन सेंटर्सला तेव्हा मी जर कॉन्फिडेंटली केलं. बिझनेसमध्ये मॅन्युप्युलेशन खूप महत्वाचं असतं. मॅन्युप्युलेशन म्हणजे रॉंग असतं असं नाही. मॅन्युप्युलेशन इन द सेन्स तुम्ही समोरच्याला तुमचं मत पटवून किती चांगल्या पद्धतीने पटवून देता हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादं मत एखादी बेसिक आयडिया समोर मांडताय तुम्ही त्यावर किती रिसर्च केलाय हे फक्त तुमच्या 10 ते 15 मिनिटांच्या कन्व्हर्सेशनमध्ये समोरच्या माणसाला कळलं पाहिजे. ही माझं होतं. तर इन्क्युबेशन सेंटर काय करतं नेमकं? तुम्ही आयडिया रिप्रेझेंट करतात, ते तुमचं इव्हॉल्युशन करतात. मान्य आपल्याला आयडियाज फंडिंगचा इश्यू असतो, मेंटरिंगचा इश्यू असतो, आणि स्पेशली फार्मसी सेक्टरमध्ये त्याच्या टेस्टिंग म्हणा खूप गोष्टी असतात. मग त्यासाठी तिथंपर्यंत जाण्यासाठी आपल्याला इन्क्युबेशन सेंटरची मदत अशी होते, जेव्हा आयडिया आपण प्रपोजल ऑनलाईन अप्लाय करतो त्यांचे इव्हॅल्युएशन राऊंड्स होतात. राऊंड्समध्ये ते बघतात तुमचं स्किल काय आहे, याच्यामध्ये तुम्ही किती रिसर्च केलं आणि तुम्हाला किती माहिती आहे, या आयडियाच्या बेसिसवरती तुमच्या प्रेझेंटेशन स्किलवरती तुमचा एक मत पटवून देण्याची स्किल कशी आहे यावरती तुमचं इव्हॅल्युएशन आणि सिलेक्शन केलं जातं. पुढे तुम्हाला प्री इन्क्युबेशन प्रोग्राम देन इन्क्युबेशन प्रोग्राम असं त्याचं स्ट्रक्चर असतं आणि एक प्रायव्हेट कंपनी इस्टॅब्लिश करू शकता तुम्ही त्या फंडिंगद्वारे. हे लोकांना माहिती नाही आहे, कमी अवेअरनेस आहे, पण असेही खूप लोक आहेत, प्रोजेक्ट्स आहेत जे की आहेत, पडून आहेत, त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे, पण ते तिथपर्यंत जात नाही. आणि तेरणा रेडिओच्या माध्यमाद्वारे मला हे सांगायला खूप आवडेल की इन्क्युबेशन सेंटर्सबद्दल रिसर्च करून काय असतं याबद्दल प्रत्येक विद्यार्थ्यांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
5: अच्छा, हे जे इन्क्युबेशनचं आहे, तू जेवढा रिसर्च केलेला होता आणि मग तू जे रिसर्च केलं किंवा तू जे फॉर्म्युलेशन निर्माण केलं, तर त्याला कशा पद्धतीनं सपोर्ट मिळाला आणि त्याचं नेमकं काय झालं हे सांग की तुला हे कसं मिळालं इन्क्युबेशन आणि त्याच्यामध्ये नेमकं काय असणार, म्हणजे तुला काय मिळणार आणि तुला स्वतःला काय करावं लागणार.
6: ओके, बिझनेस अॅनालिटिक्स आणि बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये मी स्टडी केलाय, पण इन्क्युबेशन सेंटरमध्ये मी इनिशियल लेवलला आहे. आता सध्या मी तुम्हाला हे नक्कीच सांगू शकते की इन्क्युबेशन सेंटर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने मदतच करणार आहे. यामध्ये तुमचा टाईम कन्झ्युम होणार आहे असं काहीही नाही आहे. तुम्ही फक्त डेडिकेशनने वर्क करायचं इतकंच तुमचं काम आहे. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही ट्राय करा आणि स्वतः
5: फॅसिलिटी काय मिळणार हा एक माझा प्रश्न होता. फॅसिलिटी म्हणजे तुला ते काय पैसे देणार, काय करणार, म्हणजे नेमकं करणार काय हा विषय?
6: ते मला फंडिंग प्रोव्हाइड करणार, पहिली गोष्ट फंडिंग, जो की मेजरली इश्यू असतो. आणि असं नाही आहे की जे फायनान्शियली वीक आहे त्यांनाच हा विषय असतो इश्यू असतो. जे फायनान्शियली स्टेबल आहेत, मला सांगायला आवडेल की मी फायनान्शियली स्टेबल आहे, बट मला स्वतःचं काहीतरी करायचंय आणि मला त्यासाठी हेल्प इनिशियल फेजमध्ये तरी माझ्या घराकडून घ्यायची नाहीये. त्यासाठी मी हे स्वतः ट्राय करते. इवन दो घरच्यांना माहिती नाहीये की फंडिंग असं भेटणार आहे वगैरे, हे मी नंतर झाल्यानंतर सांगितलेलं आहे. सो फायनान्शियली स्टेबल जरी असलं तरी स्वतः ट्राय करून मिळवण्यात जी मजा आहे ती असं घराकडून घेऊन लॉन्च करण्यात नाहीये. त्यामुळे मला हे स्वतः करायचंय. त्यासाठी फंडिंग हा मेन इश्यू होता ज्याच्यासाठी मी अप्लाय केलं. सेकंड वन इज द मेंटरिंग. मेंटरिंगमध्ये काय होतं, इथून गायडन्स देतात आपल्याला, बराच गायडन्स आपल्याला कॉलेज लेवलला मिळून जातो आपलं इंटरॅक्शन असेल तर. देन मेंटरिंग जी इंडस्ट्रीयल एक्सपर्टीज आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्शन, नेटवर्किंग कसं असतं, प्रोडक्ट लॉन्चिंगमध्ये कुठल्या स्टेप्स असतात, किंवा ओव्हरऑल जो बिझनेस प्लॅन आहे त्याची हेल्प कसा फॉर्म करायचा किंवा फ्रेमवर्क कसं असतं ते आपल्याला इन्क्युबेशन सेंटरच्या बूट कॅम्पमधून कळतं. ते बूट कॅम्प अरेंज करतात युनिव्हर्सिटी थ्रू. तो अटेंड केला नाही तो कंपल्सरी असतो. जर ऑनबोर्डिंग झालं आणि आपला प्रोजेक्ट झाला आहे ऑनबोर्डिंग, तर त्या बूट कॅम्प्समध्ये माझे मायनर डाऊट्स आहेत किंवा कसं फ्रेमवर्क, स्ट्रक्चर, वर्किंग सगळ्या गोष्टी तिथे क्लिअर होतात आपल्याला.
5: अच्छा, आणि हे सायली आता तू जेवढं सांगतेस तर त्यासाठी म्हणजे असे जे काही फार्मसी कॉलेज असणार आहेत महाराष्ट्रातले किंवा असं जे काही, तर तुझ्यासोबत आणखीन बरेच जण असणार आहेत का, कसा विषय आहे?
6: तर फार्मसीमधील अनेक कॉलेजेसनी अप्लाय केलेलं असतं, ज्यांना थोडाफार का होईना अवेअरनेस आहे त्यांनी अप्लाय केलेलं असतं. बट यामध्ये इम्पॉर्टंट काय ठरतं, तुम्ही रिप्रेझेंट कसं करताय, तुम्ही त्याच्यावरती किती हार्डवर्क आणि एफर्ट्स लावलेले आहेत आणि प्रोडक्टचं पोटेन्शियल काय आहे. तुम्ही एखादं प्रोडक्ट करताय पण ते ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, त्याच्यात नोव्हल्टी नाही आहे, इनोव्हेशन नाही आहे, तर फर्स्ट लेवललाच ते इलिमिनेट होतं. देन त्याचे राऊंड्स होतात. प्रत्येक राऊंड्समध्ये तुमचं स्किल, प्रत्येक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते स्किल टेस्टिंग करतात तुमची, त्याच्यावर ते पुढं जाणार आहे का नाही हे ठरतं. आणि मला आवडेल की महाराष्ट्रातून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामधून माझं सिलेक्शन झालेलं आहे.
5: तुझ्या एकटीचं सिलेक्शन?
6: हो, माझं एकटीचं झालंय. आणि फार्मसी रिलेटेड काय आहे ना, फार्मसीमध्ये मशिनरीज पण येतात, जसं की सीटी स्कॅन मशीन्स आहेत, ब्लड प्रेशर टेस्टिंग आहे, किंवा अदर जे मशीन्स आहेत ते पण इंजिनिअरिंगवालेच घेऊन जातात अपॉर्च्युनिटी. फार्मसीला अपॉर्च्युनिटी खूप कमी आहेत. अपॉर्च्युनिटी आहेत, पण मला सांगायला आवडेल की टॉप प्लेसेस आर ऑलवेज वॅकंट. टॉप प्लेसेसवरती आपण पोहोचत नाही कारण आपलं रिसर्च नसतं. वॅकंट आहेत जागा, खूप वॅकंट आहेत जागा. इन द सेन्स की ज्या टॉप प्लेसेस आहेत ते नेहमी वॅकंट असतात,
5: पण आपण तिथपर्यंत अप्रोच आपला होत नाही, आपण कमी पडतो.
6: एक्झॅक्टली, अप्रोच नाही होत.
5: अच्छा, तर हे सगळं ऐकताना खूप अमेझिंग वाटतंय की तू कशा पद्धतीनं तयारी केली आणि विशेष म्हणजे तू इनिशिएटिव्ह घेतलं, म्हणजे आपल्याला शिकवणारे जे लेक्चर फॅकल्टीज असतात ते रेडी असतात तुम्हाला सर्व त्यांचं देण्यासाठी, पण कधी कधी ॲज अ स्टुडंट म्हणून सुद्धा आपला अप्रोच कमी पडतो, त्याच्यामुळे आपल्याला मिळत नाही असं वाटतं तुला की जे पाहिजे?
6: 100% मला असं वाटतं, किंवा प्रोफेसर सांगताना फक्त एकाच स्टुडंटला कुठली इन्फॉर्मेशन देत नसतो कुठलाच प्रोफेसर, प्रत्येक स्टुडंटला ते तितक्याच डेडिकेशनने देतात, पण आपण काय घेतो हे खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये टीमवर्क, जलसी, हे ते ह्या खूप बारीक गोष्टी आहेत. आपलं कॉम्पिटिशन आपल्या स्टुडंट आणि कलिगसोबत कधीच नसायला हवं, त्यांना सोबत घेऊन. मी जसं सुरुवातीला म्हणलं, मला नेहमी स्वतःला मोठं होताना सोबत लोक माझी लोकं मोठे करायला आवडणार आणि नेहमी आवडेल. ते मी इन्स्पायर झाले माझ्या पप्पांकडून आणि माझ्या फॅमिली मेंबर्सकडून, त्यामुळे मी माझ्या लोकांना पुढे नेणार हे माझं पहिली प्रायोरिटी आहे.
5: तर सायली, आता याच्यासोबत आणखीन एक प्रश्न येतो, म्हणजे ही तुझी पूर्ण जर्नी पाहतोय आम्ही की कशा पद्धतीनं सुरू आहे ते. तुझा कॅम्पसमध्ये पण सिलेक्शन झालं, तर कॅम्पस इंटरव्ह्यू ते कसं झालं ते एक सांग.
6: ओके, तर ते ना अभियांत्रिकी महाविद्यालय आपल्याला बऱ्याच अपॉर्च्युनिटी देतं कंपनीजमध्ये जॉब करण्यासाठी. तर आपल्या इथे प्लेसमेंट खूप चांगलं आहे, प्लेसमेंटसाठी विविध कंपनीज आणतात. त्यांचे जे इंटरव्ह्यूज होतात त्यांच्यामध्ये क्वेश्चनिंग असं नाही आहे की ते क्वेश्चनिंगमध्ये तुम्हाला फक्त एवढंच अनालायसिस करतात की स्टुडंट कॅपेबल आहे का, कारण ट्रेनिंग हे त्यांचं काम आहे, ते देणार ट्रेनिंग. प्रॅक्टिकल वर्क बी फार्मसी लेवलला इतकं नसतं, लॅबमध्ये वर्क करतो स्टुडंट, पण ॲक्च्युअल इंडस्ट्री वर्क कसं असतं हे बघण्यासाठी आपल्याला इंडस्ट्रीमध्येच जायला लागतं. त्यामुळे इंडस्ट्रीयल व्हिजिट्स आपल्याला कॉलेज अरेंज करून देतं. त्याच्यामध्ये आपण इंडस्ट्रीयल व्हिजिटमध्ये आपण वर्किंग काय आहे, इंडस्ट्रीमध्ये कसं वर्क होतं किंवा काय आपल्याला ॲक्च्युअल करायचं हे इंडस्ट्रीयल व्हिजिटमध्ये कळून जातं. त्याच्यामध्ये मी इंडस्ट्रीयल व्हिजिटला गेले होते आणि त्या व्हिजिटमधून मला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. देन मी इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी मला क्वेश्चनिंग जी केली ती उत्तम प्रकारे मी कसं एक्सप्रेस करेल ते मला गाईड केलं होतं डॉक्टर प्रीती माने मॅडम यांनी. त्या अकॉर्डिंग मी एक्सप्रेस केलं आणि सिलेक्शन झालं फायनली. तर आपल्या इकडे 4-5 कंपनीजचं प्लेसमेंट आलं होतं, त्यापैकी 3 कंपनीजमध्ये माझं झालेलं आहे सिलेक्शन.
5: मग आता काय करणार तू, म्हणजे तू स्वतःची कंपनी काढून इतरांना एम्प्लॉयमेंट देणार की दुसऱ्या एका कंपनीमध्ये जाऊन स्वतः एम्प्लॉई होणार, काय काय नेमकं करायचं काय?
6: अल्टिमेट गोल तर नेहमीच स्वतःचं कंपनी काढून दुसऱ्यांना एम्प्लॉयमेंट देणं हेच आहे, बट ते कसं वर्क करतं हे अजून माहिती नाही आहे. सो साईड बाय साईड मी वर्क करत राहणार, कारण फायनान्शियल स्टेबिलिटी हे स्वतः असं नाही आहे. आपण खूप फायनान्शियल स्टेबल आहे, घरामध्ये आहे, पण आपला बँक बॅलन्स किती असू दे, आपलं कंटिन्यू इन्कम सोर्स पाहिजे या मताची मी आहे, जो की इंडिव्हिज्युअल पाहिजे.
5: मी नेहमी एक शेवटी एक 2-3 प्रश्न विचारत असतो, म्हणजे एक प्रश्न फॅमिलीच्या संदर्भात विचारत असतो, म्हणजे कोणीही माझ्याकडे जे इंटरव्ह्यू येतात की तुमच्या फॅमिलीने तुम्हाला कसा सपोर्ट केला, तुमचं फॅमिलीचं काय विषय, पण ऑलरेडी तुझ्या पहिल्या वाक्यापासूनच तुझी फॅमिली ही तुझ्या सोबत आहे हे दिसून येतं. त्यासाठी ॲब्सोल्युटली अशी फॅमिली असणं किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक ऐकणाऱ्यांनी आपल्या फॅमिलीसोबत असा कम्युनिकेशन आणि हा संवादात्मक जो आहे विषय तो ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून एकमेकांवरचा विश्वास संपादित राहील आणि त्यासोबत ज्यांना काही पुढे आयुष्यामध्ये यश मिळवायचं आहे ते पण इझिली मिळू शकेल. तर तो तर मी क्वेश्चन सध्या स्किप करतो, कारण पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये तर ते तुझ्याकडून लक्षात आलेलंच आहे. दुसरा प्रश्न असा आहे की तुझं जेवढं मी आत्तापर्यंत ऐकतो ॲज पर द नॉलेज, तुझं व्हिजन, तुला मिळालेलं विजडम त्याच्यातून, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिसून येत आहेत अशाही. पण मग असं मला वाटतं की तुझ्याकडे मोबाईल नाही आहे, तुझ्याकडे सोशल मीडिया नाही आहे, तू इन्स्टावर नाही आहेस, फेसबुकवर नाही आहेस, तू व्हॉट्सअपवर नाही आहेस, काही नाही आहेस, तू फक्त आणि फक्त अभ्यास करते, असंच आहे का?
6: अजिबात नाही, मी सगळीकडे तितकीच ॲक्टिव्ह आहे. बाकी अदर ॲक्टिव्हिटीज असू दे, इंस्टाग्राम असू दे, सोशल मीडिया असू दे, सगळीकडे ॲक्टिव्ह आणि ते गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. असं नाही
5: दिवसभर असं
6: अजिबात नाही नाही, त्याच्यामध्ये आपण कसा टाईम युटिलाइज करतो. इंस्टाग्रामवरती सगळ्या वाईटच गोष्टी आहेत असंही नाही आणि चांगल्या गोष्टी आहेत असंही नाही. आपण काय करतोय, आपण कुठल्या गोष्टी फॉलो करतोय किंवा ते कसं इम्प्लिमेंट करतोय आपल्या आयुष्यात हे महत्वाचं आहे. पण आपण अगदीच दूर आहेत, मी सोशल मीडिया युज करत नाही आहे बिकॉज मी एमपीएससी ऍस्पिरियंट आहे असं काही लोक बोलतात, ते त्यांच्या लेवलला असू शकतं, आपण जजमेंट नाही देऊ शकत. बट मला असं वाटतं की सगळ्या दृष्टिकोनातून स्पेशली तुम्हाला मोठं काहीतरी करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला लोकांची मानसिकता कशी आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी इंस्टाग्राम, सोशल मीडिया सगळ्या गोष्टीमध्ये तितकीच ॲक्टिव्ह आहे.
5: अच्छा, मग एवढं सगळं ॲक्टिव्ह असून सुद्धा, एवढं सगळं करून सुद्धा, जे सायली साळुंकेला जमलं तसं फार्मसीमध्ये तुझ्यासोबत आणखीन मुली असणार आहेत किंवा बाहेर पण तुझ्या अनेक मैत्रिणी असणार आहेत, मित्र असणार आहेत, त्यांना का जमलं नाही असं तुला वाटतं?
6: लॅक ऑफ कम्युनिकेशन स्किल. आणि लॅक ऑफ म्हणजे मेंटॅलिटी जी आहे आपण ना एकाच चौकटीच्या बाहेरचा विचार करूच शकत नाहीये अशा खूप लोकांचं मी बघतीये. ऍक्च्युली मी जसं सांगितलं मला ह्युमन सायकोलॉजी फिलॉसॉफी याच्याबद्दल खूप इंटरेस्ट आहे आणि पहिल्यापासून आत्ता काय झालंय प्रत्येक जण आपल्याला प्रत्येक प्रोफेसर इव्हन दो प्रोफेसर पण असंच सांगतो तुमचं एक गोल आहे त्या गोलवरती काम करा ते वाईट नाहीये त्या गोलवर तुम्ही डेफिनेटली काम करा पण साईड बाय साईड तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा अवेअरनेस तितकंच महत्वाचा असतो हे मला पटतं. आणि कम्युनिकेशन स्किल असणं हे आपण मी जसं प्रिव्हियस मेन्शन केलं की घरामधून शिकतो माणूस कसं मत मांडायचंय घरच्या लोकांनी सपोर्टिव्ह असणं हे खूप महत्वाचं आहे. कॉलेज सपोर्ट करतं नेहमी प्रोफेसर सपोर्ट करतातच बट फॅमिली सपोर्ट नसेल तर स्पेशली मुलगी बाहेर नाही पडून मत मांडू शकत असं मी या मताचे. सो मत मांडणं कम्युनिकेशन स्किल मोठी स्वप्न बघणं स्वप्नांना कुठला चार्ज नसतो या चार्ज पे करायचा नसतो स्वप्न नेहमी मोठी बघितलं तर कुठे ती पूर्ण होतात मला असं वाटतं. स्वप्न बघताना जर आपण छोटी बघत असाल ना तर ते नाही वर्क.
5: आता मग मी काही मुलींशी चर्चा केली खरं तर थोडासा आपला विषय सोडून जातो पण एक हा क्वेश्चन विचारा वाटतो कारण त्याला लागून येतो म्हणून म्हटलं. मी बऱ्याचशा मुलींशी ज्यावेळी चर्चा करतो तर ते स्वप्न पाहतात की इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली की त्यांना लगेचच बर्फ असणाऱ्या देशामध्ये जायचं असतं त्या देशामध्ये जाऊन काहीतरी करायचं असतं असं सगळं स्वप्न पाहतात पण पुन्हा सगळं फायनल इयर वगैरे झाल्यानंतर कुठेतरी जॉबच्या शोधामध्ये असतात. काय याचं काय रिझन असू शकतं?
6: स्पेशली जे जेन्झी लोक आहेत त्यांना एक्सप्लोअर करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यांची प्रायोरिटी आहे की एक्सप्लोअर करणं त्यात वाईट नाही आहे पण मला असं वाटतं की मेंटल पीस महत्वाचा असतो. तुम्ही एक्सप्लोअर नाही केलं तरी तुमचा मेंटल पीस असणं महत्वाचं आहे. जर तुम्हाला एका चौकटीत राहून पण तुमचं जग तेच असेल तर तुम्ही आनंदी राहू शकता. तुम्हाला एक्सप्लोअर करण्याची गरज नाही आहे आणि

0: खूप क्वेश्चन्स डोक्यातून निघत आहेत की नाही याविषयी तुझं काय मत असेल किंवा याविषयी काय पुढे तू बोलू शकशील. पण मला असं वाटतंय की आपण हे कंटिन्युएशन ठेवूयात आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये, असं आपण जे म्हणतोय ना की क्रमशः असं म्हणतोय की इथं स्टॉप आणि पुन्हा नेक्स्ट एपिसोडमध्ये.
1: मला बोलायला आवडेल की इथे यायच्या अगोदरच मी तुम्हाला फॉलो करते. हा फॉलो करते इन द सेन्स तुमचे जे काही थिंकिंग थॉट प्रोसेस आहेत त्याचाही मी अभ्यास केलेला आहे. ॲज आय मेन्शन म्हणजे मी ते मेन्शन नाही केलेलं आहे पण मला आकाशवाणी केंद्रामधून मी तिथेही वर्क केले लहान असताना. वर्क इन द सेन्स ते जे छोटे छोटे जे प्रोजेक्ट्स असतात मला कम्युनिकेशन स्किल चांगलं असल्याने ते स्कूलमध्ये मी जेव्हा 8th होते त्यावेळेस तिथे एक प्रोजेक्ट होता तिथे मी केलं होतं. त्यांनी मला एक लेटर वगैरे प्रोव्हाइड केलं होतं आणि त्याच्या बेसिसवरती जे मी तुम्हाला सांगितलं की की मला इथंही अपॉर्च्युनिटीज होत्या की तू ट्राय करू शकते असं मला सजेस्ट केलं होतं. तुझं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे बट काही कारणाने मी करू नाही शकले. बट आय एम ग्लॅड की तुमचा सपोर्ट जो तुमचं कम्युनिकेशन स्किल आहे ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत आहे. तर मला आवडेल हे सांगायला की रेडिओ तेरणाचे हेड संजय सर मी तुम्हाला फॉलो केलंय. तुमची थिंकिंग प्रोसेस थॉट प्रोसेस सगळं अनालिसिस करून आणि तुम्ही तुमचं मत कसं मांडताय याबद्दलही मी खूप इन्स्पायर होऊन आजचा हा इंटरव्ह्यू देते. त्याच्यामुळे मला हे आवडेल की प्रत्येक विद्यार्थ्यांनी रेडिओ तेरणा ऐकला पाहिजे त्यातून आपलं मत कसं मांडतंय हे त्यांनी अनालिसिस केलं पाहिजे.
0: म्हणजे याचा अर्थ असा आहे की सायली साळुंके ही इंटरव्ह्यू देण्यासाठी नाही तर माझी परीक्षा घेण्यासाठी आली. सायकोलॉजी वगैरे सायकोलॉजीचा अभ्यास करते म्हणून माझी सायकोलॉजी कशी आहे हे अभ्यासण्यासाठी. पण एनिवे जोका पार्ट जरी सोडला तर निश्चितच हे कम्युनिकेशनचं माध्यम आहे आणि मला खूप म्हणजे आज खरं तर तुझी पहिल्यांदा भेट झाली. नाहीतर तू 4 इथं शिकत असताना जर हे माहीत असतं तर कदाचित तुला अगोदरच इन्सिस्ट करून इथं आणून बसवू शकलो असतो. पण मी काय म्हणतोय कधी पण देर आहे दुरुस्त आहे. तर मला वाटतं की इथून सुद्धा पुढे आपली जर्नी सुरू राहू शकते आणि ते निश्चितच राहणार आहे. तर मला आता शेवटी हा प्रश्न विचारायचा आहे की तू सोशल मीडियाच्या बाबतीत विचारली, तुझ्या इनोव्हेशनच्या बाबतीमध्ये तू बोलली, तुझं मार्केटिंग स्ट्रॅटेजी, तुझ्या लाईफचे स्ट्रगल्स छोट्या छोट्या स्वरूपात का असणार. पण मला तर असं वाटतं की जेवढ्या पण मुली हे ऐकणार आहेत ना त्यांना एकेका गोष्टीतून इन्स्पिरेशन 100% मिळणार आहे. म्हणूनच आपण या कार्यक्रमाचं नाव सुद्धा तेरणीची प्रेरणा असं ठेवलेलं आहे. तर सायली या सर्वांच्या सोबत आता एवढे अप अँड डाऊन आलेले होते की त्याच्याविषयी विचारणं म्हणजे आता परत एकदा तो प्रश्न रिपीट करणं असा होईल तर तोही स्किप करतो. पण एवढ्या सगळ्या जर्नीमध्ये तुला डान्सिंगची पण आवड आहे म्हणून असं गाणे ऐकणं मूवीज पाहणं असं काही?
1: डेफिनेटली
0: कुठले
1: खूप गाणी ऐकते आणि हा मला हे अवश्य सांगायला आवडेल की गाण्याची कॅटेगरी असं काही नसतं. गाणे फक्त एन्जॉयमेंटसाठी असतात किंवा मग तुम्ही त्याच्यातून इन्स्पायर होता वेगवेगळ्या कॅटेगरीचे गाणे असतात. तुम्ही कुठला डान्स फॉर्म प्ले करताय किंवा कुठला डान्स फॉर्म एक्सप्रेस करताय त्याच्याशी तुमच्या व्यक्तिमत्वाचा काही अर्थार्थी संबंध नसतो. आणि बरेच लोक या माइंडसेटमध्ये अडकून राहतात की मला आवडेल मला लावणी करायला आवडतं बट मी करते ती. बट असं नाही आहे की लावणी करते म्हणजे माझा माइंडसेट तो असेल. मी जेव्हा लावणी करते त्यावेळेस मी तिथं 100% देते एक्सप्रेशन वाईज डान्सिंग फॉर्म वाईज आणि जे काही माझे स्टेप्स आहेत त्या वाईज मी तिथं 100% देते. आणि मी पहिल्यापासून हेच बघितलंय कुठलीही गोष्ट करताय ना झोकून देणं हा जो काही प्रकार असतो त्याच्यासाठी जगणं प्रत्येक वाक्य आता मी जे बोलते माझ्या प्रत्येक वाक्यातून प्रत्येक विद्यार्थी इन्स्पायर व्हावा हाच माझा मोटिव्ह आहे.
0: तुला सॉंग्स आणि मूवीज कुठले आवडतात ते एक सांग.
1: ओके मला सॉंग्स नेहमी सायलेंट सॉंग्स ही आवडतात माझ्या मूडवर डिपेंड
0: करतं.
1: मूडवर डिपेंड करतं जर चटपटे सॉंग्स असतात सायलेंट सॉंग्स असतात किंवा इन्स्पायरिंग सॉंग्स असतात माझ्या मूडवर डिपेंड करतं मी कुठलं सॉंग प्ले करते.
0: आता डोक्यात कुठलं सॉंग आहे चालू?
1: आता मी खूप आता हॅपी पण आहे आणि इन्स्पायर करते.
0: कुठलं गाणं आहे की जे तू आता सांगू इच्छितेस जे की आपण मुलाखतीच्या नंतर प्ले करू?
1: म्हणजे बरेच सॉंग्स आहेत पण कुठे एक्सप्रेस करू की
0: आहे की शतदा प्रेम करावे
1: ते माझी टॅगलाईन असते नेहमी या जगण्यावर
0: शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
1: हे गाणं
0: ते तर तुझ्या जर्नीला जर पाहिलं ना म्हणजे किमान ते जे तू लहानपणापासून सांगितलं ते 100% तर कदाचित मी पण जर खूप शोध कार्य केलं असतं तर कदाचित हेच गाणं मी पण सजेस्ट करू शकलो असतो असं मला वाटतं थोडं बहुत. पण एक्झॅक्टली हे गाणं खूप छान सुंदर आहे. तर मी तुझ्या ह्या पूर्ण जर्नीला खरं तर मी शुभेच्छा देतो. तू जी आत्ता अचीवमेंट केलेली आहे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून की तू जॉईंट नी पेनच्या बाबतीमध्ये जे काही नाविन्यपूर्ण इनोव्हेशन केलेलं ते निश्चितच जे ज्यांना जॉईंटनी पेनचा जास्त सगळ्यात त्रास आहे तर तुझ्या ह्या प्रोडक्टने निश्चित त्यांना आणि हर्बल असल्यामुळे त्याच्यानं कुठले साईड इफेक्ट होणार नाही तर त्याची एक खूप चांगला फायदा होईल आणि येत्या काही कालावधीमध्ये ते सर्वांच्या समोर ते प्रोडक्ट येईल. प्लस तेरणा फार्मसीनं तुला ते वर्क प्लेसमेंट अवेलेबल करायचं म्हटलं तर निश्चित त्या माध्यमातून तू काय ना काही ते वर्कआउट करशील आणि तुला जे स्टार्टअप करायचं तुझी जी कंपनी आहे कंपनीचं नाव वगैरे काय विचार केलाय नाही अजून असं काही?
1: ऍक्च्युली ते मला नेक्स्ट एपिसोडमध्ये डिस्कस
0: करायचं. अच्छा ठीक आहे. तर तुझी जी काही कंपनी असणार आहे ती खूप चांगली कंपनी

0: असावी, तिथं खूप सारे एम्प्लॉयमेंट तू निर्माण करू शकावं, म्हणजे तुला अनेकांना सुद्धा इन्स्पायर करायचं, अनेकांना रोजगार निर्माण करून द्यायचा आहे, तर ते पण तुझ्या हातून कार्य घडावं. आणि तुला शुभेच्छा देत असताना तुझ्या फॅमिलीने जे तुला सपोर्ट केला त्यासाठी पण मी तुला शुभेच्छा देतो. आणि तू आज या ठिकाणी आली, सुट्टी जाताना काय काय तुला सांगायचं आहे?
1: मला एकच सांगायचं आहे, इतक्या जर्नीमधून तुम्हाला एफर्ट्स दिसले असतील, पण मला एक सांगायचं, आवडत्या का क्षेत्रामध्ये काम करताना एफर्ट्सची जाणीव नसते. आणि मी अजूनही सांगेल आजच्या जेनझीमध्ये ज्या लोकांना, हेच सांगेल की आपल्याला खूप एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे. मोस्टली पीपल्स आर डिस्टर्बड आहेत मेंटली हेल्थमधून, मेंटल इलनेस आहे, सफर करतात. प्रायोरिटी तुमची फॅमिली, तुमचे लोक आणि तुमची मेंटल हेल्थ आहे. ती लोक ती तिन्ही गोष्टी सांभाळून तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि जास्ती एफर्ट्स घ्यायची गरज नाही, ओके? जास्ती एफर्ट्स घेणं म्हणजे खूप हार्डवर्किंग करतोय हे समोरच्याला कळालंही नाही पाहिजे. मी या मताची, मी खूप वर्क करते हे जर तुम्ही दाखवत असाल तर त्यात स्वतःसाठी काम करायचं आहे, स्वतःच्या हॅपीनेससाठी काम करायचं आहे. आणि माझं अल्टिमेट हेच गोल आहे की मला स्वतःच्या हॅपीनेससाठी, माझ्या फॅमिलीच्या हॅपीनेससाठी, माझ्या लोकांसाठी काम करायचं आहे आणि माझी लोकं पुढे घेऊन जायचं आहे. आणि पुन्हा एकदा रेडिओ तेरणाचं मनपूर्वक धन्यवाद, तुम्ही मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि डेफिनेटली जेव्हा कधी मला कम्युनिकेट करायचंय तेव्हा मी रेडिओ तेरणा हेच माध्यम प्रेफर करेल आणि चूज करेल. आणि जेव्हा माझी कंपनी इस्टॅब्लिश होईल किंवा अदर वर्क असेल माझ्या पर्सनल लाईफमध्ये, नोकरी नाही, ऍक्च्युली मी खूप लहान आहे या गोष्टीसाठी असं मी समजते ऍक्च्युली, कारण डाऊन टू अर्थ असणं खूप महत्वाचं आहे. जस्ट एक छोटंसं यश मिळालं आणि मी लगेच हवे ते असं जर करत असेल तर डेफिनेटली मी पुढे नाही जाणार आहे, कारण कॉम्पिटिशन हे आपलं आपल्या मार्केटसोबत नाही, ऑल ओव्हर इंडियासोबत असलं पाहिजे. स्वप्न मोठी पाहिजेत आणि स्वप्न मोठी म्हणजे स्वप्नांचा क्लास नसतो, जसं मी प्रिव्हियसली मेन्शन केलं. प्रत्येक स्वप्नाला तितकंच व्हॅल्यू आहे, फक्त ते स्वप्न तुमच्यासाठी तितकं मोठं पाहिजे. दॅट्स इट, हेच माझं टॅगलाईन. आणि अजून एकदा सांगेल, या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे वाक्य इन्स्पायरिंग आहे. आणि हे वाक्य ठेवून पुढे चालत राहा, पुढे जात राहा आणि कम्युनिकेट करा, मत मांडा आणि रेडिओ तेरणाला ऐकत राहा.
0: क्या बात आहे. मित्रांनो, ऐकणाऱ्या मित्रांनो, खास करून आपण आता जे वय वर्ष 75 असणाऱ्या सायली भारत साळुंकेच एवढी जी काय फिलॉसॉफी ऐकली, तर असं आपल्याला वाटू शकतं तर तसं नाहीये, कारण सायली ही आता नुकतीच बी फार्मसीची एक्झाम दिलेली अतिशय तरुण आणि खऱ्या अर्थानं जर पाहिले तर सुपर ब्रेन असणारी ही मुलगी आहे. आणि जिला स्टार्टअपच्या दृष्टिकोनातून तिला डी बाटूची ही जी काही मेंटॉरशिप मिळालेली आहे एक स्टार्टअप करण्यासाठी, आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय असेल, फार्मसीच्या सर्व फॅकल्टीजने जी तिला मदत केली आहे त्याच्यामुळे तिचं ग्रुमअप होत आहे आणि ते त्या पद्धतीनं वाढत पण आहे, ते पुढे यशस्वी पण होणार आहे. तर निश्चित आपण सायलीसोबत परत अशाच पद्धतीनं चर्चा करणार आहोत आणि तिचे जे काही विचार आहेत ते पण जाणून घेणार आहोत. सायली, तुरतास धन्यवाद. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970590 9970590. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोतेहो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार।
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवलेत तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
3: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
0: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन। ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध। भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता, तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आआवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। संपर्क प्राध्यापक जगताप सर, मोबाईल 82 91 21 87 35, प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10।
5: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
6: मंडळी नमस्कार। मंडळी, शिवार वार्ता या कार्यक्रमात मी पुन्हा आपलं एकदा स्वागत करतो। मंडळी, यंदाचा खरीप हंगाम आता सुरू होतो आहे, तर या खरीप हंगामामध्ये आपले शेतकरी बांधव आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये तूर, मूग, उडीद आणि सगळ्यात महत्त्वाचं सोयाबीनची लागवड करणार आहेत। तर आपल्या या सोयाबीन पिकाच्या संदर्भामध्ये बऱ्याच लागवड पद्धती आपण विकसित केलेल्या आहेत, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी लागवड पद्धती आहे सोयाबीनची, त्याच्यामध्ये पट्टा पद्धतीनं सोयाबीन लागवड ही अतिशय महत्त्वाची लागवड पद्धती आहे। या पद्धतीच्या माध्यमातून आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये एकरी जवळपास 5 क्विंटलपर्यंतचा फायदा जास्तीचा झालेला दिसून आलेला आहे। तर ही पट्टा पद्धत कशी आहे, ते पट्टा पद्धतीचे फायदे कसे आहेत आणि त्याचबरोबर ही पद्धत महत्त्वाची शेतकरी बांधवांसाठी कशी ठरते आहे, या सर्व बाबीविषयी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। पट्टा पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड केल्यास बियाणे बचतीबरोबर प्रभावी पीक संरक्षण, मूलस्थानी जलसंधारण असे विविध फायदे होतातच, शिवाय एकरी उत्पादनातही चांगली वाढ होते। या पद्धतीमधून शेतकऱ्यांना एकरी सरासरी 5 ते 6 क्विंटल इतकं अधिकचं उत्पादन मिळाल्याचं सिद्ध झालं आहे। महाराष्ट्रात सोयाबीन हे खरीपातील मुख्य पीक आहे। मागील वर्षी राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाला देखील सामोरं जावं लागलं होतं, मात्र मध्यम खोल जमिनीत ज्या ठिकाणी सप्टेंबर अखेरपर्यंत मुबलक पाऊस झाला आहे अशा ठिकाणी प्रति एकर मिळालेल्या उत्पादनाची आकडेवारी पाहता आशादायक स्थिती आढळलेली आहे। अशा भागात शेतकऱ्यांना एकरी 5 ते 6 क्विंटल यापासून 8 ते 9 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळालेलं आहे। याउलट खोल भारी जमिनीत ज्या ठिकाणी सप्टेंबर अखेरपर्यंत मुबलक पाऊस झाला आहे अशा ठिकाणी मात्र तेवढे चांगले चित्र नसून सर्वसाधारण एकरी उत्पादकता 1.5 ते 3 क्विंटलपासून 4 ते 5.5 क्विंटलपर्यंत दिसली आहे। खोल भारी जमिनीतील कमी उत्पादकतेची कारणे मीमांसा केल्यास असे दिसून येते की सततच्या पावसामुळे आंतर मशागतीची कामे वेळेवर होऊ शकली नाहीत. जमिनीतील अति किंवा जास्त ओलीमुळे मुळांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम दिसून आला. तसेच पीक संरक्षणाच्या उपाययोजना वेळेत होऊ शकल्या नाहीत. या उलट मध्यम खोल जमिनीत पाण्याचा योग्य निचरा झाला, यामुळे पिकाला वाढीच्या शेवटच्या अवस्थेपर्यंत ओलावा मिळाला. सोयाबीनच्या शेंगेमधील शेवटचा दाना पक्व होईपर्यंत जमिनीत ओल असल्यामुळे उत्पादनाचा प्रत आणि दर्जा मिळून उत्पादनातही वाढ झाली. यामध्ये कृषी महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी शेतकऱ्यांकडे सोयाबीन पिकाची पट्टा पद्धतीने लागवड करण्याच्या संदर्भात जे वेगवेगळे प्रयोग केले त्याचे निष्कर्ष मात्र उत्साहवर्धक आलेले आहेत. शेतकऱ्यांना प्रचलित पद्धतीने मिळणाऱ्या एकरी उत्पादनात सुमारे 5 क्विंटलची वाढ शास्त्रज्ञांना आणि प्राध्यापकांना आढळून आलेली आहे. या प्रयोगाचे त्यांना दिसलेले तंत्रज्ञान आता आपण बघूयात. सोयाबीन पिकाच्या हंगामादरम्यान पावसाच्या पाण्याचे वितरण या बाबीचे अनन्यसाधारण असं महत्व आहे. लागवड मध्यम खोल अथवा भारी जमिनीत असो, पाऊस जास्त पडो अथवा कमी, पावसाच्या पाण्याचे वितरण योग्य असो वा अयोग्य, कोरडवाहू परिस्थितीतही सोयाबीन उत्पादकता चांगली मिळवायला हवी. पिकाची सलग लागवड करताना प्रति एकर झाडांची संख्या सुमारे 1,77,000 इथपर्यंत राखली जाणं गरजेचं आहे. 45 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर लागवडीच्या अंतरानुसार प्रति एकर 30 किलो बियाणे वापरल्यास, कारण संपलेल्या सोयाबीन पिकाच्या हंगामातील सर्वसाधारण परिस्थितीत कोरडवाहू भागात प्रति एकर लागवड खर्चात वाढ झालेली बघता उत्पादकता वाढवणं हे आता शेतकरी बांधवांसाठी खूप गरजेचं आहे. त्यासाठी पट्टा पद्धतीचा अवलंब फायद्याचा ठरल्याचे शेतकऱ्यांकडील केलेल्या प्रयोगाच्या माध्यमातून स्पष्ट झालेले आहे. कोरडवाहू परिस्थितीत प्रचलित पद्धतीने सोयाबीन पिकाची मिळालेली उत्पादकता पट्टा पद्धतीपेक्षा बरीच कमी असल्याचे प्रयोगातून दिसून आलेले आहे. कोरडवाहू परिस्थितीत सलग सोयाबीन लागवडी करता पट्टा पद्धतीचे हे तंत्र वापरण्यात आलेले आहे. लागवडीचे अंतर प्रचलित पद्धतीप्रमाणेच ठेवणं गरजेचं आहे. मात्र प्रत्येक 3 ओळीनंतर 1 ओळ वा 1 सरी ही 3 फुटांची खाली ठेवावी. अशा प्रकारे संपूर्ण शेतात प्रत्येक 4थी ओळ राखली जाईल. खाली सोडलेल्या 4थ्या ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या फेऱ्याच्या वेळी अर्थात कोळपणी करतेवेळी डवरणी आटोपल्याबरोबर किंवा 1 डवरा ठेवून आणि त्याच्या जानोळ्याला गच्च दोरी गुंडाळून सरी जी आहे गाळ अथवा दांड अथवा सारणी ही पाडून घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक 4थ्या ओळीच्या ठिकाणी सरी पाडून घेतल्यास सोयाबीनच्या 3 ओळी सरी पट्टा आणि पुन्हा पिकाच्या 3 ओळी असं चित्र तयार होईल. सोयाबीन पीक गादी वाफ्यावर येते, यालाच पट्टा पद्धत असे म्हणतात. आता या पद्धतीचे फायदे आपण या ठिकाणी बघणार आहोत. बियाण्याचे प्रमाण कमी लागते, प्रति एकर 22 किलो. आता आपण सर्वसाधारणपणे 25 किंवा 30 किलो बियाणं वापरत असतो. बियाणे खर्चात बचत होते, 8 किलो बियाण्याचा आपला सर्वसाधारणपणे खर्च वाचतो. लागवड खर्चात बचत होते, कमी वेळेत जास्त लागवड करणं शक्य होतं. शेतात मोकळी जागा निर्माण होते, किडी आळ्या रोग यांचे निरीक्षण आणि नियंत्रण सुलभ होते, फवारणी सुलभ होते. आळ्यांचा प्रादुर्भाव, आळ्या एका पट्ट्यातून दुसऱ्या पट्ट्यात जाण्यासाठी नालीचा अडथळा असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव कमी होतो. शेतात हवा खेळती राहते, त्याच्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावही कमी राहतो. सूर्यप्रकाशाचा पुरेपूर उपयोग होतो. प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेकरिता सूर्यप्रकाश थेट जमिनीपर्यंत पोहोचण्यास या पद्धतीमुळे मदत होते. ओलीत व्यवस्थापन करणं शक्य होतं. ओलिताची सोय असल्यास सरींच्या माध्यमातून पाट पाणी अथवा स्प्रिंकलरची सोय असल्यास सरीचा उपयोग स्प्रिंकलर पाईप टाकण्यासाठी होतो. बॉर्डर इफेक्ट मिळतो. गादी वाफ्यावरील काठावरच्या 2 ओळींना मुबलक हवा, अन्नद्रव्य आणि सूर्यप्रकाश मिळतो. या ओळीतील झाडांना पसरवण्यासाठी मोकळी जागा मिळाल्यामुळे शेंगा लागण्याचं प्रमाण देखील वाढतं. पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी जलसंधारण होते. डवरणी पश्चात शेतात पडणारे पावसाचे पाणी सरीमध्ये साचते, मुरते आणि जिरते. साहजिकच सोयाबीनच्या शेंगांमधील शेवटचा दाना पक्व होईपर्यंत जमिनीत ओल टिकून राहते आणि याच्यामुळे सर्वसाधारणपणे उत्पादनात वाढ होत असते. पट्टा पद्धतीने सोयाबीनची लागवड करताना प्रत्येक चौथी ओळ खाली ठेवावी लागते, म्हणजेच 25% ओळींची संख्या कमी होते, म्हणजे आपसुकच 25% झाडांची संख्या कमी होते. अशा प्रकारे प्रचलित पद्धतीने लागवड करताना राखल्या जाणाऱ्या 177,777 एवढ्या झाडांच्या संख्येऐवजी 133,333 जवळपास एवढी संख्या पट्टा पद्धतीत ठेवली जाते. तरीही पट्टा पद्धतीच्या लागवडीतून आपणास हमखास जास्तीचं उत्पादन मिळत असतं. तर शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे या पट्टा पद्धतीच्या संदर्भातली माहिती आपण जर अधिक करून घेतली आणि ही पट्टा पद्धत जर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आणि सोयाबीन लागवडीकरता याचा जर वापर केला, तर निश्चितपणे ज्या आत्ता बाबींची आपण चर्चा केलेली आहे, माहिती घेतलेली आहे, त्या माध्यमातून या खरीप हंगामामध्ये एकरी आपणास सोयाबीनचं जास्तीचं उत्पादन घेता येईल. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नव्या विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
5: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर V.V. मानेसर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच चित्रपटातील सदाबहार गीतं, श्रवणीय गीतं आम्ही आपल्यासमोर दररोज घेऊन येत असतो. आज याच मालिकेअंतर्गत एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील आजचा आपला जो चित्रपट आहे तो चित्रपट आहे 24 मार्च 2000 साली प्रदर्शित झालेला चित्रपट दुल्हन हम ले जाएंगे. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी. डेव्हिड धवन यांची खासियत आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कॉमेडी आणि ॲक्शन दोन्ही प्रकारच्या मूवीज त्यांनी बनवलेल्या आहेत आणि ज्या मूवीज भारतामध्ये खूप लोकप्रिय ठरलेल्या आहेत त्यांच्या सिरीज नंबर 1ची खूप गाजलेलीच आहे. त्याचबरोबर जगामध्ये ज्या सर्वाधिक बिझनेस करणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या चित्रपटामध्ये त्यांच्या 1-2 चित्रपटांची नावं देखील आहेत. त्याच्यामध्ये आंखें या चित्रपटाचा आपल्याला प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्यांचे अनेक चित्रपट त्यांच्या मसाला फॉर्म्युल्यामुळे यशस्वी त्यांनी करून दाखवलेले आहेत आणि हाच पायंडा किंवा हीच पद्धती दुल्हन हम ले जाएंगेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांसमोर आणली. रोमॅन्टिक कॉमेडी या गटातील हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला. एक फूल तीन कांटे या चित्रपटाचीही रिमेक होती. तेव्हा आज आनंद घेऊयात दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीत. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील गीतं आपण ऐकत आहात. आता या चित्रपटाच्या कथेचा सारांश थोडक्यात आपण बघणार आहोत. 1960 साली प्रदर्शित झालेल्या एक फूल चार कांटे या चित्रपटावरून हा चित्रपट बेतलेला होता. तीन मामा आणि त्यांची भाची आणि तिचा प्रियकर असा हा सगळा मामला होता. सपनाचे लग्न आपल्या पद्धतीनं आपल्या पसंतीच्या मुलाबरोबर व्हावे असे तिघांनाही वाटत राहते. मग सपना राजाला तिन्ही मामाकडे पाठवते आणि तो तिघांचंही मन जिंकतो आणि शेवट गोड होतो. अशी सर्वसाधारण कथा, परंतु पटकथा आणि मसाला फॉर्म्युला या जोरावर 2000 साली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करून गेला. तेव्हा आज आनंद घेऊयात दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सदाबहार गीतांचा.

दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले सलमान खान, करिश्मा कपूर, कादर खान, सतीश कौशिक, जॉनी लिव्हर, ओमपुरी, अनुपम खेर, दीपक तिजोरी आणि परेश रावल एवढ्या तगड्या कलाकारांची फौजच डेव्हिड धवन यांनी उभा केली होती. सर्वच कलाकारांनी उत्तम असा अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून सादर केला. करिश्मा आणि सलमानची जी मॅचो केमिस्ट्री होती त्याने सुद्धा प्रेक्षकांचं खास मनोरंजन केलं. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सदाबहार गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीत. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रसिद्ध संगीतकार हिमेश रश्मिया यांनी, तर गीतं लिहिली होती सुधाकर शर्मा यांनी. या चित्रपटाच्या यशामध्ये संगीताचं योगदान खूप मोठं आहे. सर्वच गाणी उडत्या चालीची आणि ठेका धरायला लावणारी अशीच होती. या चित्रपटाची गीतं गायली होती कुमार सानू, अलका याज्ञिक, सोनू निगम, सुरेश वाडकर आणि शंकर महादेवन यांनी. 2000 साली हा आल्बम बेस्ट सेलर आल्बम ठरला होता. तेव्हा आज आपण आनंद घेतो आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सदाबहार गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीत. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीत. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. आणि पुन्हा हजर झाली आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शोमध्ये. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोमध्ये आजचे आपले बिग स्टार देखील खूप जास्त स्पेशल आहेत. त्यांची गाणी कुणीही ऐकली नसतील असं झालंच नसेल, कारण की त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं हे आपल्या ओठांवरती रेंगाळतं. आणि आजचे आपले बिग स्टार कोण आहेत लवकरच सांगणार आहे, आणि त्यांची यशोगाथा आपण आपल्या बिग स्टार शोमधून जाणून घेतोय. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला. मंडळी, हिंदी पार्श्वगायन आणि त्या पार्श्वगायनाला एक वेगळी उंची आणि तेवढाच ठोस पाया देण्याची किमया अगदी थोडक्या जणांनी केली आहे. यामध्ये खरंच KL सहगलपासून अगदी अरिजित सिंग इथंपर्यंत ती यादी पोहोचते. यातील मधली कडी ती किशोरदा, मोहम्मद रफी, मन्नाडे, मुकेश हे आहेत. आणि याच जादुई पार्श्वगायनाला एक वेगळा आयाम दिला तो महान पार्श्वगायक SP बालसुब्रमण्यम यांनी. त्यामुळं हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम अशा 16 भाषांमध्ये पार्श्वगायन केलं आणि रसिकांना मंत्रमुग्ध केलं. SP आजच्या आपल्या बिग स्टार शोमध्ये मोठी प्लेस आपण SP देत आहोत. त्यामुळं आजचे आपले बिग स्टार आहेत SPB, अर्थात SP बालसुब्रमण्यम. आजच्या बिग स्टार शोमधून जाणून घेऊयात SP हा सुंदरसा प्रवास.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत खूप जास्त स्पेशल, कारण आजचे आपले बिग स्टार आहेत एसपी बालसुब्रमण्यम. एसपींचा आवाज आणि त्या गाण्यातील लयता ही आपल्याला वेधूनच घेते. अनेक भागांमधून अनेक प्रतिभा संगीत क्षेत्रात येतात, परंतु एसपींचा आवाज आणि स्टाईलच मोठी मजेदार आहे. ते गीतांचे बोल आणि त्यातील भाव पटकन समजून घेतात. म्हणूनच त्यांची दर्दभरी गाणी असोत, प्रेमगीत असोत, विनोदी प्रसंगाची गीत असोत, एसपी सगळ्यातच लाजवाब आहेत. म्हणूनच त्यांचं तेरे मेरे बीच में हे गीत आणि मेरे जीवन साथी ही दोन्ही गाणी जर आपण ऐकली तर फरक फक्त जाणवतच नाही, तर तो आपलं लक्षही वेधून घेतो. आणि हे एसपींचं आणखीन एक वेगळं पण म्हणावं लागेल.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेना 90.4 FM वरून. आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी, असेच वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेना ऍप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअर ॲपवरून, आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय यशपींना. यशपींना लहान वयात संगीताची आवड निर्माण झाली. त्यांचे वडील यशपी साममूर्ती एक हरिकथा कलाकार होते. त्यामुळे यशपींना बालवयातच संगीताची आवड निर्माण झाली. परंतु यशपींनी इंजिनियर व्हावं असं साममूर्ती यांना वाटायचं, म्हणून अनंतपुराच्या JNTU मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. वडिलांची महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी याच दरम्यान संगीताची वाटचालही सुरू केली आणि 1964 साली त्यांनी हौशी गायकासाठीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. यशपींनी 1966 मध्ये पार्श्वगायनाला सुरुवात केली आणि यानंतर 1969 मध्ये शांती नीलयम ईआर काई हे गीत त्यांनी गायलं. यानंतर सत्यम यांनी संगीतबद्ध केलेल्या केनी वायुसू या तेलुगू चित्रपटातील ये दिविली या गाण्याच्या गायनाने त्यांच्या कारकिर्दीला नवीन ओळख आणि नवीन दिशा मिळाली.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि आजचे आपले बिग स्टार देखील खूप जास्त स्पेशल आहेत. आजचे आपले बिग स्टार आहेत SPB, म्हणजेच SP बालसुब्रमण्यम. SP कोणत्याही गायकाने एकाच दिवशी सर्वाधिक गाणी सादर करण्याचा मान हा त्यांनाच मिळाला. त्यांनी 8 फेब्रुवारी 1981 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत कन्नडमध्ये 21, तमिळमध्ये 19 गाणी, हिंदीमध्ये 16 गाणी एकदाच रेकॉर्ड केली. याबद्दल ते म्हणायचे, मी एका दिवसात 15 ते 20 गाणी रेकॉर्ड करायचो आणि आनंद मिलिंदसाठी परतीचं तिकीट काढायचो. 1970 दशकात त्यांनी MG रामचंद्रन, शिवाजी गणेशन आणि SM विश्वनाथ यांच्यासोबत काम केलं. इलाई राजा हे सिने क्षेत्रात येण्यापूर्वीच यस्मिनचा आणि त्यांचा प्रवास सुरू झाला होता. आणि सुरुवातीच्या काळात ते संपूर्ण दक्षिण भारतातील शहरांमधून गायन करायचे.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत यसपी बालसुब्रमण्यम. यसपी बालसुब्रमण्यम हे 1980 शंकर भरणम या चित्रपटाद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी झाले. हा चित्रपट तेलुगू सिनेसृष्टीत आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. शास्त्रीय दृष्ट्या प्रशिक्षित नसूनही त्यांनी गाणी रेकॉर्ड करताना फिल्मी संगीताचा आणि त्यातील क्रिएटिव्हिटीचा वापर केला, त्यामुळे यसपींना त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि यसपींच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा ट्विस्ट आला, तो 1981 एक दुजे के लिएच्या निमित्तानं, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गायनाचा दुसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत एसपी बालसुब्रमण्यम. मित्रांनो, एक दुजे के लिएच्या माध्यमातून एसपींचा हिंदी सिनेमात बोलबाला सुरू झाला. याचबरोबर एसपींनी दक्षिण आणि तेलुगू भाषांमध्ये अधिक गाणी रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. इलाई राजा, यस जानकी आणि एसपी हे त्रिकूट 1970 आणि 80 दशकात सर्वाधिक यशस्वी मानलं जातं. सागर संगम 1983 आणि रुद्रावीणा 1988 यासाठी एसपी आणि इलाई राजा यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत आणि आजची आपली मैफिल रंगलेली आहे ती आपल्या एसपी बालसुब्रमण्यम यांच्या गीतांनी. आणि एका एपिसोड मध्ये एसपी दांची गाणी घेणं खरंच कठीण आहे. आपण मोजकीच गाणी त्यांची जी टॉप रेटेड हिट गाणी आहेत ती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. मंडळी, यस्मिनच्या जीवनामध्ये आणखीन एक नवा ट्विस्ट आला, तो 1990 ब्लॉकबस्टर मैंने प्यार कियाच्या रूपानं. 1990 दशकात यस्पी अभिनेता सलमान खानचा आवाज म्हणून पुढे आले. यानंतर पुन्हा सूरज बडजाता यांच्या हम आपके है कोणचा उल्लेख करावाच लागेल. या चित्रपटातील गीतांनीही लोकांना मंत्रमुग्ध केलं. यातील दीदी तेरा देवर दिवाना हे लता मंगेशकर यांच्या सोबतचं गीत त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. आणि माझ्यासोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो. आणि आजचे आपले बिग स्टार देखील खूप जास्त स्पेशल आहेत. आजचे आपले बिग स्टार आहेत SP बालसुब्रमण्यम. यानंतर आणखीन एक ट्विस्ट यस्मिनच्या जीवनामध्ये आला. त्यांनी AR रेहमानसोबत अनेक चित्रपटांमधून पार्श्वगायन केलं. यस्मिननी सुरुवातीस रोजा या चित्रपटात पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. इतर लोकप्रिय गीतांमध्ये पुधिया मुगम मधील जुलाई माधम या गाण्याचाही समावेश करता येईल. 1995 मध्ये त्यांना गणयोगी पंचाक्षरी गवईसाठी उमांडू घुमुंडू या गाण्यासाठी 4th राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 2013 मध्येही यस्मिननी चेन्नई एक्सप्रेससाठी शीर्षक गीत गायलं. बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगतीसोबत. मंडळी, यस्मिन हे एकमेव गायक आहेत ज्यांची 54 वर्षाची संगीत कारकीर्द राहिली. त्यांच्या शेवटच्या दिवसातही त्यांनी दररोज 2 गाणी रेकॉर्ड केली आहेत. यस्मिन खऱ्या अर्थानं लोकांचे भावभावना व्यक्त करणारे सर्वांग सुंदर गायक ठरले. यस्मिननी भाषा ही कधीच आपल्या गायकीत महत्वाची ठरू दिली नाही. दक्षिणात्य संगीत असेल, तमिळ संगीत असेल, तेलुगू किंवा हिंदीतील गाणी असतील, यस्मिनचा सूर लागला की कान हे तृप्त करतातच. मग भाषेचा अडसर येत नाही. संगीत क्षेत्रात एकाच व्यक्तीने 40,000 गीतं गायल्याचा विक्रमही यस्मिनच्याच नावावर आहे. भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या सर्वोच्च पुरस्काराचे ते विजेते ठरले. यस्मिनची गायनशैली खऱ्या अर्थाने हृदयापर्यंत पोहोचते आणि गीतातील अचूक भाव आपल्यालाही जगायला भाग पाडतं. म्हणूनच यस्मिन हे एक महान गायक आणि संगीतातील अनुभूती म्हणून ओळखले जातात. आणि म्हणूनच ते आहेत रेडिओ 13 चे बिग बिग बिग स्टार.

आता वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. पुन्हा एकदा आपण भेटणारच आहोत नवीन बिग स्टार सोबत. त्यांचा जीवन प्रवास जाणून घ्यायला आपल्या रेडिओ तेरणावरती. आजचे आपले बिग स्टार होते SP बालसुब्रमण्यम. आणि आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 99705900 वरती. तर भेटूयात पुढच्या भागात नवीन बिग स्टार सोबत, RJ प्रगती सोबत, म्हणजेच माझ्यासोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर V.V. माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर V.V. माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

शुभ दुपार श्रोतेहो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:03 झालेत, अगदी आज वेळेवर आलेली आहे. 3 मिनिटं फक्त उशीर केलाय, 4 मिनिटं आता म्हणता येईल. आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. सर्व श्रोत्यांना शुभ दुपार, गुड आफ्टरनून म्हणत आज सगळ्यांनाच म्हणणार आहे. बऱ्याचशा श्रोत्यांना मी पाहिलं नाही, त्यामुळे मी असंच म्हणणार आहे सर्व श्रोत्यांना.

आता म्हणाल की असं का गाणं म्हणतायत स्टार्टलाच, तर अशाच मराठीतील प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक म्हणजेच सुरेश वाडकर यांचा आज बर्थडे आहे. त्यानिमित्त हे गीत मला सुचलं. ते गीत मला देखील फार आवडतं, म्हणजे पाहायला तर मला फार आवडत होतं, परत ऐकून ऐकून आता खूप असं आपण पाहतो की AI जनरेट थ्रू वेगळ्या आवाजामध्ये ती गाणी म्हटली जातात, पण जो आवाज त्या चित्रपटामध्ये जो सुरेश वाडकर यांनी लावला तो खूप मला भावला होता, त्यामुळे हे गीत मला फार देखील आवडतं. तर आज त्यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. त्यांची गीतं आज आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात घेणार आहोत. त्यांची भक्तिगीतं असू देत किंवा प्रेमगीतं असू देत, हिंदीमध्ये देखील तेवढंच त्यांनी म्हणजे बॉलिवूडमध्ये देखील त्यांनी तेवढेच गाणी म्हटलेली आहेत, तर अशी गाणी आपल्याला देखील फार आवडतात. तर अशा गाण्यांसोबत आज आपण सुरेश वाडकर यांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. आणि ते चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय गाणी त्यांनी गायलेली आहेत आणि मूळतः ते कोल्हापूरचे आहेत, तसेच शास्त्रीय संगीतातही त्यांचं मोठं योगदान आहे. तर वयाच्या 8व्या 10व्या वर्षापासूनच पंडित जियालाल वसंत यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे त्यांनी गिरवले होते आणि गायक म्हणून ओळख त्यांना हिंदी आणि मराठी सोबतच भोजपुरी, कोकणी व ओडिया या भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. तर पद्मश्री पुरस्कार देखील त्यांना 2020 प्रदान करण्यात आला होता. संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुगम संगीतासाठी 2010 दशकात त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार उत्कृष्ट पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांची प्रसिद्ध गाणी आहेत, त्यांचं संगीत, ते संगीताचे गुरु आहेत आणि दैनंदिन जीवनशैली किंवा इतर देखील कार्य ते करत असतात. तर त्यांची पाहता आपण संगीताची शाळा देखील आहे, मुंबईतील प्रसिद्ध आजीवसन संगीत अकादमीचे ते संचालक आहेत. त्यांनी नवीन पिढीला संगीत शिकवण्यासाठी ऑनलाईन संगीत शाळा देखील सुरू केली आहे. तर अशा पार्श्व सुप्रसिद्ध मराठी पार्श्वगायकाला रेडिओ तेरणाकडून विश मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे करूयात. आज देखील ते बऱ्याच शोमध्ये येत असतात आणि त्या शोमधून त्यांची गाणी आपल्याला ऐकायला भेटत असतात. तर अशा सुंदर अशा गाण्यांनी आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करूयात. खूप सुंदर असं हे देखील गीत आहे आणि याच गीताने आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करते. आपल्याला देखील सुरेश वाडकर यांचं गीत ऐकायचं असेल तर नक्कीच आज 99705900 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करायचं आहे. तर त्याच्यातलं एक कडवं आहे,

चला छान अशा गाण्याने सुरुवात केली आहे. पुढची फरमाइश घेऊयात. गणेश असाराम डोंगरे रिसोड वाशिम येथून आपले नियमित श्रोते आहेत. आज त्यांना भ्रष्टाचार या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. हे देखील गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडाल यांच्या आवाजातील गीत आहे. एल्पिनचं म्युझिक आहे. आनंद बक्षी यांचं गीत आहे. सुंदर असं हे देखील गाणं त्यांचं आहे. तर आज आपण सुरेश वाडकर यांचा बर्थडे सेलिब्रेट करतोय. त्यानिमित्त त्यांची इतर देखील आणखीन आपण मराठी हिंदी आणि अभंग असतील असे गीतं आपण घेणारच आहोत. तर आनंद घेऊयात पुन्हा एकदा सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या गोड अशा गीताचा. ऐकूयात बऱ्याच दिवसानंतर श्रोते फरमाइश पाठवतात. गणेश आसाराम डोंगरे रिसोड वाशिम इथून.

चला छान असं गीत, पुढचं देखील गीत असंच सुंदर आहे आणि ते देखील गीत मला खूप प्रेरित करतं. चित्रपट आहे सुशीला आणि हा चित्रपट एकदम सर्वांनी पाहण्याजोगा चित्रपट आहे. यामध्ये रंजना आहेत, अशोक मामा आहेत आणि खूप सुंदर असा चित्रपट आहे सुशीला. आणि का चित्रपट पाहावा हे खरं तर चित्रपट पाहूनच तुम्हाला कळेल की का चित्रपट पाहायला सांगितलं होतं मी. खूप सुंदर असा अभिनय रंजना यांनी केला आणि अशोक मामा तर हॅट्स ऑफ आहेत, अशी ऍक्टिंग त्यांनी केली आहे त्या चित्रपटामध्ये. तर हेच गीत ऐकायचं आहे. गुड आफ्टरनून ताई, मी भगवान देशमुख, मुक्काम करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथून. वाशिमचे बरेचसे श्रोते आपले वाढलेले आहेत तर आपला नियमित श्रोता. आणि आजही शेतामध्ये खुरपणीचं काम चालू आहे आणि आपला रेडिओ देण्याचा व्हॉट्सअप फरमाईश गाणी ऐकत आहोत. आम्हाला गीत ऐकायचं आहे असं म्हणतायत. माझ्यासोबत आहेत सौ जया देशमुख आणि दीपाली देशमुख, अनिता देशमुख. आमची खुरपणी काम चालू आहे, आम्हाला आज गीत ऐकायचं आहे. तर खूप सुंदर असं जीवनाला जीवनाचा अर्थ सांगणारं असं गीत आहे जे खूप गोड ऐकायला देखील वाटतं आणि सार सांगणारं देखील हे गीत आहे. तर नक्कीच ऐकूयात भगवान देशमुख सर आणि सौ जया देशमुख ताईंची आणि दीपाली देशमुख यांची व्हॉट्सअप फरमाईश रिसोड जिल्हा वाशिम इथून.

चला, सुरेश वाडकर यांचा बर्थडे सेलिब्रेट करत इतर देखील गीत आपण घेणारच आहोत. पण आपल्याला आवडत असेल तर जसं मी म्हटलं की तुम्ही सांगू शकता मला 9970599 या क्रमांकावरती. यानंतरची फरमाईश पुन्हा एकदा सुरेश वाडकर यांचं प्रेम रोग हा चित्रपट कोणीच विसरत नाही, कारण की त्यातली सर्वच गाणी ही सुरेश वाडकर यांनी गायली आहेत. आणि त्यातलं जे मेन गाणं आहे की मै हू प्रेम रोगी हे गीत त्यांनीच गायलेलं आहे. सुंदर असा चित्रपट, वेगळ्या धाटणीचा चित्रपट, एक वेगळा विषय या चित्रपटामधून मांडण्यात आला होता. आणि अल्पिनचं म्युझिक आहे, संतोष आनंद यांचं गीत आहे. 1982 मध्ये हा चित्रपट आलाय, पण आस्था गायत ही गाणी आपण आज ऐकतो. आणि ऋषी कपूर दिसत पडद्यावरती आणि त्यांच्यासोबत आहेत पद्मिनी कोल्हापुरे. तर ऐकूयात हे गीत. ऐकायचं आहे मुकेश कश्यप, शीतल कश्यप, सोनू सुरेश, राजपाल पंकज, काजल सीमा, मानवी तन्वी, लक्ष सोनी, मोहिनी ऋतिक, बलवीर सिंग यांना ऐकूयात आणि आनंद घेऊयात प्रेम रोग या चित्रपटातील या सुंदरशा गीताचा.

आपण एक आहात रेडिओ 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. यानंतरची फरमाइश देखील इमानदार या चित्रपटातील सुपरहिट गाणं ठरलेलं आहे. हे देखील सॅड सॉन्ग लव्ह सॉन्ग आहे, हे खरं तर सॅड लव्ह सॉन्ग, आणि खूप सर्वांना आवडणारं हे गीत आहे. आणि हेच गीत आता पूजा अडसूळ ताई आहेत मिरज सांगली येथून, आणि त्यांनाच हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर नक्कीच ऐकूयात पूजा अडसूळ ताईंची व्हॉट्सअप फरमाइश.

खूप सुंदर असं गीत, हार्टब्रेक सॉन्ग जरी असेल, सॅड सॉन्ग असेल, तरी देखील हे गीत खूप खूप आपल्या श्रोत्यांना आवडतं. तर वेगळ्या धाटणीची देखील गीतं आज आपण ऐकतो, त्यांची वेगळ्या पद्धतीची जी त्यांनी गीतं गायलेली आहेत. आपण तीस तीस गीतं न घेता त्यांच्या वेगळ्या ढंगातली देखील गाणी आज देण्याचा प्रयत्न करतोय व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर चला, पाऊस पडतोय की नाही मला सांगा आपल्याकडे. आज इकडे तर ढगाळचं वातावरण आहे, ऊन पडतंय, थोडा वेळ पाऊस आल्यासारखं वाटतंय, सरी येतात, थोड्याशाच मध्येच बंद होतात, मध्येच ऊन येतं. तर आणखीन कोणाकडे पाऊस नाही पडलेला आहे आणि पडतोय कुठे तरी देखील तुम्ही मला सांगू शकताय 9970590 या क्रमांकावरती. पुढची फरमाईश घेऊयात असंच वेगळ्या धाटणीतलं हिरो या चित्रपटातील त्यांचं गीत आहे जे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलंय. हिरो हा चित्रपट सर्वांनाच माहिती आहे, लोकप्रिय ठरलेला हा देखील चित्रपट आहे ज्यामध्ये जॅकी दादा आणि मीनाक्षी शशाद्री दिसतात. आणि असा काळ होता जेव्हा मीनाक्षी यांचा काळ होता म्हणता येईल, की इतकी क्रेज त्यांची होती आणि ह्या चित्रपटानंतर तर ती खूप उंचीवरती गेली होती. तर एल्पीनचं म्युझिक असलेलं, आनंद बक्षी यांचं गीत असलेलं हे सुंदर असं गीत आहे आणि खूप छान असं गीत ऐकायचं आहे. महेश अपसेंगीकर, साधना, निलेश, सपना, अजय, शशांक, आदित्य, साबी, रियांश, यश, शिव अपसेंगीकर, तर पूर्ण अपसेंगीकर फॅमिली आहे औसा येथून. तर त्यांनाच हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या आवाजातील ह्या वेगळ्या एका प्रकारातलं गीत.

इट्स लाईक वेगळीच एनर्जी आली खरं तर या गीतांनी. आणि पुढची देखील फरमाईश आपण पूर्ण करणार आहोत अशाच सुंदर अशा गीतासाठी. आणि ते गीत म्हणजे ते वाटतच नाही खरं तर त्यांनी गाणं म्हटलंय, पण आता मराठी गीत दुसरं देखील ते गीत आलंय जे खूप छान असं आहे. आणि एक गीत जे गीत आपल्याला देणारच आहे मी सुरेश वाडकर यांचं, की ते गीत त्यांनी म्हटलंय असं वाटत नाही माहितीये. तर एक गीत जे खूप गाजले त्यांचं पुन्हा एकदा, तर असं हे गीत आहे ते आपल्या श्रोतांना ऐकायचं आहे, आपले नियमित श्रोते आहेत ते देखील, पण कधीतरीच फरमाईश पाठवत असतात, मी कधीतरीच त्यांच्या आठवड्यातून एकदा फरमाईश घेत असते, जे की आपले श्रोते आहेत प्रतीक बनसोडे, सुजीज आगळे, ते म्हणतायत आम्हाला गीत ऐकायचं आहे, धाराशिव येथून आहोत आम्ही. तर सुजित आगळे, प्रतीक बनसोडे, आबा गरड, सुजित कदम असे आपले श्रोते आहेत धाराशिवतून. कारभारी धाराशिव असं काय लिहिलं असं ते समजलं नाही मला, जर लाईव्ह असेल तर नक्कीच सांगा. धाराशिवतून आहेत, आज त्यांना गीत ऐकायचं आहे जे सर्वांनाच माहिती आहे की मी म्हणत असते की मला उशीर करायची सवय नाही पण माझ्याकडून होऊन जाते. देर ना हो जाय कही देर ना हो जाय, मैं देर करता नहीं देर हो जाती है, असं आपल्या श्रोत्यांना मी देखील म्हणत असते. चला तर आनंद घेऊयात पुन्हा एकदा या सुंदर अशा आणि सुपरहिट ठरलेल्या गीताचा. सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांचा आवाज आहे आणि खूप सुंदर असं, आणि मनाठ मोळ्या या अभिनेत्री आपल्याला त्यांच्यासोबत दिसतात, जे आपले ऋषी कपूर आहेत यांच्यासोबत. त्यांचं नाव मी आता विसरले, त्यांचं नाव काय आपल्याला मराठमोळ्या हिरोईन आहेत त्यात, तुम्ही सांगा मला कोणत्या हिरोईन आहेत त्या, त्यांचं नाव आत्ता लक्षात येत नाही आहे माझ्या. तर हीना हा चित्रपट आहे, सुपरहिट ठरलेला हा देखील चित्रपट आहे. तर सांगा मला हीना या चित्रपटात ऋषी कपूर यांच्यासोबत आपल्या मराठमोळ्या कुठल्या अभिनेत्री होत्या. तर आनंद घेऊयात तोपर्यंत या सुंदर अशा गीताचा, पुन्हा एकदा सुरेश वाडकर यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरशी प्रगती आहेच आपल्यासोबत आणि आणखीन भरपूर श्रोतांच्या फरमाईश राहिल्या. तर बऱ्याच श्रोतांनी मला सांगितलं यामध्ये कुठल्या हिरोईन होत्या, तर त्या होत्या अश्विनी भावे. तर त्याच्यानंतर मला ते अशी हे बनवा बनवी यांच्या या चित्रपटातली त्यांची भूमिका जी आहे ती फार आवडते. खूप सुंदर त्या दिसतात त्या चित्रपटामध्ये. आणि खरं तर लिंबू, लिंबाचं लोणचं, लिंबाचं मटण हा जो डायलॉग आहे, अशोक मामा म्हणतात की लिंबू लिंबाचा कलर आवडतो का, तर लिंबाचं मला मटण आवडतं तेव्हा लिंबाचं मटण परत त्यांना सारखं ओरडत असतात, तो जो त्यांचा सीन आहे मिस्टर माने हा जो आहे तो खूप गाजला होता. आणि खरं तर त्या चित्रपटात इतक्या त्या सर्वांना आवडल्या होत्या. एक वेगळीच भूमिका त्यांची त्याच्यामध्ये आहे. अशोक मामांची देखील म्हणजे काय त्यांना हॅट्स ऑफच आहे अशोक मामांना चित्रपटांमध्ये. तर अशा चित्रपटांमध्ये त्या आहेत आपल्या. आणि हिंदी देखील त्यांनी चित्रपट केलेले आहेत. तर अशोक भावे मॅडम होत्या. तर थँक्यू सो मच आपल्या श्रोतांनी, बऱ्याच श्रोतांनी मला त्या सांगितलेलं आहे. तर पुढची फरमाईश घेते पुन्हा एकदा मराठीतलं ब्लॉकबस्टर त्यांचं एक गीत ठरलेलं आहे. खूप छान असं ते गीत पाठवलं आहे. ते म्हणतात आमच्या मित्राचा बर्थडे आहे दत्तात्रय बनकर. शुभेच्छा सर आपल्याला रेडिओ त्रेणाकडून देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अंकुश पवार, समाधान भालशंकर, तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे तालुका बार्शी वैराग येथून. तर ते म्हणतात आमच्याकडे देखील पाऊस पडतोय, वैरागला पाऊस पडतोय असं सांगतात. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय, कोल्हापूरमध्ये देखील पाऊस पडतोय, परत हिंजवडी पुणे येथे देखील पाऊस पडतोय. पुण्यामध्ये तर कहर केलाय पावसाने, न्यूजमध्ये पाहतोय आपण, तर काळजी घ्या असंच म्हणेन. पण इकडे मात्र जिथे पाऊस पडायला पाहिजे किंवा हवा आहे तिथे का पडत नाही बरं पाऊस, यात देखील आपलाच दोष आहे असंच मला म्हणावंसं वाटतं. कारण की आपण जे वृक्षतोड करतो, इतर ज्या गोष्टी प्रदूषण वाढलंय, बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडून चुकीच्या घडतात आणि त्यामुळे पूर्ण क्लायमेट जे आहे ते चेंज झालेलं आहे. सध्या आपण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू एकदाच काय म्हणतं सर्वाईव्ह करतोय सगळेच ऋतू असं मला वाटतंय. की सकाळी जर पाऊस पडला, दुपारी थंडीचं किंवा उन्हाचं थोडंसं आहे आणि थंडी वाजते संध्याकाळी, असं हे कॉम्बिनेशन क्लायमेटचं चेंज झालेलं दिसतं आपला. तर म्हणून स्वतः आपण काळजी घेतली पाहिजे, झाडं जास्तीत जास्त लावली पाहिजेत, प्रदूषण जास्तीत जास्त कमी केलं पाहिजे, प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे, पाण्याचं सेव्हिंग केलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने याच्यात स्वतःचा छोटा छोटा जरी वाटा आपण केला तरी देखील खूप मोठं काहीतरी आपल्यासाठी चांगली गोष्ट होऊ शकते. पुढील पिढीसाठी ते देखील खूप फायदेशीर राहणार आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर तसंच धनंजय माने इथेच राहतात का सर्वांनाच माहिती आहे हा डायलॉग. अशोक मामांचा फेमस डायलॉग आहे अशी ही बनवा बनवी. आणि खूप छान चित्रपट आहे, किती वेळ जरी पाहिला तरी तो बोर होत नाही. तर पुढची फरमाईश या गीतासाठी, जे गीत खूप छान आहे, आनंद घेऊयात मराठी गीताचा पुन्हा एकदा.

शिबिऊनको माझे राणी चल सुखन गाऊ गाणी सात तुला नामाची हाय मोठ कामाची राजी तू म्हणणार हाय हाय हाय हाय.

छान होतं ना गीत, मला फार आवडतं हे देखील गीत ऐकायला, किती गोड वाटतं आवाज. तर पुढची फरमाईश देखील असाच चित्रपट सगळीकडे बोंबा बोम या चित्रपटातील सर्वांनाच गीत आवडतं हे. तर मराठीतील सुरेश वाडकर, अनुधा पौडाल यांच्या आवाजातील हे गीत, पुन्हा एकदा अशोक मामा आणि वर्षा उसगावकर दिसतात पण पडद्यावरती, खूप छान असं हे गीत सर्वांनाच आवडतं. तर हे गीत ऐकायचं आहे सुरेखा सासणे इचलकरंजी हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून, त्यांनाच आज हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. ऐकवत सुरेखा सासणे इचलकरंजी हातकणंगले यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आरजी प्रगत सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचं. यानंतरची फरमाईश देखील सुरेश वाडकर आणि आशा आणि लता यांच्या आवाजातील गीत आहे. श्रोते आहेत आपल्या नियमित श्रोते, आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश आली आहे. रेश्मा अजय जाधव जे आपल्या नियमित श्रोते आहेत सांगलीवरून, आज त्यांना गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच फरमाईश पूर्ण करूयात. त्यांचे मिस्टर असं त्यांनी पाठवले, अजय स्वराज मिस्टर आहेत अजय आणि मुलगा आहे स्वराज. तर कार्यक्रम ऐकत आहोत असं त्यांनी सांगितलं. नक्कीच ऐकूयात आपल्या नियमित श्रोत्या रेश्माताई यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तीर्ण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. सर्वच प्रकारची आपण गीतं त्यांची ऐकत आहोत, म्हणजेच सुरेश वाडकर यांच्या बर्थडे निमित्त. तर आज दादांचा मेसेज आला, त्याच्यामुळे हसायला आलं मला, सॉरी. तर पुढची फरमाईश आपण घेणार आहोत, भरपूर माहिती, आणखीन खूप श्रोतांच्या फरमाईश राहिलेल्या आहेत माझ्याकडून म्हणता म्हणजे खरं तर मी काय म्हणते की वेळ्याभावी मला घेता येत नाहीत. पण याच्यानंतर ज्यांना गीत ऐकायचं आहे ते आपले श्रोते आहेत, त्यांचा बर्थडे देखील आहेत. सिद्धेश्वर शेळके सर विश्यू मेने मेने हॅपी डेट्स ऑफ द डे. मुक्काम पोस्ट उपळाई खुर्द तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत. हे देखील ते म्हणतायत, माझी आई भाची सिद्धी काटे पवन काटे पुतण्या तनुज शेळके आणि सर्व रेडिओ मित्रपरिवार सह हे गाणं ऐकायचं आहे. सुरेश वाडकर यांनी गायलेलं खूप छान असं एक विठ्ठल भक्तिगीत त्यांनी दिलेलं आहे, तर नक्कीच हे गीत ऐकूयात सर्वांच्याच. आय थिंक सो, खरं तर जास्त करून त्यांचे अभंग खूप गाजलेले आहेत तशापैकी आपण पाहायला गेलो तर. म्हणजे तेवढा भाव जो आहे त्यांच्या गाण्यातील तो पांडुरंगापर्यंत त्या देवापर्यंत पोहोचतो असं त्यांनी गाणी जेवढी म्हटली आहेत तसे असं मला वाटतं की आपण जात असेल आणि जेव्हा तो भाव येतो त्यांच्या स्वरातून कंठातून तो खूप भावपूर्ण श्रद्धेने अर्पण केल्यासारखा असं मला वाटतो. तर आज त्यांना हेच गीत ऐकायचं आहे. तर नक्की सर विश्व मेनेमेन हॅपीनेस ऑफ द डे सर आपल्याला देखील, आणि त्यांना एक अभंग ऐकायचा आहे, आलो शरण तुला भगवंता. तर त्यांची अशी भक्ती देखील जी गीतं आहेत भक्तिमय करणारी ती नक्कीच आपण आनंद घेणार. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते आहेत सिद्धेश्वर शेळके सर यांची व्हॉट्सअप फरमायश.

नमस्कार प्रगत दीदी, दत्ता कदम बांबेवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। तर आज मला सुरेश वाडकर यांचं एक मराठी गाणं ऐकायचं, हे गाणं आहे गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे वावे मिलन वावे मिलन। हे गाणं ऐकायचं आहे। माझे मित्र आहेत अनंत कुलकर्णी, समाधान कदम, कुबेर मस्के, हिरामन खिराडे, संतोष कोळी, तसेच राजकुमार माने, तसेच सचिन जेंडगे, अमोल कांबळे, तसेच सर्व रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या मित्रांना हे गाणं मी डेडिकेट करत आहे। ऐकत राहा रेडिओ तेरणा, आपली माणसं आपला आवाज। धन्यवाद प्रगती दीदी।

आमच्या कॉलेजचे एचओडी सर आहेत मेकॅनिकलचे दाते सर, तर त्यांना फार हे गीत आवडतं. कधीही आलं तरी त्यांनी आवर्जून माझ्या आवाजात त्यांना हे गीत आवडतं आणि स्वतः देखील ते थोडंसं गुणगुणत असतात. तर त्यांचं एक फेवरेट हे गीत होतं गंध फुलांचा गेला सांगून. तर पुढची देखील फरमाईश सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीत आहे आणि मला माहिती नव्हतं माहिती हे गीत त्यांनी गायलं आहे म्हणून. तर हे गीत वाटत पण नाही मला त्यांनी गायल्यासारखं का माहिती, मी कधी नोटीस पण केलं नव्हतं की सुरेश वाडकर यांनी हे गीत गायलंय. तर छान असं गीत आहे ते म्हणजे

खूप कन्फ्यूज करणार गाणं. आणि माझ्या संपर्कात असणारे आमचे असेच सिंगर काका आहेत, ते म्हणजे वडगावकर काका, तर त्यांना देखील हे गीत फार आवडतं, त्यांच्या आवाजात देखील मला फार आवडतं हे गीत, ते खूप छान म्हणतात हे गाणं, तर मला देखील ते ट्राय कर म्हणत असतात, पण मला वाटतं की मला एवढं जमत नाही हे गाणं, तर मी आता उगी आपल्या समोर ट्राय केलं होतं, बरं जमलं नसेलच मला माहिती आहे. खूप छान असं गीत आहे, मला देखील फार आवडतं. तर हे गीत ऐकायचं आहे माजलगाववरून. आपले श्रोते आहेत अरुण कदम, तर त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील. सुंदरसं गीत आहे राजेश खन्ना आणि रीना रॉय. नो पडद्यावरती तर वेगळेच श्रोते दिसतात मला, जे पडद्यावरती दिसतात राजेश खन्ना पण आहेत, रीना रॉय आहेत, राकेश रोशन आहेत, ओम प्रकाश आहेत, शक्ती कपूर आणि रेखा या देखील आहेत त्या चित्रपटामध्ये. साहिर लुधियानवी यांचं गीत, हृदयनाथ मंगेशकर यांचं हे गीत आहे. चला आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा, ऐकूयात अरुण कदम सर माजलगाव इथून यांची ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाइश.

0: होतं की नाही मस्त आणि सुंदर असं गीत. म्हणजे मी कधीच लक्ष केलं नव्हतं की हे गीत सुरेश वाडकर यांनी गायले. माहिती मला सारखं असं वाटत होतं की मला थोडासा आवाज ना यशोदास सारखा वाटत होता. तर मला आत्ता माहिती झालं की हे गीत त्यांनी गायले. ओ माय गॉड, मला खूप आवडतं हे गीत. किती छान वाटतं ऐकताना, खूप सुंदर असा आवाज त्यामध्ये आहे आणि ऐकावं असं वाटतं हे गाणं. संगीत म्युझिक असेल ते. चला पुढची फरमाईश घेऊयात. तर मला पुढे सांगायचं आहे आपल्या श्रोत्यांना, कोणाकोणाला एक गीत सर्वांचं आणखीन एक खूप फेवरेट आहे ते म्हणजे लगी आज सावन की फिर वो झडी है, हे जे गीत आहे ते बऱ्याच श्रोत्यांना आपल्याला ऐकायचं आहे. तर कारण की इतके आणखीन फरमाईशी राहिलेले आहेत त्यामध्ये हे ज्यांना गीत ऐकायचं आहे त्यांनी पटापट मला याच्यानंतर मेसेज करायचा आहे. या गीतानंतर मी त्यांचीच फरमाईश घेणार आहे. लगी आज सावन की हे गाणं कोणाकोणाला ऐकायचं आहे अशा श्रोत्यांनी पटकन आता मला मेसेज करायचा आहे. या गीतानंतर मी तीच फरमाईश घेणार आहे. तर पुढची फरमाईश ऐकूया श्रोत्यांच्या आवाजामध्ये, ज्यांना सौदागर या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ऐकूया श्रोत्यांच्या आवाजात.
1: नमस्कार दिदी, मी कवितेतून बुबलू हजारे बोलत आहे. मी 6 महिन्यानंतर फरमाईश पाठवायला लागलेलो आहे, तरी मी रोज फरमाईश ऐकत आहे. मला सुरेश वाडकर यांनी गायलेले गीत सौदागर या फिल्म मधले नहीं रुकती तेरी याद आती है हे गीत ऐकायचं आहे. तरी माझे सहकारी मित्र कुबीर मस्के, हनुमान जाधव, ढगारे सर हे ऐकण्यासाठी उत्सुक आहेत.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत. तर पुढची फरमाईश, मी म्हटलं होतं की लगी आज सावन की हे गीत बऱ्याच श्रोत्यांना ऐकायचं होतं, तर त्यामध्ये आपल्या श्रोत्या आहेत अर्चना जोशी जळगाव खान्देश येथून, यांना देखील हे गीत फार आवडतं असं त्यांनी सांगितलंय. चांदणी ह्या चित्रपटातील हे गीत आहे. तसंच बबन चौगुले बोर पाडणे तालुका पन्हाळा यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. रवी बोरकर यांना देखील आज हेच गीत ऐकायचं आहे. मुक्काम पोस्ट वॅड तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथून त्यांना देखील लगे आज सावन की हे गीत ऐकायचं आहे. तसंच ज्यांच्या काल फरमाईशी झाल्या त्यांची परत गीतांमध्ये का नाव घ्यायचं आहे सांगा मला. दोन दिवस जरी झाले असतील तरी हरकत नाही. तरी दत्तात्रय खुणे, ओम खुणे, सोहम वाघमारे, शोभा खुणे, पळूस तालुका पळूस सांगली महाराष्ट्र येथून आपले नियमित श्रोते आहेत. तसंच विठ्ठल चितारे, राजेंद्र पोपळघट, कपिल काळे, अभिजित पातकळ, डॉक्टर प्रतीक कुलकर्णी सर, तसंच डॉक्टर अरविंद घुले सर, रोहिणी खरमाटे, मुकंपोस हातगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगरतून त्यांनी देखील आपल्याला पहिल्यांदाच फरमाईश पाठवली. त्यांना देखील चांदणी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तसंच आणखीन आपले श्रोते आहेत, बऱ्याच श्रोत्यांनी या गीतासाठी सांगितलं आहे. तर स्क्रोलिंग कर कारण की वरती आणखीन फरमाईशी येतात. त्यामुळे श्रोते आहेत विशाल रघुनाथ मदने सर, भातंब्रे तालुका बार्शी. मी रोज तुमचा कार्यक्रम ऐकत असतो पण फरमाईश कधी पाठवली नाही, पहिलीच वेळ आहे. मध्यंतरी तुमची तब्येत बिघडली होती त्यावेळेस मेसेज करू म्हणत राहून गेलो. ओके, तुम्ही स्वतःची काळजी घेत जा. आज सुरेश पाडकर सरांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच सर, म्हणजे मेसेज न करता देखील ते माझी काळजी करतात हे ऐकून मला खूप छान वाटलं. थँक्यू सो मच सर, म्हणजे ते रेग्युलरली कार्यक्रम ऐकतात आपला. विशाल सर थँक्यू सो मच सर, त्यांना देखील आज चांदणी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तसंच व्यंकट रसाळ औसा येथून आपले नियमित श्रोते आहेत, ते देखील असं म्हणतात. त्यांना देखील आज लगे आज सावन की हे गीत ऐकायचं आहे. आणखीन आपल्या श्रोते आहेत सत्यवान गोडगे दारफळ सिन्हा येथून, गोडगे परिवार, त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. तसंच ऐकणारे श्रोते मुक्काम पानवाडी पोस्ट 13 धाराशिव येथून, शरद माने, वर्षा माने, स्नेहा माने, पृथ्वीराज व समस्त माने परिवार पानवाडी यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत अशोक कुलकर्णी सर, यांचा बर्थडे आहे. सर विशू मेनी मेनी हॅपी टर्न्स ऑफ द डे. तर त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात अशोक कुलकर्णी सर जे आहेत. कुठून आहात सर आपण? आपले नियमित जे श्रोते आहेत गिरीश कुलकर्णी सर यांचे भाऊ आहेत ते, त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. लक्ष्मण लोंढे, कृष्णा लोंढे, रेखा लोंढे, शिंदू लोंढे यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. परत तसंच आपले श्रोते आहेत आणखीन कोल्हापूर येथून आपले नियमित श्रोते अजिंक्य बारगजे कोल्हापूर येथून, त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. तसंच आपले नियमित श्रोते दिनकर शिंदे आंबेडकर नगर इंगळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. तर राजू घाटगे इंचगाव यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. संजय शिंदे यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. आम्हाला ऐकायचं म्हटलंय सर, मी तुमची फरमाईश दिली आहे. आणि आपले नियमित श्रोते आहेत ते म्हणजे सुनील रोडी अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. ते म्हणतात माझी फरमाईश आहे पावसाचा विषय, आमच्याकडे आणखीन पाऊस पडलाच नाही तर आम्हाला एक पावसाचंच गीत ऐकायचं आहे. तर खरं तर पावसाच्या आठवणी ज्या असतात तो आपल्या कायम लक्षात असतात, असंच हे सांगणारं गीत आहे लगे आज सावन की वो झडी है. तर ऐकूयात सुनील रोडी अंतरवाली सराटी यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. आज बऱ्याच दिवसानंतर सरांची देखील फरमाईश आलेली आहे. तर पुढे घेऊयात फरमाईश, ही गीत ऐकूयात. आपले जे श्रोते आहेत हे सर्व श्रोते ज्यांना आज हे गीत ऐकायचं होतं लगे आज सावन की, ऐकूयात आनंद घेऊयात.

आणखीन श्रीराम यादव सर नाशिकवरून आहेत, त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. तसंच आपले सचिन वाणे सर जे आहेत शिंगोली तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. तर आम्ही पण म्हणणारे श्रोते श्रीराम यादव सर, तर ऐकूयात, आनंद घेऊयात.

आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. पुन्हा एकदा छान असं गीत आलेलं आहे. आपले श्रोते आहेत श्री मिठूजी झुमडे, कासाबाई झुमडे, प्रद्युम्न झुमडे, कोमल झुमडे, श्रेयस झुमडे, शिवण्या लोखंडे, शरयू लोखंडे, शालिनी लोखंडे, पंढरी लोखंडे, समस्त झुमडे आणि लोखंडे परिवार, मुक्काम केंद्र खुर्द, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली येथून. तर पुन्हा एकदा खूप सुंदर असं गीत आहे जे सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत आहे आणि रवींद्र जैन यांचं म्युझिक आहे. तर चित्रपट आहे जो सर्वांनाच आवडतो, राम तेरी गंगा मैली, या चित्रपटातील हे सुंदर असं गीत आहे. आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा. ऐकूयात प्रद्युम्न झुमडे, झुमडे फॅमिली बऱ्याच दिवसानंतर फरमाईश आलेली आहे. ऐकूयात, आनंद घेऊयात.

पुढची फरमाइश, खूप सुंदर असं गीत, म्हणजे एव्हरग्रीन गाणं म्हणतो आपण त्या गाण्याला, कारण की ते गाणं सर्वांनाच फार आवडतं. आज देखील ते तेवढंच लोकप्रिय आहे असं म्हणता येईल. सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजातील हे गीत आहे. पण निसर्गावरती प्रेम करणारं आणि निसर्गाच्या सानिध्यात जाऊन हे गीत गाण्यात आलेलं आहे आणि तेवढंच प्रेम देखील निसर्गावरती करण्यात आलेलं आहे. तर जे गीत आहे निसर्गराज, आता सर्वांना समजलं असेल, झुंज या चित्रपटातील हे गीत आहे. आणि हे गीत ऐकायचं आहे, पहिल्यांदा फरमाइश पाठवतात, ते म्हणतात आवाज खूप मस्त आहे तुमचा, प्राजक्ता गडकरी, सॉरी प्राजक्ता गडकरी आहेत, जे आहेत कोल्हापूर चंदागड माडावले, असं सांग, ते चुकलंय माझ्याकडून सांगा ताई, पहिल्यांदा तुम्ही फरमाइश केली आहे. तर कोल्हापूर येथून ताई आहेत, प्राजक्ता गडकरी ताई. तर थँक्यू सो मच ताई, तुम्ही फरमाइश पाठवलीत आणि ऐकताय देखील रेडिओ उतरणं, त्याबद्दल खूप आभारी आहे. आणि त्यांनाच आज हे गीत ऐकायचं आहे. ऐकवात निसर्गराजा, ऐक सांगतो.

आपले बरेचसे श्रोते आहेत त्यांना हे गीत ऐकतात म्हणजे तो आनंदच भेटणार आहे, कारण की एक आणखीन एक सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांचं जे खूप लोकप्रिय ठरलेलं गीत आहे ते म्हणजे सर्जा या चित्रपटातील चिंब पावस. आणि हे गीत नाही ऐकलं तर मग काय ऐकलं? तर हे गीत तर बऱ्याच वेळेस आता पाऊस येतोय त्यामुळे बरेच वेळेस येतं, त्यामुळे स्किप करण्याचा माझा खूप ओह असतो, कारण की इतक्या वेळेस आता ते कंटिन्यू सारखं तेच गीत देतात आपले श्रोते. पाऊस सुरू झाल्यापासून ते गीत बऱ्याच वेळेस मी ऐकलेलं आहे तर त्यामुळे ते देत नव्हते मध्ये, पण आता सुरेश वाडकर यांचं गीत आहे हे आणि खूप लोकप्रिय ठरलेलं देखील हे गीत आहे, आपल्या श्रोत्यांना बऱ्याच श्रोत्यांना हे गीत ऐकायचं असतं. तर हेच गीत आता देते आपल्या श्रोत्या आहेत शिवानी गोसावी गाव वळण तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर इथून, आपले नियमित श्रोते आहेत पण कधीतरी त्या देखील फरमाईश पाठवत असतात. तर शिवानीताई थँक्यू सो मच. आणि पुढची फरमाईश आहे ती देखील पहिल्यांदा फरमाईश पाठवत आहेत नीता संदीप कुंभार, त्या आहेत तुळजापूर धाराशिव येथून गांधोरा असं त्यांनी पाठवलंय. तर त्यांनी देखील आज पहिल्यांदाच फरमाईश पाठवली आहे. थँक्यू सो मच की तुम्ही रेडिओ तरुणासोबत कनेक्ट झालात. आज त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. तर सुरेश वाडकर यांची विविध पद्धतीची आणखीन गीतं आपण ऐकलेली आहेत, त्यामध्ये दोन गीतं खूप मोस्टली इम्पॉर्टंट आहेत जी देणार आहे मी, तर याच्यानंतर ती दोन गीतं प्रसारित करणारच आहे. पण तत्पूर्वी ऐकत जे सर्जा या चित्रपटातील लोकप्रिय ठरलेलं गीत आहे हे सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील

चला, आनंद तर सर्वांना झाला असेल, कारण की सर्वांच्याच आवडीचं हे गीत होतं आणि सारखं आपण ऐकतोत हे गीत, तर त्यामुळे मला जास्त कसं होतं की जास्त 30-30 गाणी आली की मग मला वाटतं की बाबा श्रोत्यांना का समजत नाही की 30-30 गाणी का देतात, पण ती काय म्हणतात ना एक आवड असते ना आपल्या श्रोत्यांना की रेडिओवरती ही गाणी ऐकली की त्यांना खूप छान वाटतं आणि त्यांचं नाव ऐकलं की देखील खूप छान वाटतं. तर थँक्यू सो मच. आपले श्रोते जे आहेत ते भरभरून प्रेम करत असतात, तरी देखील रागवत देखील असतात आणि सांगत देखील असतात, आम्हाला इग्नोर करतात, आमच्याकडे लक्ष नाही आहे असं देखील मला बरेचसे श्रोते म्हणत असतात. तुम्ही मोजक्याच श्रोत्यांच्या फरमाईशी देखील घेता असं देखील बरेच श्रोते म्हणतात. मग कधी कधी मला पण राग येतो कधी कधी आणि मग मी पण जरासं बोलून जाते, पण नंतर सॉरी देखील म्हणते कारण की मी तसं नाही बोलायला पाहिजे. पण कधी कधी खूपच चिडचिड होते मला की आपल्या श्रोत्यांना सांगते मी की अशी गाणी देत जाऊ नका, अशी गाणी देता येत नाही. तर त्यामुळे काय होतं की मला देताही येत नाही आणि तुम्हाला जेव्हा दुसरं गाणं सांगते, आता एक सांगितलं की नाही मी आपल्या श्रोत्यांचं, बऱ्याचशा श्रोत्यांचं सांगते, जेव्हा मी सांगते आता सुरेश वाडकरांचा बर्थडे की नाही, सुरेश वाडकरांची गीतं घेतोय आपण, तर बाकीची का गीतं देता तुम्ही? मी सांगते सारखं सांगते की आज आपण सुरेश वाडकरांची गीतं घेतोय, इतर गीतं आपण घेत नाहीयेत, पण जेव्हा मी इतर देखील गीतं घेत असते तेव्हा इतर गीतं घेते की नाही मला सांगा तुम्ही. मला बरेच श्रोते तसं म्हणतात की नाही तुम्ही असं करतात, तुम्ही आमची गाणी घेतच नाहीत. तर पण तरी देखील मी खूप ऍडजस्ट करून आपल्या श्रोत्यांना इथं घेते. आता किती गाणं आलं होते माहिती ते ह्याला लगे आज सावण की बघा पटपट पटपट मेसेज आले, तेवढ्या श्रोत्यांना ते गाणं ऐकायचं होतं. तर काय होतं आता म्हणतात की एकाच जाण्याचं, मी जर एकाच फक्त नाव घेतलं आम्हाला पण ऐकायचं, आम्हाला पण ऐकायचं होतं असं होतं. म्हणून एकदा सांगितलं ना की मग होऊन जातं सर्वांचं स्थिती. तर त्यामुळे श्रोत्यांना मी सारखं सांगत असते की असं समजत जाऊ ना की मी इतर श्रोत्यांसारखं इग्नोर मारतच नाही मी कुणाला. एकदा सांगते आणि मग मला असं वाटतं आपले इतर देखील श्रोते बरेचसे वाढलेले आहे तुम्हाला माहिती आहे, कारण की आपल्या थ्रूच इतर देखील श्रोते आपल्या जॉईन झालेले असतात. पण त्यामध्ये देखील तुम्ही कसं करता माहिती आहे की आम्हाला इग्नोर मारलं, आमचं नावच नाही घेतलं. आता तुमची कालच फरमाईश झाली होती ना, काल फरमाईश झाली देखील, तुम्ही आज कसं काय तुम्ही मला म्हणता की आमचं पण नाव घ्या. मग तुमचं नाव घेतलं की इतर देखील श्रोत्यांचं नाव स्किप होतं, मग त्यामध्ये काय होतं की वेळ जातो आणि वेळ गेल्यामुळे मग ते नवीन जे श्रोते ऍड झाले असतात त्यांना वाटतं की मी फरमाईश घेत नाही, असे नवीन श्रोते देखील आहेत. तर पुढची फरमाईश घेऊयात आपले आर्या इन्फ्रा सोलार सिस्टीम ऑल टीम जी आहे आपली, चंद्रकांत रोटे सर, शिवाजी पांचाळ, आकाश काळे, प्रणव कांदे, इम्रान खान, राजनीश कुमार, विपिन कुमार आणि शुभम ऑल टीम आहे आर्या इन्फ्रा सोलार सिस्टीम. त्यांना एक गीत ऐकायचं आहे सुरेश वाडकर हरिहरण यांचं, हे खूप सुंदर असं गीत आहे, विनोद सहगल यांच्या आवाजातील हे गीत आहे. आणि हेच गीत आणखी आपल्या एका श्रोत्यांना ऐकायचं आहे, ते आपले नियमित श्रोते झालेले आहेत, नवीन श्रोते आहेत ते देखील, ते म्हणजे विजय बाले सर रिसोड वाशिम येथून. वाशिम येथून देखील आज बऱ्याचशा फरमाईशी आल्या. तर ऐकूयात विजय सर आणि आपल्या आर्या इन्फ्रा सोलार सिस्टीम यांची व्हॉट्सअप फरमाईश, आणि खूप सुंदर असं हे देखील घेतात आणि जाता जाता देखील आणखीन एक असंच भन्नाट गाणं.

माचिस या चित्रपटातील हे सुंदरचं गीत, आणि जाता जाता देखील पुन्हा एकदा माचिस या चित्रपटातलीच गीत देणार, कारण की ते गीत मला फार आवडतं. हरिहरन सुरेश वाडकर यांच्या आवाजातील गीत आहे, आणि काय बोलावं, हे जे गीत आहे खूप सुंदर वाटतं ऐकताना सुरेश वाडकर यांच्या आवाजातील. आणि सर्व श्रोतांना थँक्यू म्हणते की आज त्यांनी बरीचशी वेगळी वेगळी गीतं दिली आजच्या कार्यक्रमामध्ये. सुरेश वाडकर यांना जाणून घेता आलं वेगवेगळ्या गीतांमधून. आणखीन बरीचशी आणखीन गीतं आहेत, पण काय ना की एका या दोन तासात कुठलाच माणूस हा मी सांगू शकत नाही आपल्याला, त्यामुळे त्यांची बरीचशी गीतं आहेत जे आपल्याला आणखीन घेता येणार नाहीत, कारण की वेळ झालाय टाटा बाय बाय म्हणण्याची. 3:09, 1:04 आले होते, तरी देखील एक्स्ट्रा टाइम घेतला बरं. तर जाता जाता एक सुंदर असं गीत देणार आहे. याच गीतासोबत मी आरजे प्रगती इथेच थांबणार आहे. तर हे गीत ऐकायचं आहे. आपले जे श्रोते आहेत शिंगोली येथून, आपले श्रोते आहेत नियमित श्रोते आहेत, ते बरेच दिवस झाले त्यांची देखील फरमाईश राहून गेलेली आहे असे आपले श्रोते. काय नव्हे त्यांचं, हा संदीप माने राहणार शिंगोली तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथून, त्यांना देखील हे काय म्हणतात की त्यांना हे गीत ऐकायचं आहे. तसंच आपले श्रोते आहेत सुरेश वाडकर यांचं, त्यांना गीत ऐकायचं होतं, पण जाता जाता सरांना मी म्हटलं की वेळ झाला, त्यामुळे हे जे पुढचं गीत घेते त्याच्यामध्येच त्यांचं नाव घेते, तर त्यांनी लगेच ओके म्हटलेत. धनगरवाडी नेहरू हणमंत आरळे मोहन जाधव मुंबई पोलीस मंगेश आणि रितेश आणि जीवलग मित्र समाधान कदम आभारी आहोत. समाधानच्या वास्तुशांतीला 20 तारखेला तुम्ही माझ्या मुलीसारखे नाहीत, रागवणार नाही, क्या बात आहे, थँक्यू सो मच सर. त्यांना म्हणायचं होतं की मुलीसारखे आहात, रागवणार नाही, थँक्यू सो मच सर, खूप प्रेम, थँक्यू थँक्यू थँक्यू. तर आपल्या शिवानी ताई म्हणतात तुम्ही चिडून बोलल्यावर तुमचा आवाज अजून छान येतो, असं खोटं म्हणतं. आता म्हणजे माणसाने काय करावं, रागावून बोलावं की प्रेमाने बोलावं, आता कसं बोलू सांगा मला. उद्यापासून मी रागात बोलते सर्वांना, मग मला सांगा की कसं वाटतं ते. चला वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची, पुन्हा भेटूयात उद्या अशाच रंगतदार कार्यक्रमामध्ये, आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी. हा कार्यक्रम सर असं म्हणतात प्रकाश बोबडे सर की मॅडम जी एक बोलतो अगदी स्वामीन शपथ, आपल्या या सुंदर कार्यक्रमात मी एकमेव श्रोता असा आहे की मी फरमाईश न देता माझी फरमाईशी ही पूर्ण होत असते, आणि हे एकदा नाही तर बऱ्याच वेळेस झालंय. असं झाल्यावर वाटतं की फरमाईश देऊ, एका म्हणजे देऊ का नको, एखादा नवीन श्रोता जोडला असेल तर त्याला सुद्धा वेळ मिळतो असं माझं प्रामाणिक मत आहे. असो खूप खूप धन्यवाद मॅडम जी असं म्हणतात आपले श्रोते, नियमित श्रोते प्रकाश बोबडे सर, थँक्यू सर, एवढं सुंदर असं मेसेज केला. त्याचमध्ये सर जसं आपलं मत आहे तसंच ओमप्रकाश गीते सर देखील तसेच आहेत की ते देखील आजकाल खूप फरमाईश पाठवत नाहीत. कधीतरी त्यांचा कोणाचा घरात बर्थडे असेल तर ते आजकाल फरमाईश पाठवतात, नाही तर ते देखील असंच त्यांच्या आवडीची देखील अशीच बरीचशी गीतं मी घेत असते, त्यामुळे ते देखील खुश असतात आणि ते देखील फरमाईश पाठवत नाहीत. तसंच समाधान दादा देखील आजकाल तसंच आहे, कधीतरी महिन्यातून एकदा फरमाईश पाठवतात. तर असे आपले बरेचसे श्रोते आहेत जे समजून घेतात आणि फरमाईशमध्ये इन्व्हॉल्व न होतात त्यांच्या अशाच फरमाईशी पूर्ण होतात, पण कधीतरी ते फरमाईश पाठवतात, त्यामधलेच प्रकाश बोबडे सर, ओमप्रकाश गीते सर, थँक्यू सो मच सर एवढं समजून घेतल्याबद्दल. असंच ऐकत चला रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज ऐकूयात, आनंद घ्या या सुंदर अशा गीताचा, कारण की खूप छान असं गीत आहे चप्पा चप्पा करता चले. तर याच गीतासोबत मी आरजे प्रगती इथेच थांबते, ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. आयटीआय, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1-1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. आयटीआय, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर V.V. माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITI, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा हा कार्यक्रम असा असतो की ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय असेल किंवा तेरणा नॉलेज सिटीच्या कॅम्पसमध्ये येऊन त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि ते शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांना यशाचा मार्ग गवसतो आणि त्याप्रमाणे ते पुढे मार्गक्रमण करतात आणि ज्या यशाला गवसणी घालतात तो यशाचा मार्ग जो आहे तो आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक असतो. अगदी याच पद्धतीनं आज आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सायली भारत साळुंके हिला. ती बी फार्मसीच्या फायनल इयरला आहे, म्हणजे नुकतीच तिची परीक्षा झालेली आहे आणि तिचं शालेय शिक्षण जे आहे ते छत्रपती हायस्कूल, त्यानंतर भोसले हायस्कूलला झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती तिची निवड झालेली आहे स्टार्टअपसाठी. म्हणजे स्टार्टअप म्हणजे आपल्याला माहिती आहे की आज भारत सरकारने स्टार्टअप करणारे अनेक जे युवक आहेत त्यांच्यासाठी मदत करत आहे, तर अगदी त्या पद्धतीनं तिने एक स्टार्टअप सुरू करणार आहे आणि त्यासाठी एक प्रायव्हेट कंपनी स्थापन करावी लागते आणि तीही ते करणार आहे. तर यासाठी तिने एक संशोधन केलं जे की आपल्याला माहिती आहे की जॉईंट नी पेन, म्हणजे आपल्या गुडघ्यामध्ये काही पेन होत असतात त्यावेळेस आपण बऱ्याच वेळेस गुडघ्यावर काहीतरी क्रीम लावणं किंवा काहीतरी गोळ्या औषधं घेणं अशा पद्धतीनं करतो, पण एक तिनं नाविन्यपूर्ण असा एक पॅच डेव्हलप केलेला आहे. जसं आपण एखादी चिकट पट्टी लावतो अगदी त्या पद्धतीनं, तर ती त्याची निर्मिती केलेली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच जॉईंट नी पेन जे आहे ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे. तिनं हे जे टेक्निकल भाषेत म्हणत फॉर्म्युलेशन केलेलं आहे तर ते नेमकं काय आहे हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठीच तिला बाटू युनिव्हर्सिटीने त्यासाठी स्पॉन्सर केलेलं आहे, प्रमोट केलेलं आहे आणि अर्थात हे जे आहे ते फंड आणि मेंटॉरिंग जे असणार आहे ते करणार आहे बाटू युनिव्हर्सिटी आणि जे बाकीचं मग तिला जे काम करायचं त्यासाठी आपलं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालया अंतर्गत फार्मसी इन्स्टिट्यूट जे आहे त्यांच्या वतीनं त्याला ते मदत मिळणार आहे. तर निश्चितच आणि यासोबतच सायलीचं आणखीन एक आहे की तिचं कॅम्पसमधून सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे एका कंपनीमध्ये, म्हणजे अशा सर्वच प्रकारे तिनं यशाला गवसणी घातलेली आहे. तर तेही आपण समजून घेणार आहोत आणि आज सायली भारत साळुंके सोबत तिला मेंटॉर करणाऱ्या आणि तिला मार्गदर्शन करणाऱ्या तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या HOD माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम याही या ठिकाणी आहेत. तेव्हा आपण सर्वप्रथम तर सायलीशी चर्चा करूया. सायली, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणा स्टुडिओमध्ये.
2: नमस्कार मित्रांनो, मी सायली भारत साळुंके. मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये फार्मसी डिपार्टमेंटमध्ये फायनल इयरची स्टुडंट आहे. नुकतीच माझी एक्झाम झालेली आहे आणि आत्ता माझं सिलेक्शन डी बाटू युनिव्हर्सिटी अंतर्गत DFIE म्हणजेच हे एक इनोव्हेशन सेंटर आहे. माझं एक नवीन इनोव्हेशन मी लॉन्च करायचा प्रयत्न करते, त्यासाठीच माझं स्टार्टअपसाठी जो काही फंड लागणार आहे आणि मेंटॉरिंग लागणार आहे ती मला प्रोव्हाइड करत आहे युनिव्हर्सिटी.
1: तर एकूणच सुरुवातीलाच म्हणजे ज्या पद्धतीनं तुमचा कॅम्पसला वगैरे इंटरव्ह्यू होतो, टेल अबाउट युअर सेल्फ म्हणलं की माणूस सांगायला सुरुवात करते तशा पद्धतीनं तू केलं, पण आम्हाला तुझ्या खरं तर हे यशाची जी माहिती आहे ती एका वाक्यात समजून घेण्याच्या ऐवजी पूर्ण तुझी जर्नी कशी राहिली हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम तर जसं मी अनाऊन्स केलेलं होतं अगोदरच तुझी ओळख करून देताना सांगितलेलं होतं आणि तूही आत्ता सांगितलं की एक स्टार्टअपसाठी तुला डीबाटू युनिव्हर्सिटीनं तुला प्रमोट केलेलं आहे, तर त्याच्या अगोदर मला हे जाणून घ्यायचं आहे सायली की तुझं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील फार्मसी करण्याचं हे जे हा जो विषय होता तो कधी तू ठरवला आणि तुला असं म्हणजे अगोदरपासूनच तू ठरवलेलं होतं का तुला फार्मसीच करायचं का असं काही विषय होता?
2: तर ऑनेस्टली सांगायचं झालं तर फार्मसी हे माझं अल्टिमेट गोल नव्हतं किंवा फार्मसीला ऍडमिशन घेणं हे माझं अल्टिमेट गोल नव्हतं. माझं अल्टिमेट गोल काहीतरी वेगळंच होतं, पण मला काही हेल्थ इश्यू होते. मी 9 इयर्सची असताना माझी हर्ट सर्जरी झाली आहे, देन आता रिसेंटली माझी गॉल ब्लॅडर रिमूव्हलची सर्जरी झाली आहे. देन मी अस्थमॅटिक पेशंट आहे, मला ब्रिदिंगला इश्यू होतात, अँझायटी इश्यू आहेत मला. आणि या सर्वातून जात असताना मला एक लक्षात आलं की जेव्हा मी फार्मसी फील्डमध्ये वर्क करेन त्यावेळेस मला या गोष्टींचंही नॉलेज भेटेल. आणि मला करायचं होतं ऍक्च्युली मला आर्टिस्टिक गोष्टीमध्ये किंवा क्रिएटिव्हिटीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, तरी मी बी फार्मसी चूज केलं बिकॉज ऑफ या कंडिशन, हेल्थ इश्यूजमुळे मी बी फार्मसी चॉईस केलं. अँड देन मला बिझनेस अनालिटिक्स किंवा स्टार्टअप या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे इनिशियलपासूनच. जसं मी माझं 12th पासआउट केलं त्यानंतर ज्यावेळेस मी करिअरबद्दल आपण नवीन असतो आपल्याला काही माहिती नसतं त्यावेळी मी खूप लोकांकडून गायडन्स घेतला. देन मी खूप त्याच्याबद्दल रिसर्च केला स्टडी केला की मला नेमकं काय करायचं आहे अँड देन मी बी फार्मसी चूज केलं. आणि बी फार्मसीची 4 इयर्सची जी जर्नी होती यामध्ये माझं साईड बाय साईड एक वर्क चालूच होतं जे की मी पर्सनली करत होते. आणि देन जे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत ते माझ्या डोक्यात येत असतात सतत. म्हणजे आणि हा जो हर्बल पॅचेसचा आहे तो आम्हाला
1: त्याच्यावर जो येत आपण हर्बल पॅचेस
2: ओके ओके हा
1: तर ज्या पद्धतीनं तू सांगतेस की तुझी सुरुवात जी आहे ती हेल्थच्या रिलेटेड म्हणजे तुझं हार्टचं ऑपरेशन असेल किंवा बाकीच्या तू 2-3 ज्या इश्यू सांगितले ते ऍक्च्युली मी त्याच्यानं थोडंसं सरप्रायझिंग होतोय की तुला हे सांगताना सुद्धा भीती वाटत नाही. ऑलरेडी तू आता त्या प्रोसेसमधून गेलेली आहेस. तर हे नेमकं काय म्हणजे एखाद्याला कुणाला जरी इंजेक्शन जरी द्यायचं म्हटलं तर ते घाबरतात. तर हे काय नेमकं होतं हे अगोदर सांग आणि त्याला तू कसं टॅकल केलं ते सांग.
2: ओके मी जन्मल्यापासूनच मला हा हर्टचा इश्यू होता. हर्टला होल होतं छोटं आणि लंग्सला इन्फेक्शन होतं. सो डॉक्टरांनी सर्व्हायवल चान्सेस किंवा हे या गोष्टी आहेत थोडं कॉम्प्लिकेटेड आहे असं माझ्या पॅरेंट्सला सांगितलं होतं. देन यांनी खूप माझ्यासाठी एफर्ट्स घेतले ऑब्व्हियसली खूप घेतले जे की नॉर्मल म्हणजे मी त्याच्यासाठी नेहमी ग्रेटफुल असणार आहे. देन माझं ओपन हर्ट सर्जरी झालं मुंबईला बालाजी हॉस्पिटल बायकाळा तिथे माझी ओपन हर्ट सर्जरी झाली. त्याच्यानंतर मला थोडंसं एक वीक होती माझी इम्युनिटी थोडं रिकव्हरीला टाईम लागला. त्याच्यानंतर मला अस्थमाचा इश्यू आहेच म्हणजे डस्ट ॲलर्जी किंवा जो काही वातावरणामध्ये चेंज झाला असतो क्लायमेट चेंज झाला की मला लगेच कॅच होतं. आणि कोविडमध्ये पण मला ब्रिदिंग इश्यू होते. त्याच्यानंतर आता मी ज्यावेळेस बी फार्म जर्नी स्टार्ट केली त्यामध्ये मला अँझायटी किंवा एक मेंटल डिस्टर्बन्स होत असतो. मेंटल डिस्टर्बन्स यासाठी की मी हेल्थ कंडिशनमधून खूप हेल्थ कंडिशनमधून गेलेली आहे आणि यासोबतच माझे पर्सनल प्रॉब्लेम्स टॅकल करत करत मी इथंपर्यंत आली आहे. तर मला माझे हेल्थ इश्यूज हे माझा वीक पॉईंट बनवायचा नव्हता कधीच. त्यामुळे मी जनरली ह्या कोणाला नाही सांगत पण तेरणा रेडिओ या माध्यमातून सांगायला मला आवडेल की मी या कंडिशनमध्ये जाऊनही आत्ता मी एक ठामपणे एक स्वतः मेंटली स्ट्रॉंग होऊन स्वतःचं स्टार्टअप करण्याचं प्लॅन करते. आणि त्यानंतर
1: सायली एक मिनिट अजून एक विचारायचं तू खूप बोलतेस कारण आयुष्यामध्ये तू अशा काही गोष्टी मधून तू सर्व्हाइव्ह केलेला आहे की जे ऐकणाऱ्या लोकांसाठी खूप इंटरेस्टिंग आहे किंवा त्यांना ते थोडंसं प्रेरणादायक वाटणार आहे की तू याच्याशी टॅकल कसं केलं. आता जोपर्यंत तुला लहानपणी तुझ्या हार्टचं ऑपरेशन होण्यापर्यंत किंवा बाकी सगळ्या गोष्टी माहिती होण्यापर्यंत तुझं वय लहान होतं तुला कदाचित ते अंडरस्टँडिंग नसेल की तुला असं काहीतरी होतं फक्त तुला त्याचा पेन जाणवत असणार आहे आणि त्याप्रमाणे तुझ्या घरच्यांनी तुला ह्या सगळ्या गोष्टीला मदत केलेली असणार आहे. पण ज्यावेळेस तू पुढे जसं जसं तुझं 10वीचं वर्ष असेल 11वीचं वर्ष असेल तुला हे माहिती आहे की तुला हे हेल्थ इश्यू आहेत सगळे म्हणून तरी सुद्धा तू त्या सगळ्या गोष्टीला टॅकल करत होती तर त्यावेळेसची मेंटॅलिटी कशी असायची तुझी आणि तू मग कशा पद्धतीनं या सगळ्या कारण आपल्याला तुला जे स्टार्टअपसाठीचं तुला जे बाटू युनिव्हर्सिटीनं मेंटॉरशिप दिलेली आहे स्पॉन्सर दिलेला आहे कॉलेज तुला एवढी हेल्प करत आहे अर्थात तुझ्यामध्ये जे टॅलेंट आहे त्याच्यानुसारच ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला यायचं आहे. पण त्याच्या अगोदरचा हा जो संघर्ष आहे तो महत्त्वाचा आहे. तर तुला हे डोक्यामध्ये होतं बॅक ऑफ द माइंडला की अरे हे मला असे असे हेल्थ इश्यू तर ते कसं टॅकल करायचीस तू किंवा तुला काय असं.
2: यामध्ये मला फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा ठरला. मी लहानपणापासून घरामध्ये बघतीये की कुठलाही प्रॉब्लेम असू देत त्याला हसत हसत कसं फेस करायचंय आणि आपले कुठलेही हेल्थ कंडिशन असो किंवा कुठलीही सिच्युएशन असो फायनान्शियल असो किंवा मग कुठलाही डिस्टर्बन्स असो त्याचा अफेक्ट आपल्या करिअरवरती न होता कसं आपण एक रिप्रेझेंट करतोय स्वतःला हे मी माझ्या फॅमिलीमधून बघितलंय. माझे पप्पा माझी मम्मी माझा दादा हे तिन्ही लोक माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि त्यांनी मला खूप मदत केली आहे मेंटली स्ट्रॉंग बनण्यासाठी.
1: अच्छा तर मग हे सगळं मेंटली स्ट्रॉंग तुला बनवतं ते अर्थातच एखाद्या कुटुंबाचा सपोर्ट असल्यानंतर काय विषय असतो हे आपण आतापर्यंत जवळपास गेले 7-8 मिनिटं बोलत आहोत आणि सायली भारत साळुंके हिच्या वक्तव्यातून आपण हे सर्व समजून घेत आहोत की संघर्षाचे अनेकदा प्रसंग येतात म्हणजे केवळ आर्थिक संघर्ष असतात असंच नाही तर शारीरिक संघर्षावर सुद्धा मात करता येऊ शकते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण सायली साळुंकेकडे पाहून आपण समजू शकतो. ती मूळतः राहणारी धाराशिवची आहे आणि तेरणाजन कॉलेजच्या परिसरातच म्हणजे तू पॉलिटेक्निकच्या समोर तुझं घर आहे. अच्छा तर आता मला सायली हे विचारायचं की तू 10वी 11वी 12वीला असताना तू जसं म्हणते की तुझा अल्टिमेट गोल नव्हतं की तुला फार्मसीला जायचं, पण हेल्थ इश्यूचा विषय होता, पण 12वीनंतर तू MBBSला पण जाऊ शकली असती किंवा असं असं काही विचार केला होता?
2: हो, ऍक्च्युली MBBS नाही, बट मला बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये इंटरेस्ट होता.
1: बर.
2: हां, आणि क्रिएटिव्ह म्हणलं तर मला डान्सिंग स्किल्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्याच्यावर वर्क करते, बट डान्स मध्ये काय होतं आपल्याला ब्रीदिंग इश्यू होतं, त्यामुळे मी तिथे जास्त करू नाही शकली आणि देन मग इथे जे काही कॉम्पिटिशन असतात तिथे मी पार्टिसिपेट करते आणि खुश आहे मी.
1: बरं, आता मग बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचा विषय आता तुला खरं तर तो मिळतोय म्हणजे फार्मसी कम्प्लीट झाल्यानंतर, पण मग तू फार्मसीमध्ये ऍडमिशन घेण्याचं कधी ठरवलं आणि तू ऍडमिशन तेरणाला घेण्याचं का ठरवलं ते सांग.
2: ओके, तेरणा महाविद्यालय हे ओव्हरऑल दृष्टिकोनाने मला योग्य वाटलं,
1: जवळ पण
2: जवळ आहे. फर्स्टली तर ते जवळ आहे, मी माझ्या फॅमिलीसोबत राहू शकते आणि साईड बाय साईड मी माझं काम देखील करू शकते. आणि देन मी इथे येऊन व्हिजिट केलं, प्रिन्सिपल सरांशी भेटले, HOD मॅमशी भेटले, हे दोन व्यक्तिमत्व असे आहेत की त्याच्यामधून मी इतकी इन्स्पायर झाले की ठीक आहे मला हेच कॉलेज घ्यायचं आहे, मी ठरवलं.
1: अच्छा अच्छा, मग आता प्राचार्य डॉक्टर VV माने सर असतील किंवा HOD डॉक्टर प्रीती मॅडम मॅडम असतील, त्यांनी तुला एकूण पहिल्यांदा गायडन्स केलं आणि तुझी जर्नी सुरू झाली फार्मसीची की तू फायनली त्या डिसिजन पर्यंत आलं. 4 वर्षाची जी जर्नी होती फार्मसीमधली, म्हणजे एक तर तुला तुझे हेल्थ इश्यू माहीत होते काय आहेत ते, त्याला तू टॅकल करत पुढे आली होती आणि अर्थात तुझा कॉन्फिडन्स आणि तुला ह्या सर्व गोष्टीला पुढे जाण्याचं तर निश्चित ते आत्ताच्या पण बोलण्यातून दिसून येत आहे. तर या 4 वर्षाच्या जर्नीमध्ये तू नेमकं काय काय शिकली किंवा कशा पद्धतीनं तू तुझ्या डोक्यातला जे इनोव्हेटिव्ह आयडिया होता त्याला तुला सपोर्ट कसा मिळाला या 4 वर्षाच्या जर्नीमध्ये? ते
2: आफ्टर 12th माझं सिलेक्शन झालं DBAT2 युनिव्हर्सिटीला थ्रू CET फार्मसीसाठी, बट देन मी आजारी पडले आणि माझा टाईम गेला, त्यानंतर मी ते कॉलेज अलॉट नाही केलं बिकॉज ऑफ माय पर्सनल रिझन्स आणि माझी हेल्थ कंडिशन, त्याच्यामुळे 1 इयर माझा गॅप होता.
1: हा,
2: 1 इयर गॅपमध्ये मी मेंटली डिप्रेस झाले, त्या 1 इयरमध्ये माझी मेंटल हेल्थ खूप खराब झाली जे की मी एक्सप्रेस नव्हते करू शकत किंवा आपल्या सोसायटीमध्ये मेंटल हेल्थबद्दल अवेअरनेस नाही आहे, अजूनही नाही आहे तितका. त्यामुळे मी मेंटल हेल्थमध्ये स्वतः डिप्रेस खूप झाली, पण त्यातून मी इतकं खूप काही शिकले की मेंटल हेल्थ सांभाळणं किती महत्वाचं आहे हे त्या 1 वर्षामध्ये मला कळालं. आणि अदर स्किल्स रिसर्च म्हणा मी ते 1 इयरमध्ये केलं आणि मी कुठं कमी पडले, 11-12च्या जर्नीमध्ये मी थोडीशी लो झाले, जे मेंटेन केलं होता 10% परफॉर्मन्स तो माझा 11-12 कमी झाला बिकॉज ऑफ हेल्थ अँड मेंटल इलनेस. त्यानंतर 1 वर्ष गॅप घेतल्यानंतर मला खूप गोष्टी समजल्या, मला नेमकं काय करायचंय, कुठे कुठे युटिलाइज करायची माझी एनर्जी हे मी ठरवलं आणि देन 1 वर्षानंतर मी बी फार्मसीला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय चूज केलं.
1: अच्छा, मग या 4 वर्षाच्या जर्नीमध्ये तुला जेवढे काय आतापर्यंतचे अनुभव आलेले होते हेल्थच्या रिलेटेड करिअरच्या रिलेटेड सगळे, आता त्याला तू समराईज कुठेतरी केलेला होता, तो एक न्यू जर्नी स्टार्ट केलेली होती, तर ह्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुला काय काय अनुभव आले ते सांग, म्हणजे आपण थेट त्या 4 वर्षाच्या अनुभवाला लिंक करूनच पुन्हा मग तुझ्या इन्क्युबेशन सेंटर पर्यंत.
2: ओके, सो इनिशियली मी 1st इयरला जेव्हा कॉलेजमध्ये आले, कॉलेजचा पहिला दिवस होता, सगळ्यांनी नवीन नवीन क्वेश्चन्स विचारले, फ्युचर प्लॅन्स काय आहेत, कोणाचं हायर स्टडीज होतं, कोणाचे खूप काही प्लॅन्स होते, पण मी माझी जर्नी किंवा माझं अल्टिमेट गोल एका वाक्यात कधीच सांगू शकले नाही कारण मला मल्टीटास्किंग आणि खूप साऱ्या गोष्टी ॲट अ टाईम करायच्या होत्या आणि समोरचा व्यक्ती तो समजून घेताना नेहमी त्याचं एकच उत्तर असायचं, हे सगळं तू कशी करणार आहेस, तुला एकच अल्टिमेट गोल पाहिजे ना, असं होतं. बट मी त्यांना एक्सप्रेस नाही करू शकले की मला या गोष्टी सगळ्या करायच्यात कारण मला आयुष्यात प्रत्येक गोष्ट शिकायची जी मी ठरवली आहे आणि त्यासाठी माझी हेल्थ कंडिशन किंवा कुठलेही दुसरे रिझन्स मी कधीच समोर आणणार नाही आणि मी आणतही नाही. तर 1st इयरला पहिला दिवस जो होता त्यावेळेस प्रत्येक प्रोफेसर्सनी विचारलं, तुला तुमचं प्रत्येकाला विचारलं अल्टिमेट गोल काय आहे, आयुष्यात काय करायचं आहे, तेव्हा माझ्यासमोर असे प्रश्न उभा राहिले की तू एका टाईमला हे सगळं कसं करणार आहेस, एकच गोल पाहिजे आणि तू त्याच गोलच्या हिशोबाने प्रयत्न करशील. बट मी आयुष्यात इतक्या सगळ्या गोष्टी बघितल्यात ऍट अ टाईम, त्या लिंक केल्या मी माझ्या गोल सोबत, या गोष्टी ऍट अ टाईम माझ्यासोबत घडत आहेत तर माझ्या अचीवमेंट्स ही ऍट अ टाईम जास्ती असायला हव्यात असं माझं प्लॅन होतं. देन जेव्हा प्रत्येक एक्झाम्स जी होती आपली, फार्मसीला खूप साऱ्या एक्झाम्स द्यायला लागतात आणि खूप थेरॉटिकल म्हणजे बर्डन असतं, यासोबत जेव्हा मी प्रत्येक एक्झाममध्ये येत होती, प्रत्येक एक्झाममध्ये मला काहीतरी हेल्थ इश्यू होता, कधी ॲक्सिडेंट होता, कधी सर्जरी होती, कधी अस्थमॅटिक इश्यू होता, पण या सगळ्या इलनेसमध्ये माझ्या प्रोफेसर्सनी आणि स्पेशली डॉक्टर प्रीती माने मॅडमनी खूप सपोर्ट केला. याच्यामध्ये फॅमिलीमध्ये पण थोडासा डिस्टर्बन्स झाला, जसं की ॲक्च्युली मला नाही आवडणार हे बोलायला, बट ठीक आहे, म्हणजे काही गोष्टी झाल्या, मी माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला आणि जे मला इन्स्पायर करत होते त्यांना मी गमावलं, जे की खूप धक्कादायक होतं.
1: अच्छा, तर आता हे पण आता गोष्ट म्हणजे मला असं वाटतंय की तुला जरी आता ते जाणवत असलं म्हणजे तुझ्या बोलण्यातून की तुला सर्वात मोठे ज्या सपोर्ट करणारा तुझा ते जो शक्तिस्थान होतं ते हरवलं, तरी पण तुझ्या आयुष्यामध्ये इतके प्रसंग आलेले होते की तू त्याच्यातून सुद्धा बाहेर पडली.
2: हो
1: हा, तर मग ते तिथून पुढची जर्नी कशी झाली?
2: ते जितका वेळ माझ्यासोबत होते तितका वेळ त्यांनी मला इतकं सक्षम बनवलं की मी मेंटली कुठलेही डिसिजन्स घेताना, फायनान्शियल डिसिजन, लहानपणीच मी घरामध्ये फायनान्शियल स्टेबिलिटी आहे त्यामुळे फायनान्शियल कसे बॅलन्स ठेवायचं असतो, किती काय कसं कसं कसं डिस्ट्रीब्युट करायचं असतं, हे सगळं मी पप्पांकडून शिकले. घरातला कुठलाही मोठा डिसिजन असतो, मी घरात सर्वात लहान आहे. मला एक मोठी दीदी आहे जी की प्रोफेसर आहे आणि मोठा दादा आहे जो की युनिसेफमध्ये काम करतो आणि पप्पा माझे प्रशासकीय अधिकारी नगर परिषदमध्ये होते. त्यामुळे या लोकांकडे बघून मी नेहमी एकच ठरवलं होतं की कुठली कंडिशन आली तरी मला स्टेबल राहायचंय. आणि जे काही घरातले मोठे डिसिजन्स होते, फायनान्शियल असू देत किंवा कुठलाही डिसिजन, माझ्याशिवाय अपूर्ण राहायचा ते फक्त पप्पा मम्मीमुळे, कारण ते मला प्रत्येक डिसिजनमध्ये इन्क्लूड करायचे. आणि या गोष्टीमधून मी खूप काही शिकले, माझे स्वतःचे डिसिजन्स कसे घ्यायचेत हे मी त्यातून शिकले. कारण घरामध्ये स्पेशली मुलींना, कमी मुलींना जास्त प्राधान्य मिळणं हे खूप कमी आहे, विचारत नाहीत घरामध्ये, त्यामुळे मुली कुठेतरी डिमोटिवेट होतात. मुली डिमोटिवेट व्हायचं मेन कारण म्हणजे त्यांचं घर. घरामध्ये त्यांनी अशा गोष्टी बघितल्या असतात ना की त्यांचं मत मांडणं हे काय असतं हे मुलींना अजूनही माहिती नाही आहे. आणि त्याचं कारण मी नेहमी घराला देईल. घर ही अशी गोष्ट आहे ना जिथे तुम्ही मेंटल पीस एक्सेप्ट करत असता आणि तिथेच तुम्ही मत मांडू शकत नाही तर तुम्ही सोसायटीमध्ये मत कसं मांडणार, हे माझं मत आहे. त्यामुळे मी घरातून शिकले मत मांडणं काय असतं.
1: अरे मला तर असं वाटतं की साहिल तुझ्याशी बोलताना हा जो तुझा फॉर्म्युलेशनचा भाग आहे जॉईंट नी पेनच्या संदर्भातला असेल किंवा बाकी ते सोडून फिलॉसॉफीवर तुझ्या सोबत चर्चा करावी असेल पण त्याविषयी पण आपण चर्चा करूयात. कारण तू जे इन्स्पायरिंगली बोलत आहेस की आजचं जे जेन जे जनरेशन म्हणतात किंवा हे काय नेमकं त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे ह्याचा एक थोडीशी झलक मला तुझ्या बोलण्यातून मिळते. पण आपण त्याविषयी खरंच चर्चा करूयात एक छानपैकी, मला ते आवडेल चर्चा करायला. पण आपण जसं हे तुझ्या बोलण्यातून जाणवतंय की तू फायटिंग स्पिरिट तुझ्यामध्ये ऑलरेडी इनबॉर्न असा विषय आहे तुझ्यामध्ये, तर ते आपण समजू शकतो. तर ह्या चार वर्षाच्या जर्नीमध्ये जसं तुला प्रत्येकजण मदत करत होता आणि तुला इनबिल्ट क्वालिटी असल्याना मग समोरचा व्यक्ती लगेच ओळखून त्यांना लगेच पुढे आणण्याचा प्रयत्न करतो, तर ते आता दिसून येत आहे. तर सगळ्यात महत्वाचा हा विषय आहे की हे सर्व चार वर्ष जर्नी चालू असताना तुझी तुला हे कधी जाणवलं की तू अशा पद्धतीचं काहीतरी इनोव्हेशन करू शकते आणि मग जे तुझं जुनं स्वप्न होतं की बिझनेस मार्केटिंग करणं हे करणं आणि ते तुझ्या इनोव्हेशनला जोडू शकते असं हे तुझ्या कधी डोक्यामध्ये आलं?
2: की मला आवडेल हे सांगायला की मला ह्युमन सायकोलॉजी आणि फिलॉसॉफी याच्याबद्दल खूप इंटरेस्ट आहे आणि त्याबद्दल मी स्टडी करत असते, ऑनलाईन माध्यम असू दे किंवा बुक्स रिडिंगमध्ये असू दे. आणि हे या गोष्टीसाठी इन्स्पायर केलं मला माझ्या दादाने, जो की एक उत्तम व्यक्तिमत्व आहे आणि नेहमी त्याने मला सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीमध्ये. मत कसं मांडायचं, काय करायचं, हे जे सिबलिंगचं जे रिलेशन असतं ना ते खूप महत्त्वाचं ठरतं आयुष्यामध्ये आणि त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला कुठल्याही फेजमध्ये. त्याच्यामुळे मी माझी मेंटल हेल्थ सांभाळणं खूप शिकली आहे, कारण तो एकदम रिलॅक्स माणूस आहे, म्हणजे त्याला कुठलेही पुढे कितीही संकट येऊ दे तो ठामपणेच उभा राहणार आणि त्याने मला ते शिकवलं.
1: त्यांनी जे शिकवलं ते, आणि आता मी त्या पॉइंटवर येतोय की तुला हे इनोव्हेशन करावं म्हणजे हे जे तुझं फॉर्म्युलेशनचं आहे ज्याला तुला इन्क्युबेशनचं मिळालं ते तुझ्या माइंडमध्ये कधी आलं आणि त्याच्यावर तू कधीपासून वर्क करायला सुरुवात केली?
2: ओके, आपला जो तेरणा अभियांत्रिकीचा स्टाफ आहे किंवा प्रिन्सिपल सर आहेत आणि एचओडी मॅडम आहेत, यांची जी कामं आहेत ती मी त्यांच्याकडून कम्युनिकेट करत असायचे. एक्सेप्ट जे थिअरॉटिकल नॉलेज आहे ते आपल्याला ऑनलाईन मोडवरती कुठंही मिळतं, असं नाही की ते परफेक्ट असतं बट कुठंही मिळतं. पण हे जे आहे ना की कसं सर्व्हाइव्ह करायचं, कुठं बॅटल करायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही प्रोफेसरशी कनेक्ट असणं खूप महत्वाचं आहे आणि मी ते होते. जे माझे गुड थिंकर्स आहेत किंवा नॉलेज वाईज आणि जे लोक जेन्युइन आहेत त्यांच्याशी मी कनेक्टेड होते, त्यामुळे त्यांनी मला ते गाईड केलं की कसं असतं इनोव्हेशन वर्किंग. देन मी पर्सनली रिसर्च केलं की मला जे ऑलरेडी करायचं होतं बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्याशी हे सगळं कोरिलेट करून नोट डाऊन करून स्टडी करून जाणून घेतलं की मला इनोव्हेशनमध्ये काय करता येईल. आणि 7th सेममध्ये आपल्याला प्रोजेक्ट असतो, मग कॉलेज बी फार्मसीला डीबाटू युनिव्हर्सिटी अंडर एक प्रोजेक्ट असतो ज्यावरती तुम्हाला वर्क करायचं असतं. मग त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट चूज केला मी हर्बल बॅचेसचा आणि त्याच्यानंतर मी जे रिसर्च चालू केलं त्यानंतर मला कळालं, नंतर मी मार्केटिंग बघितलं, मार्केट स्ट्रॅटेजी काय आहे, कॉम्पिटिटर्स कोण आहेत, तर हर्बलमध्ये अवेअरनेस नाही आहे. मला काही लोकांनी असं सजेस्ट केलं की हर्बल प्रोडक्ट्स नाही, पण जी आपली भारतीय संस्कृती आहे ती आयुर्वेदिकवरती त्यांचं म्हणजे मास्टरी आहे आणि आत्ता हे आपलं जे नॉलेज आहे ते बाहेर जाऊन लॉन्च होत आहे, मोठ्या मोठ्या अब्रॉड कंट्रीज ज्या आहेत तिथं ते हे यूज करतात, युटिलाइज करतात, पण आपलेच लोक म्हणतात की हर्बलला मार्केट नाही आहे. त्यामुळे मी हर्बलवरती स्टडी केला आणि नंतर मला लक्षात आलं की हे जे कॉम्पिटिटर्स आहेत
1: गुड मार्केटिंग स्ट्रॅटेजी,
2: येस थँक्यू, आणि ते कॉम्पिटिटर्स खूप कमी आहेत ऍक्च्युली, आणि त्यांचा जो फॉर्म्युलेशन आहे तो मी कम्पेअर केलं माझ्या फॉर्म्युलेशन सोबत आणि नंतर मला लक्षात आलं की आपल्याला यावरती काम करायचं.
1: अच्छा, आणि तू काम हे म्हणजे आता तुझं तर फायनल इयर झालंय म्हणून मी विचारतोय की हे कधी कधी घडलं, म्हणजे त्याचा कालावधी किती आहे, कधी हे तू ठरवलं आणि किती वर्षाचा कालावधी लागला,
2: म्हणजे गेले एक वर्ष दोन वर्ष, म्हणजे इनोव्हेशन रिलेटेड,
1: इनोव्हेशन पासून ते आताच्या इन्क्युबेशन पर्यंत,
2: थर्ड इयर पासून,
1: थर्ड इयर पासून सुरू केलं. अच्छा, म्हणजे हे दोन वर्ष तू याच्यावर वर्कआउट
2: केलं.
1: अच्छा, मग समजा आता आपण असा विचार करूयात मित्रांनो, परत एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जी चर्चा करत आहोत ते सायली भारत साळुंके हिच्याशी, ती बी फार्मसीची फायनल इयर म्हणजे नुकतीच तिनं एक्झाम दिलेली आहे, ही एक्झाम दिल्यानंतर तिला जे आहे ते जॉईंट नी पेनच्या संदर्भात तिनं जे आत्ता सांगते त्या पद्धतीनं तिनं ते हर्बल फॉर्म्युलेशन जे आहे ते निर्माण केलं, त्याच्यासाठी डी बाटू युनिव्हर्सिटीनं तिला मेंटॉरशिप दिलेली आहे, म्हणजे ते फंड्स अवेलेबल करून देणार आहेत आणि वर्कप्लेस जे आहे ते कॉलेज अवेलेबल करून देणार आहे. तर एवढी सगळी अचीवमेंट तिनं मिळवलेली आहे. सोबत या ठिकाणी जर पाहिलेलं तर तिचं कॅम्पसमधून सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे निप्रो फार्मा लिमिटेडमधून. तर हे जे इन्क्युबेशन असतं ते नेमकं काय असतं, म्हणजे आता ज्या नवीन विद्यार्थीने समजा ज्या फार्मसी करणारे आहेत, आपल्या तेरणामधल्याच नाही आहे, रेडिओ तेरणाच्या माध्यमातून ऐकणारे अनेक जण आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात, म्हणजे शिक्षण घेत असतात, फार्मसीमध्ये असतील किंवा असलेल्या अनेक क्षेत्रामध्ये असतील, तर त्या मुली मुलं असतील, तर त्यांना हे लक्षात यायला हवं की असं इन्क्युबेशनसाठीची तयारी काय करावी लागते आणि काय काय नेमकं असतं याच्यामध्ये.
2: मला नेहमी एकच डोक्यात होतं की जे आपण नॉलेज घेतोय मी मोठी होणार आणि मी माझ्या लोकांना घेऊन पुढे चालणार.
1: बरोबर आहे.
2: हा, हे जी हेल्प आहे ती मला लोकांना करण्याऐवजी, जे की अननोन पर्सन्स आहेत, त्या व्यक्तीपेक्षा मी धाराशिवमधले जे स्टुडंट्स आहेत, माझे कलिग्ज आहेत, माझे प्रोफेसर्स आहेत आणि माझी फॅमिली आहे, या लोकांना पुढे नेलेलं कधीही चांगलं राहील, कारण धाराशिव सिटीमध्ये इतका अवेअरनेस नाही आहे इन्क्युबेशन काय असतं. इव्हन दो ऑल ओव्हर महाराष्ट्रमध्ये इन्क्युबेशन काय असतं याच्या बद्दल अवेअरनेस खूप कमी आहे. तर मित्रांनो, मला आवडेल सांगायला की आपल्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे. एक्झाम्पल देऊन सांगू शकते मी. ओके, आपण स्पेक्स यूज करतो. स्पेक्स यूज करताना नेहमी आपल्याला एक इश्यू येतो की पाऊस पडत असतो, त्याच्यानंतर जे आईजवरती एक पावसाचे जे बारीक बारीक ड्रॉपलेट्स आहेत, थेंब आहेत, ते पडत राहतात. त्याने प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला ऍक्सिडेंटचा इश्यू होतो, दिसायला त्रास होतो आणि मेजॉरिटी ऍक्सिडेंट पावसामध्ये होत राहतात. तर आयडिया एक आहे आपल्याकडे, ज्यावेळेस गाडीमध्ये जो ग्लास असतो त्याच्यावर आपण स्टार्च अप्लाय केलं तर पाण्याचे जे अक्युम्युलेशन आहे ते होत नाही आणि क्लॅरिटी विजिबल राहतं आपल्याला समोरचं. तसंच आपण एक असं केमिकल यूज केलं जे की चष्म्याच्या कोटिंगवरती असेल तर आपल्याला पुढचं विजिबल दिसेल. ही एक बेसिक आयडिया आहे, ही फक्त माझ्या डोक्यात आहे. तर मी ही लॉन्च कशी करणार, पहिलं तर मी रिसर्च करेल की काय यूज करता येईल. मला जेव्हा कळेल की काय यूज करता येईल त्यावेळेस मी लगेच डिस्क्लोज नाही करणार आहे, आणि त्याच्यावरती जेव्हा रिसर्च होईल ती मेंटली आयडिया आहे डोक्यात, त्याच्याबद्दल किती बजेट लागणार आहे, कुठलं केमिकल किंवा ऍक्च्युली ही वर्क करणार आहे का नाही हेही मला माहिती नाहीये. पण जेव्हा ही आयडिया मी प्रॉपरली रिप्रेझेंट करते इन्क्युबेशन सेंटर्सला, तेव्हा मी जर कॉन्फिडेंटली केलं. बिझनेसमध्ये मॅन्युप्युलेशन खूप महत्वाचं असतं. मॅन्युप्युलेशन म्हणजे रॉंग असतं असं नाही. मॅन्युप्युलेशन इन द सेन्स तुम्ही समोरच्याला तुमचं मत पटवून किती चांगल्या पद्धतीने पटवून देता हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादं मत, एखादी बेसिक आयडिया समोर मांडताय, तुम्ही त्यावर किती रिसर्च केलाय हे फक्त तुमच्या 10 ते 15 मिनिटांच्या कन्व्हर्सेशनमध्ये समोरच्या माणसाला कळलं पाहिजे. हे माझं होतं. तर इन्क्युबेशन सेंटर काय करतं नेमकं, तुम्ही आयडिया रिप्रेझेंट करतात, ते तुमचं इव्हॉल्युशन करतात. मान्य आपल्याला आयडियाज फंडिंगचा इश्यू असतो, मेंटरिंगचा इश्यू असतो आणि स्पेशली फार्मसी सेक्टरमध्ये त्याच्या टेस्टिंग म्हणा खूप गोष्टी असतात. मग त्यासाठी तिथंपर्यंत जाण्यासाठी आपल्याला इन्क्युबेशन सेंटरची मदत अशी होते, जेव्हा आयडिया आपण प्रपोजल ऑनलाईन अप्लाय करतो त्यांचे इव्हॉल्युशन राऊंड्स होतात. राऊंड्समध्ये ते बघतात तुमचं स्किल काय आहे, याच्यामध्ये तुम्ही किती रिसर्च केलं आणि तुम्हाला किती माहिती आहे, या आयडियाच्या बेसिसवरती तुमच्या प्रेझेंटेशन स्किलवरती तुमचं एक मत पटवून देण्याची स्किल कशी आहे यावरती तुमचं इव्हॉल्युशन आणि सिलेक्शन केलं जातं. पुढे तुम्हाला प्री इन्क्युबेशन प्रोग्राम, देन इन्क्युबेशन प्रोग्राम असं त्याचं स्ट्रक्चर असतं आणि एक प्रायव्हेट कंपनी इस्टॅब्लिश करू शकता तुम्ही त्या फंडिंगद्वारे. हे लोकांना माहिती नाही आहे, कमी अवेअरनेस आहे, पण असेही खूप लोक आहेत, प्रोजेक्ट्स आहेत जे की आहेत, पडून आहेत, त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे पण ते तिथपर्यंत जात नाही. आणि तेरणा रेडिओच्या माध्यमाद्वारे मला हे सांगायला खूप आवडेल की इन्क्युबेशन सेंटर्सबद्दल रिसर्च करून काय असतं याबद्दल प्रत्येक विद्यार्थ्यांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
1: अच्छा, हे जे इन्क्युबेशनचं आहे, तू जेवढा रिसर्च केलेला होता आणि मग तू जे रिसर्च केलं किंवा तू जे फॉर्म्युलेशन निर्माण केलं, तर त्याला कशा पद्धतीनं सपोर्ट मिळाला आणि त्याचं नेमकं काय झालं हे सांग की तुला हे कसं मिळालं इन्क्युबेशन आणि त्याच्यामध्ये नेमकं काय असणार, म्हणजे तुला काय मिळणार आणि तुला स्वतःला काय करावं लागणार.
2: ओके, बिझनेस अॅनालिटिक्स आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मी स्टडी केला आहे, पण इन्क्युबेशन सेंटरमध्ये मी इनिशियल लेवलला आहे. आता सध्या मी तुम्हाला हे नक्कीच सांगू शकते की इन्क्युबेशन सेंटर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने मदतच करणार आहे, यामध्ये तुमचा टाईम कन्झ्युम होणार आहे असं काहीही नाही आहे. तुम्ही फक्त डेडिकेशनने वर्क करायचं इतकंच तुमचं काम आहे. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही ट्राय करा आणि स्वतः
1: फॅसिलिटी काय मिळणार हा एक माझा प्रश्न होता. फॅसिलिटी म्हणजे तुला ते काय पैसे देणार, काय करणार, म्हणजे नेमकं करणार काय हा विषय?
2: ते मला फंडिंग प्रोव्हाइड करणार, पहिली गोष्ट फंडिंग, जो की मेजरली इश्यू असतो. आणि असं नाही आहे की जे फायनान्शियली वीक आहे त्यांनाच हा विषय असतो इश्यू असतो, जे फायनान्शियली स्टेबल आहेत. मला सांगायला आवडेल की मी फायनान्शियली स्टेबल आहे, बट मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे आणि मला त्यासाठी हेल्प इनिशियल फेजमध्ये तरी माझ्या घराकडून घ्यायची नाहीये, त्यासाठी मी हे स्वतः स्वतः ट्राय करते. इवन दो घरच्यांना माहिती नाहीये की फंडिंग असं भेटणार आहे वगैरे, हे मी नंतर झाल्यानंतर सांगितलेलं आहे. सो फायनान्शियली स्टेबल जरी असलं तरी स्वतः ट्राय करून मिळवण्यात जी मजा आहे ती असं घराकडून घेऊन लॉन्च करण्यात नाहीये, त्यामुळे मला हे स्वतः करायचंय. त्यासाठी फंडिंग हा मेन इश्यू होता ज्याच्यासाठी मी अप्लाय केलं. सेकंड वन इज द मेंटरिंग. मेंटरिंगमध्ये काय होतं, इथून गायडन्स देतात आपल्याला, बराच गायडन्स आपल्याला कॉलेज लेवलला मिळून जातो आपलं इंटरॅक्शन असेल तर. देन मेंटरिंग जी इंडस्ट्रीयल एक्सपर्टीज आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्शन, नेटवर्किंग कसं असतं, प्रोडक्ट लॉन्चिंगमध्ये कुठल्या स्टेप्स असतात, किंवा ओव्हरऑल जो बिझनेस प्लॅन आहे त्याची हेल्प कसा फॉर्म करायचा किंवा फ्रेमवर्क कसं असतं ते आपल्याला इन्क्युबेशन सेंटरच्या बूट कॅम्पमधून कळतं. ते बूट कॅम्प अरेंज करतात युनिव्हर्सिटी थ्रू. तो अटेंड केला नाही तो कंपल्सरी असतो. जर ऑनबोर्डिंग झालं आणि आपला प्रोजेक्ट झाला आहे ऑनबोर्डिंग, तर त्या बूट कॅम्प्समध्ये माझे मायनर डाऊट्स आहेत किंवा कसं फ्रेमवर्क, स्ट्रक्चर, वर्किंग, सगळ्या गोष्टी तिथे क्लिअर होतात आपल्याला.
1: अच्छा, आणि हे सायली आता तू जेवढं सांगतेस तर त्यासाठी म्हणजे असे जे काही फार्मसी कॉलेज असणार आहेत महाराष्ट्रातले किंवा असं जे काही, तर तुझ्यासोबत आणखीन बरेच जण असणार आहेत का, कसा विषय आहे?
2: तर फार्मसीमधील अनेक कॉलेजेसनी अप्लाय केलेलं असतं, ज्यांना थोडाफार का होईना अवेअरनेस आहे त्यांनी अप्लाय केलेलं असतं. बट यामध्ये इम्पॉर्टंट काय ठरतं, तुम्ही रिप्रेझेंट कसं करताय, तुम्ही त्याच्यावरती किती हार्डवर्क आणि एफर्ट्स लावलेले आहेत आणि प्रोडक्टचं पोटेन्शियल काय आहे. तुम्ही एखादं प्रोडक्ट करताय पण ते ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, त्याच्यात नोव्हेल्टी नाही आहे, इनोव्हेशन नाही आहे, तर फर्स्ट लेवललाच ते इलिमिनेट होतं. देन त्याचे राऊंड्स होतात, प्रत्येक राऊंड्समध्ये तुमचं स्किल, प्रत्येक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते स्किल टेस्टिंग करतात तुमची, त्याच्यावर ते पुढं जाणार आहे का नाही हे ठरतं. आणि मला आवडेल की महाराष्ट्रातून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामधून माझं सिलेक्शन झालेलं आहे.
1: तुझ्या एकटीचं सिलेक्शन?
2: हो, माझं एकटीचं झालंय. आणि फार्मसी रिलेटेड काय आहे ना, फार्मसीमध्ये मशिनरीज पण येतात, जसं की सीटी स्कॅन मशीन्स आहेत, ब्लड प्रेशर टेस्टिंग आहेत, किंवा अदर जे मशीन्स आहेत ते पण इंजिनिअरिंगवालेच घेऊन जातात अपॉर्च्युनिटी. फार्मसीला अपॉर्च्युनिटी खूप कमी आहेत. अपॉर्च्युनिटी आहेत पण मला सांगायला आवडेल की टॉप प्लेसेस आर ऑलवेज वॅकंट. टॉप प्लेसेसवरती आपण पोहोचत नाही कारण आपलं रिसर्च नसतं. वॅकंट आहेत जागा, खूप वॅकंट आहेत जागा, इन द सेन्स की ज्या टॉप प्लेसेस आहेत ते नेहमी वॅकंट असतात.
1: पण आपण कमी पडतो.
2: एक्झॅक्टली, अप्रोच नाही होत.
1: अच्छा, तर हे सगळं ऐकताना खूप अमेझिंग वाटतंय की तू कशा पद्धतीनं तयारी केली आणि विशेष म्हणजे तू इनिशिएटिव्ह घेतलं, म्हणजे आपल्याला शिकवणारे जे लेक्चर फॅकल्टीज असतात ते रेडी असतात तुम्हाला सर्व त्यांचं देण्यासाठी, पण कधी कधी ॲज अ स्टुडंट म्हणून सुद्धा आपला अप्रोच कमी पडतो, त्याच्यामुळे आपल्याला मिळत नाही असं वाटतं तुला की जे पाहिजे?
2: 100% मला असं वाटतं. किंवा प्रोफेसर सांगताना फक्त एकाच स्टुडंटला कुठली इन्फॉर्मेशन देत नसतो कुठलाच प्रोफेसर, प्रत्येक स्टुडंटला ते तितक्याच डेडिकेशनने देतात. पण आपण काय घेतो हे खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये टीमवर्क, जेलसी, हे खूप बारीक गोष्टी आहेत. आपलं कॉम्पिटिशन आपल्या स्टुडंट आणि कलिगसोबत कधीच नसायला हवं, त्यांना सोबत घेऊन. मी जसं सुरुवातीला म्हणलं, मला नेहमी स्वतःला मोठं होताना सोबत लोक, माझी लोक मोठे करायला आवडणार आणि नेहमी आवडेल. ते मी इन्स्पायर झाले माझ्या पप्पांकडून आणि माझ्या फॅमिली मेंबर्सकडून, त्यामुळे मी माझ्या लोकांना पुढे नेणार हे माझं पहिली प्रायोरिटी आहे.
1: तर सायली, आता याच्यासोबत आणखीन एक प्रश्न येतो, म्हणजे ही तुझी पूर्ण जर्नी पाहतोय आम्ही की कशा पद्धतीनं सुरू आहे ते. तुझा कॅम्पसमध्ये पण सिलेक्शन झालं, तर कॅम्पस इंटरव्ह्यू ते कसं झालं ते एक सांग.
2: ओके, तर ते ना अभियांत्रिकी महाविद्यालय आपल्याला बऱ्याच अपॉर्च्युनिटी देतं कंपनीजमध्ये जॉब करण्यासाठी. तर आपल्या इथे प्लेसमेंट खूप चांगलं आहे. प्लेसमेंटसाठी विविध कंपनीज आणतात, त्यांचे जे इंटरव्ह्यूज होतात त्यांच्यामध्ये क्वेश्चनिंग असं नाही आहे की ते क्वेश्चनिंगमध्ये तुम्हाला फक्त एवढंच अनालायसिस करतात की स्टुडंट कॅपेबल आहे का, कारण ट्रेनिंग हे त्यांचं काम आहे, ते देणार ट्रेनिंग. प्रॅक्टिकल वर्क बी फार्मसी लेवलला इतकं नसतं. लॅबमध्ये वर्क करतो स्टुडंट, पण ॲक्च्युअल इंडस्ट्री वर्क कसं असतं हे बघण्यासाठी आपल्याला इंडस्ट्रीमध्येच जायला लागतं. त्यामुळे इंडस्ट्रीयल व्हिजिट्स आपल्याला कॉलेज अरेंज करून देतं. त्याच्यामध्ये आपण इंडस्ट्रीयल व्हिजिटमध्ये आपण वर्किंग काय आहे, इंडस्ट्रीमध्ये कसं वर्क होतं किंवा काय आपल्याला ॲक्च्युअल करायचं हे इंडस्ट्रीयल व्हिजिटमध्ये कळून जातं. त्याच्यामध्ये मी इंडस्ट्रीयल व्हिजिटला गेले होते आणि त्या व्हिजिटमधून मला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. देन मी इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी मला क्वेश्चनिंग जी केली ती उत्तम प्रकारे मी कसं एक्सप्रेस करेल ते मला गाईड केलं होतं डॉक्टर प्रीती माने मॅडम यांनी. त्या अकॉर्डिंग मी एक्सप्रेस केलं आणि सिलेक्शन झालं फायनली. तर आपल्या इकडे 4-5 कंपनीजचं प्लेसमेंट आलं होतं, त्यापैकी 3 कंपनीजमध्ये माझं झालेलं आहे सिलेक्शन.
1: मग आता काय करणार तू, म्हणजे तू स्वतःची कंपनी काढून इतरांना एम्प्लॉयमेंट देणार की दुसऱ्या एका कंपनीमध्ये जाऊन स्वतः एम्प्लॉई होणार, काय काय नेमकं करायचं काय?
2: अल्टिमेट गोल तर नेहमीच स्वतःच कंपनी काढून दुसऱ्यांना एम्प्लॉयमेंट देणं हेच आहे. बट ते कसं वर्क करतं हे अजून माहिती नाहीये. सो साईड बाय साईड मी वर्क करत राहणार, कारण फायनान्शियल स्टेबिलिटी हे स्वतः असं नाही आपण खूप फायनान्शियल स्टेबल आहे घरामध्ये आहे, पण आपला बँक बॅलन्स किती असू दे आपलं कंटिन्यू इन्कम सोर्स पाहिजे या मताची मी आहे, जो की इंडिव्हिज्युअल पाहिजे.
1: मी नेहमी एक शेवटी 2-3 प्रश्न विचारत असतो, म्हणजे एक प्रश्न फॅमिलीच्या संदर्भात विचारत असतो, म्हणजे कोणीही माझ्याकडे जे इंटरव्ह्यू येतात की तुमच्या फॅमिलीने तुम्हाला कसा सपोर्ट केला, तुमचं फॅमिलीचं काय विषय. पण ऑलरेडी तुझ्या पहिल्या वाक्यापासूनच तुझे फॅमिली ही तुझ्यासोबत आहे हे दिसून येतं. त्यासाठी ॲब्सोल्युटली अशी फॅमिली असणं किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक ऐकणाऱ्यांनी आपल्या फॅमिलीसोबत असा कम्युनिकेशन आणि हा संवादात्मक जो आहे विषय तो ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून एकमेकांवरचा विश्वास संपादित राहील आणि त्यासोबत ज्यांना काही पुढे आयुष्यामध्ये यश मिळवायचं आहे ते पण इझिली मिळू शकेल. तर तो तर मी क्वेश्चन सध्या स्किप करतो, कारण पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये तर ते तुझ्याकडून लक्षात आलेलंच आहे. दुसरा प्रश्न असा आहे की तुझं जेवढं मी आतापर्यंत ऐकतो ॲज पर द नॉलेज, तुझं व्हिजन, तुला मिळालेलं विजडम त्याच्यातून, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिसून येत आहेत अशाही. पण मग असं मला वाटतं की तुझ्याकडे मोबाईल नाही आहे, तुझ्याकडे सोशल मीडिया नाही आहे, तू इन्स्टावर नाही आहेस, फेसबुकवर नाही आहेस, व्हॉट्सअपवर नाही आहेस, काही नाही आहेस, तू फक्त आणि फक्त अभ्यास करते, असंच आहे का?
2: अजिबात नाही, मी सगळीकडे तितकीच ॲक्टिव्ह आहे. बाकी अदर ॲक्टिव्हिटीज असू दे, इंस्टाग्राम असू दे, सोशल मीडिया असू दे, सगळीकडे ॲक्टिव्ह आणि ते गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. असं नाही
1: असं दिवसभर असं
2: अजिबात नाही नाही. त्याच्यामध्ये आपण कसा टाइम युटिलाइज करतो, इंस्टाग्रामवरती सगळ्या वाईटच गोष्टी आहेत असंही नाही आणि चांगल्या गोष्टी आहेत असंही नाही. आपण काय करतोय, आपण कुठल्या गोष्टी फॉलो करतोय किंवा ते कसं इम्प्लिमेंट करतोय आपल्या आयुष्यात हे महत्वाचं आहे. पण आपण अगदीच दूर आहेत, मी सोशल मीडिया युज करत नाही आहे बिकॉज मी एमपीएससी एस्पिरियंट आहे असं काही लोक बोलतात, ते त्यांच्या लेवलला असू शकतं, आपण जजमेंट नाही देऊ शकत. बट मला असं वाटतं की सगळ्या दृष्टिकोनातून स्पेशली तुम्हाला मोठं काहीतरी करायचं, त्यामुळे तुम्हाला लोकांची मानसिकता कशी आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी इंस्टाग्राम सोशल मीडिया सगळ्या गोष्टीमध्ये तितकीच ॲक्टिव्ह आहे.
1: अच्छा, मग एवढं सगळं ॲक्टिव्ह असून सुद्धा, एवढं सगळं करून सुद्धा, जे सायली साळुंकेला जमलं तसं फार्मसीमध्ये तुझ्यासोबत आणखीन मुली असणार आहेत किंवा बाहेर पण तुझ्या अनेक मैत्रिणी असणार आहेत, मित्र असणार आहेत, त्यांना का जमलं नाही असं तुला वाटतं?
2: लॅक ऑफ कम्युनिकेशन स्किल आणि लॅक ऑफ म्हणजे मेंटॅलिटी जी आहे, आपण ना एकाच चौकटीच्या बाहेरचा विचार करूच शकत नाहीये अशा खूप लोकांचं मी बघतीये. ऍक्च्युली मी जसं सांगितलं, मला ह्युमन सायकोलॉजी फिलॉसॉफी याच्याबद्दल खूप इंटरेस्ट आहे आणि पहिल्यापासून. आता काय झालंय, प्रत्येक जण आपल्याला प्रत्येक प्रोफेसर इवन दो प्रोफेसर पण असंच सांगतो, तुमचं एक गोल आहे त्या गोलवरती काम करा. ते वाईट नाहीये, त्या गोलवर तुम्ही डेफिनेटली काम करा, पण साईड बाय साईड तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा अवेअरनेस तितकंच महत्वाचं असतो हे मला पटतं. आणि कम्युनिकेशन स्किल असणं हे आपण, मी जसं प्रिव्हियस मेन्शन केलं की घरामधून शिकतो माणूस कसं मत मांडायचं आहे, घरच्या लोकांनी सपोर्टिव्ह असणं हे खूप महत्वाचं आहे. कॉलेज सपोर्ट करतं नेहमी, प्रोफेसर सपोर्ट करतातच, बट फॅमिली सपोर्ट नसेल तर स्पेशली मुलगी बाहेर नाही पडून मत मांडू शकत असं मी या मताचे. सो मत मांडणं, कम्युनिकेशन स्किल, मोठी स्वप्न बघणं, स्वप्नांना कुठला चार्ज नसतो, या चार्ज पे करायचा नसतो, स्वप्न नेहमी मोठी बघितलं तर कुठे ती पूर्ण होतात मला असं वाटतं. स्वप्न बघताना जर आपण छोटी बघत असाल ना तर ते नाही वर्क.
1: आता मग मी काही मुलींशी चर्चा केली, खरं तर थोडंसं आपला विषय सोडून जातो पण एक हा क्वेश्चन विचारावा वाटतो कारण त्याला लागून येतो म्हणून म्हटलं. मी बऱ्याचशा मुलींशी ज्यावेळी चर्चा करतो तर ते स्वप्न पाहतात की इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली की त्यांना लगेचच बर्फ असणाऱ्या देशामध्ये जायचं असतं, त्या देशामध्ये जाऊन काहीतरी करायचं असतं, असं सगळं स्वप्न पाहतात. पण पुन्हा सगळं फायनल इयर वगैरे झाल्यानंतर कुठेतरी जॉबच्या शोधामध्ये असतात. काय याचं एक काय रिझन असू शकतं?
2: स्पेशली जे जेनझी लोक आहेत त्यांना एक्सप्लोअर करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यांची प्रायोरिटी आहे की एक्सप्लोअर करणं, त्यात वाईट नाही आहे. पण मला मला असं वाटतं की मेंटल पीस महत्त्वाचा असतो. तुम्ही एक्सप्लोर नाही केलं तरी तुमचा मेंटल पीस असणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला एका चौकटीत राहून पण तुमचं जग तेच असेल तर तुम्ही आनंदी राहू शकता. तुम्हाला एक्सप्लोर करण्याची गरज नाही आहे. आणि एक्सप्लोर करा, कधी करा, जेव्हा तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी येते. सगळ्यात महत्त्वाचं तुमची लोकं आहेत, त्यांना सांभाळून तुम्ही एक्सप्लोर करा, काही हरकत नाही आहे. आणि जे स्वप्न बघतो, मला आवडेल, मीच म्हणलं की मोठी स्वप्न बघायची, मोठी स्वप्न बघा, पण स्वप्नांना कुठलाच क्लास नसतो. हे स्वप्न छोटं आहे, जर तुम्हाला कोणी सांगत असेल तुझं इतकं छोटं स्वप्न आहे, ते तुमच्यासाठी मोठं असावं, हे मला म्हणायचंय. मोठं स्वप्न बघा म्हणजे खूप मोठं स्वप्न बघा आणि मग छोटी स्वप्न बघायचीच नाही का, तर असं नाही. स्वप्नांना कुठलाच क्लास नसतो. ते स्वप्न तुमच्यासाठी किती महत्वाचं आणि मोठं आहे हे तुम्हाला, त्याचा अवेअरनेस स्वतःला असला पाहिजे आणि समोरच्यालाही तुम्ही तसंच एक्सप्रेस केलं पाहिजे.
1: खरं तर खूप म्हणजे असं तू जे बोलतेस ते खूप परफेक्ट बोलतेस, आणि तू जेवढं बोलतेस त्याच्यातून आमच्या भाषेमध्ये जे उपप्रश्न म्हणतात ते अजून खूप क्वेश्चन्स डोक्यातून निघत आहेत की नाही याविषयी तुझं काय मत असेल किंवा याविषयी काय पुढे तू बोलू शकशील. पण मला असं वाटतं की आपण हे कंटिन्युएशन ठेवूयात आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये, असं आपण जे म्हणतोय ना की क्रमशः असं म्हणतोय की इथं स्टॉप आणि पुन्हा नेक्स्ट एपिसोडमध्ये.
2: मला बोलायला आवडेल की इथे यायच्या अगोदरच मी तुम्हाला फॉलो करते. हा, फॉलो करते इन द सेन्स तुमचे जे काही थिंकिंग थॉट प्रोसेस आहेत त्याचाही मी अभ्यास केलेला आहे. ॲज आय मेन्शन, म्हणजे मी ते मेन्शन नाही केलेलं आहे, पण मला आकाशवाणी केंद्रामधून मी तिथेही वर्क केले लहान असताना. वर्क इन द सेन्स ते जे छोटे छोटे जे प्रोजेक्ट्स असतात, मला कम्युनिकेशन स्किल चांगलं असल्याने ते स्कूलमध्ये मी जेव्हा 8th होते त्यावेळेस तिथे एक प्रोजेक्ट होता, तिथे मी केलं होतं. त्यांनी मला एक लेटर वगैरे प्रोव्हाइड केलं होतं आणि त्याच्या बेसिसवरती जे मी तुम्हाला सांगितलं की की मला इथंही अपॉर्च्युनिटीज होत्या की तू ट्राय करू शकते असं मला सजेस्ट केलं होतं. तुझं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे बट काही कारणाने मी करू नाही शकले. बट आय एम ग्लॅड की तुमचा सपोर्ट जो तुमचं कम्युनिकेशन स्किल आहे ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत आहे. तर मला आवडेल हे सांगायला की रेडिओ तेरणाचे हेड संजय सर, मी तुम्हाला फॉलो केलं आहे, तुमची थिंकिंग प्रोसेस, थॉट प्रोसेस सगळं अनालायसिस करून, आणि तुम्ही तुमचं मत कसं मांडताय याबद्दलही मी खूप इन्स्पायर होऊन आजचा हा इंटरव्ह्यू देते. त्याच्यामुळे मला हे आवडेल की प्रत्येक विद्यार्थ्यांनी रेडिओ तेरणं ऐकला पाहिजे, त्यातून आपलं मत कसं मांडताय हे त्यांनी अनालायसिस केलं पाहिजे.
1: म्हणजे याचा अर्थ असा आहे की सायली साळुंके ही इंटरव्ह्यू देण्यासाठी नाही तर माझी परीक्षा घेण्यासाठी आली. सायकोलॉजी वगैरे, सायकोलॉजीचा अभ्यास करते म्हणून माझी सायकोलॉजी कशी आहे हे अभ्यासण्यासाठी. पण एनिवे जोका पार्ट जरी सोडला तर निश्चितच हे कम्युनिकेशनचं माध्यम आहे आणि मला खूप म्हणजे आज खरं तर तुझी पहिल्यांदा भेट झाली, नाहीतर तू 4 इथं शिकत असताना जर हे माहीत असतं तर कदाचित तुला अगोदरच इन्सिस्ट करून इथं आणून बसवू शकलो असतो. पण मी काय म्हणतोय, कधी पण देर आहे दुरुस्त आहे. तर मला वाटतं की इथून सुद्धा पुढे आपली जर्नी सुरू राहू शकते आणि ते निश्चितच राहणार आहे. तर मला आता शेवटी हा प्रश्न विचारायचा आहे की तू सोशल मीडियाच्या बाबतीत विचारली, तुझ्या इनोव्हेशनच्या बाबतीमध्ये तू बोलली, तुझं मार्केटिंग स्ट्रॅटेजी, तुझ्या लाईफचे स्ट्रगल्स छोट्या छोट्या स्वरूपात का असणार, पण मला तर असं वाटतं की जेवढ्या पण मुली हे ऐकणार आहेत ना त्यांना एकेका गोष्टीतून इन्स्पिरेशन 100% मिळणार आहे. म्हणूनच आपण या कार्यक्रमाचं नाव सुद्धा तेरणीची प्रेरणा असं ठेवलेलं आहे. तर सायली, या सर्वांच्या सोबत आता एवढे अप अँड डाऊन्स आलेले होते की त्याच्याविषयी विचारणं म्हणजे आता परत एकदा तो प्रश्न रिपीट करणं असा होईल, तर तोही स्किप करतो. पण एवढ्या सगळ्या जर्नीमध्ये तुला डान्सिंगची पण आवड आहे, म्हणून असं गाणे ऐकणं, मूवीज पाहणं असं काही?
2: डेफिनेटली, कुठले? खूप गाणी ऐकते. आणि हां, मला हे अवश्य सांगायला आवडेल की गाण्याची कॅटेगरी असं काही नसतं. गाणी फक्त एन्जॉयमेंटसाठी असतात किंवा मग तुम्ही त्याच्यातून इन्स्पायर होता. वेगवेगळ्या कॅटेगरीचे गाणे असतात. तुम्ही कुठला डान्स फॉर्म प्ले करताय किंवा कुठला डान्स फॉर्म एक्सप्रेस करताय त्याच्याशी तुमच्या व्यक्तिमत्वाचा काही अर्थार्थी संबंध नसतो. आणि बरेच लोक या माइंडसेटमध्ये अडकून राहतात की मला आवडेल, मला लावणी करायला आवडतं, बट मी करते ती, बट असं नाही आहे की लावणी करते म्हणजे माझा माइंडसेट तो असेल. मी जेव्हा लावणी करते त्यावेळेस मी तिथे 100% देते, एक्सप्रेशन वाईज, डान्सिंग फॉर्म वाईज आणि जे काही माझे स्टेप्स आहेत त्या वाईज मी तिथे 100% देते. आणि मी पहिल्यापासून हेच बघितलंय, कुठलीही गोष्ट करताय ना झोकून देणं हा जो काही प्रकार असतो त्याच्यासाठी जगणं, प्रत्येक वाक्य, आता मी जे बोलते माझ्या प्रत्येक वाक्यातून प्रत्येक विद्यार्थी इन्स्पायर व्हावा हाच माझा मोटिव्ह आहे.
1: तुला सॉंग्स आणि मूवीज कुठले आवडतात ते एक सांग.
2: ओके, मला सॉंग्स नेहमी सायलेंट सॉंग्स आवडतात. माझ्या मूडवर डिपेंड करतं, मूडवर डिपेंड करतं. जर चटपटे सॉंग्स असतात, सायलेंट सॉंग्स असतात किंवा इन्स्पायरिंग सॉंग्स असतात, माझ्या मूडवर डिपेंड करतं मी कुठलं सॉंग प्ले करते.
1: आता डोक्यात कुठलं सॉंग आहे चालू?
2: आता मी खूप आता हॅपी पण आहे आणि इन्स्पायर करते.
1: कुठलं गाणं आहे की जे तू आता सांगू इच्छितेस जे की आपण मुलाखतीच्या नंतर प्ले करू?
2: म्हणजे बरेच सॉंग्स आहेत पण कुठे एक्सप्रेस करू की
1: आहे की शतदा प्रेम करावे,
2: ती माझी टॅगलाईन असते नेहमी, या जगण्यावर
1: शतदा प्रेम करावे. अच्छा, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
2: हे गाणं फेवरेट सॉंग आहे माझं.
1: ते तर तुझ्या जर्नीला जर पाहिलं ना, म्हणजे किमान ते जे तू लहानपणापासून सांगितलं ते 100%. तर कदाचित मी पण जर खूप शोध कार्य केलं असतं तर कदाचित हेच गाणं मी पण सजेस्ट करू शकलो असतो असं मला वाटतं थोडंबहुत. पण एक्झॅक्टली हे गाणं खूप छान सुंदर आहे. तर मी तुझ्या ह्या पूर्ण जर्नीला खरं तर मी शुभेच्छा देतो. तू जी आत्ता अचीवमेंट केलेली आहे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, की तो जॉईंट नी पेनच्या बाबतीमध्ये जे काही नाविन्यपूर्ण इनोव्हेशन केलेलं ते निश्चितच जे ज्यांना जॉईंट नी पेनचा जास्त सगळ्यात त्रास आहे तर तुझ्या ह्या प्रॉडक्टने निश्चित त्यांना, आणि हर्बल असल्यामुळे त्याच्यानं कुठले साईड इफेक्ट होणार नाही तर त्याची एक खूप चांगला फायदा होईल. आणि येत्या काही कालावधीमध्ये ते सर्वांच्या समोर ते प्रॉडक्ट येईल. प्लस तेरणा फार्मसीने तुला ते वर्क प्लेसमेंट अवेलेबल करायचं म्हटलं तर निश्चित त्या माध्यमातून तू काही ना काही ते वर्कआउट करशील. आणि तुला जे स्टार्टअप करायचं, तुझी जी कंपनी आहे, कंपनीचं नाव वगैरे काय विचार केलाय नाही अजून असं काही?
2: ऍक्च्युली ते मला नेक्स्ट एपिसोडमध्ये डिस्क्लोज करायचं.
1: अच्छा ठीक आहे. तर तुझी जी काही कंपनी असणार आहे ती खूप चांगली कंपनी असावी, तिथं खूप सारे एम्प्लॉयमेंट तू निर्माण करू शकावं, म्हणजे तुला अनेकांना सुद्धा इन्स्पायर करायचं, अनेकांना रोजगार निर्माण करून द्यायचा आहे. तर ते पण तुझ्या हातून कार्य घडावं. आणि तुला शुभेच्छा देत असताना तुझ्या फॅमिलीने जे तुला सपोर्ट केला त्यासाठी पण मी तुला शुभेच्छा देतो. आणि तू आज या ठिकाणी आली, शेवटी जाताना काय तुला सांगायचं आहे?
2: मला एकच सांगायचं आहे, इतक्या जर्नीमधून तुम्हाला एफर्ट्स दिसले असतील पण मला एक सांगायचं, आवडत्या क्षेत्रामध्ये काम करताना एफर्ट्सची जाणीव नसते. आणि मी अजूनही सांगेल आजच्या जेनझीमध्ये ज्या लोकांना, हेच सांगेल की आपल्याला खूप एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे. मोस्टली पीपल्स आर डिस्टर्बड आहेत मेंटली, हेल्थमधून मेंटल इलनेस आहे, सफर करतात. प्रायोरिटी तुमची फॅमिली, तुमचे लोक आणि तुमची मेंटल हेल्थ आहे. ती लोक ती तिन्ही गोष्टी सांभाळून तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि जास्ती एफर्ट्स घ्यायची गरज नाही. ओके, जास्ती एफर्ट्स घेणं म्हणजे खूप हार्डवर्किंग करतोय हे समोरच्याला कळायला नाही पाहिजे. मी या मताची, मी खूप वर्क करते हे जर तुम्ही दाखवत असाल तर त्यात स्वतःसाठी काम करायचंय, स्वतःच्या हॅपीनेससाठी काम करायचंय. आणि माझं अल्टिमेट हेच गोल आहे की मला स्वतःच्या हॅपीनेससाठी, माझ्या फॅमिलीच्या हॅपीनेससाठी, माझ्या लोकांसाठी काम करायचंय आणि माझी लोकं पुढे घेऊन जायचंय. आणि पुन्हा एकदा रेडिओ तेरणाचं मनपूर्वक धन्यवाद, तुम्ही मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि डेफिनेटली जेव्हा कधी मला कम्युनिकेट करायचंय तेव्हा मी रेडिओ तेरणा हेच माध्यम प्रेफर करेल आणि चूज करेल. आणि जेव्हा माझी कंपनी इस्टॅब्लिश होईल किंवा अदर वर्क असेल माझ्या पर्सनल लाईफमध्ये, नोकरी नाही, ऍक्च्युली मी खूप लहान आहे या गोष्टीसाठी असं मी समजते ऍक्च्युली. कारण डाऊन टू अर्थ असणं खूप महत्वाचं आहे. जस्ट एक छोटंसं यश मिळालं आणि मी लगेच हवे ते असं जर करत असेल तर डेफिनेटली मी पुढे नाही जाणार आहे. कारण कॉम्पिटिशन हे आपल्या मार्केटसोबत नाही, ऑल ओव्हर इंडियासोबत असलं पाहिजे. स्वप्न मोठी पाहिजेत आणि स्वप्न मोठी म्हणजे स्वप्नांचा क्लास नसतो, जसं मी प्रिव्हियसली मेन्शन केलं. प्रत्येक स्वप्नाला तितकंच व्हॅल्यू आहे, फक्त ते स्वप्न तुमच्यासाठी तितकं मोठं पाहिजे. दॅट्स इट, हेच माझं टॅगलाईन. आणि अजून एकदा सांगेल, या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे वाक्य इन्स्पायरिंग आहे. आणि हे वाक्य ठेवून पुढे चालत राहा, पुढे जात राहा आणि कम्युनिकेट करा, मत मांडा आणि रेडिओ तेरणाला ऐकत
1: राहा. तर मित्रांनो, ऐकणाऱ्या मित्रांनो, खास करून आपण आता जे वय वर्ष 75 असणाऱ्या सायली भारत साळुंकेचं एवढी जी काय फिलॉसॉफी ऐकली तर असं आपल्याला वाटू शकतं, तर तसं नाही आहे. कारण सायली ही आता नुकतीच बी फार्मसीची एक्झाम दिलेली अतिशय तरुण आणि खऱ्या अर्थानं जर पाहिले तर सुपर ब्रेन असणारी ही मुलगी आहे. आणि जिला स्टार्टअपच्या दृष्टिकोनातून तिला डी बाटूची ही जी काही मेंटॉरशिप मिळालेली आहे एक स्टार्टअप करण्यासाठी, आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय असेल, फार्मसीच्या सर्व फॅकल्टीजने जी तिला मदत केली आहे त्याच्यामुळे तिचं ग्रूम अप होत आहे आणि ते त्या पद्धतीनं वाढत पण आहे, ते पुढे यशस्वी पण होणार आहे. तर निश्चित आपण सायलीसोबत परत अशाच पद्धतीनं चर्चा करणार आहोत आणि तिच्या जे काही विचार आहेत ते पण जाणून घेणार आहोत. सायली, तुर्तास धन्यवाद. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanawa.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970590 9970590 ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

उमटतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,